नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव तृप्ती भोईर, म्हणजे तुमची लाडकी अगडबम नाजुका. तुम्ही मला ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर, आठवणीतली गाणी,
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.

0: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
1: सखी वन स्टॉप सेंटर,
0: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
1: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
0: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90102-01-75.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

0: नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी अंजली महेश केवळ ऋतुजा फाउंडेशनची सचिव आहे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल. नगरचं अंतरंग शो मध्ये मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं, थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि आता सकाळचे 7 वाजलेत. आज आहे 14 मे 2026, वार आहे गुरुवार. आणि मंडळी, आज आहे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती. त्यांना विनम्र अभिवादन करते. आणि मंडळी, आजच्याच दिवशी 1900 पॅरिसमध्ये दुसऱ्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली. 1940 दुसरं महायुद्ध, हॉलंडनं जर्मनी समोर शरणागती पत्करली. 1948 इस्रायलच्या स्वातंत्र्याची घोषणा झाली. आणि 1960 एअर इंडियानं मुंबई न्यूयॉर्क सेवा सुरू केली. 1963 कुवेत संयुक्त राष्ट्र संघात सामील झाला. 1965 चीननं सकाळी 7:30 दुसऱ्या अणुबॉम्बचा यशस्वी स्फोट केला. 1973 अमेरिकेनं स्काय लॅब या आपल्या आकाशातील प्रयोगशाळेचं प्रक्षेपण केलं. 1982 ऑल इंडिया रेडिओचं आकाशवाणी असं नामकरण करण्यात आलं. 1997 देशातील आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला सहकारी साखर कारखान्याची साखर आयुक्त कार्यालयात सहकार कायदा कलम 4 खाली नोंदणी झाली. इंदिरा गांधी भारतीय महिला विकास सहकारी साखर कारखाना असं त्याचं नाव देण्यात आलं. 2001 भारत आणि मलेशिया यांच्यात 7 करार झाले. 2012 अयशस्वी लँडिंग अग्निएअर फ्लाईट CHD नेपाळमध्ये क्रॅश झाली. 15 लोक ठार झाले. यात तरुणी सचदेव यांचाही मृत्यू झाला. 2021 चीननं मंगळावर पहिलं रोवर झुरोंग यशस्वीरित्या उतरवलं. तर मंडळी, हे होते आजचे दिनविशेष. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरंच काही. खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4-7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, नगरचा अंतरंग. या मॉर्निंग शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आपण आपल्या सकाळची सुरुवात छान भक्तिमय करत असतो जेणेकरून दिवस कसा छान जाईल, आणि त्यासाठी ऐकत असतो एक अभंग. चला तर ऐकूयात आजचा अभंग. सुंदरते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने. याचा अर्थ असा, अतिशय सुंदर असं विठ्ठलाचं ध्यान, कमरेवर हात ठेवून विटेवर उभा आहे, त्याच्या गळ्यात तुळशीचा हार आहे, पितांबर नसलेला आहे, असं हे विठ्ठलाचं रूप मला नेहमीच आवडतं. मसोळीच्या आकाराची कुंडलं त्याच्या कानात झळकत आहेत, गळ्यात कौस्तुभमणी धारण केलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात की हे ध्यान माझं सर्व मुख आहे, असं सुशोभित ध्यान मी नेहमी आवडीनं पाहिन. बोला संत तुकाराम महाराज की जय. मंडई, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र, शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. बोला छत्रपती संभाजी महाराज की जय. मंडळी, आज आहे शिवरायांचे धाकटे पण जबरदस्त पुत्र, ज्यांना पाहून औरंगजेबची झोप उडाली, ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. आणि मंडळी, 14 मे 1667 रोजी जन्मलेले हे वीर लहानपणीच घोड्यावर बसून युद्ध शिकले. औरंगजेब सारख्या मोठ्या बादशहाला सतत डोकेदुखी देत होते. महाराज एकदा पकडले गेले, 40 दिवस यातना दिल्या, तरीही त्यांनी एक शब्द न बोलता स्वराज्य आणि धर्मासाठी त्यांचं डोकं अर्पण केलं. तर मित्रांनो, असं शौर्य आपल्याला कुठेच ऐकायला मिळत नाही. महाराज नेहमी म्हणायचे, मी मराठा आहे, मी हिंदू आहे, मी शिवाजीचा पुत्र आहे. आजच्या त्यांच्या जयंतीनिमित्त एक मजेदार गोष्ट मी तुम्हाला सांगते. संभाजी महाराज फक्त योद्धे नव्हते, ते कवीही होते. त्यांनी संस्कृत आणि मराठीत काव्य रचलं. युद्धातून वेळ काढून पुस्तकं वाचायचे, म्हणजेच योद्धा, विद्वान, कवी, असं सगळे ऑलराऊंडर महाराज म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. तर मंडळी, अशा छत्रपती संभाजी महाराजांची आज आहे जयंती. या विद्वान योद्ध्यांना मी अभिवादन करते आणि तुम्हा सगळ्यांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो, संभाजी महाराज आपल्याला शिकवतात की कष्ट, त्याग आणि धैर्य असेल तर कोणतीही शक्ती आपल्याला झुकवू शकत नाही. आजच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी संभाजी महाराजांच्या आदर्शांचं पालन करूया. आपल्या मातृभूमीप्रती, संस्कृतीप्रती आणि स्वाभिमानाप्रती निष्ठा ठेवूया. जय भवानी, जय शिवाजी, जय संभाजी महाराज. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आर जानू सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

मंडई तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, केंद्र सरकारनं सोनं, चांदी आणि इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात वाढ केली आहे बर का. आणि त्यामुळे विदेशातून सोनं, चांदी आणि प्लॅटिनम आयात करणं अधिक महाग होणार आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयानं मंगळवारी या संदर्भात अधिसूचना जारी केल्यात आणि त्यानुसार नवीन दर हे 13 मे पासून लागू झाले आहेत. सरकारनं आयात शुल्क 6% वरून 15% केलं असून बेसिक कस्टम ड्युटी 5% वाढवून 10% केली आहे. तर म्हणजे अशा प्रकारे सोनं, चांदीसह मौल्यवान धातू महागणार आहेत. आयात शुल्क 6% वरून 15% करण्यात आला आहे. केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय आहे. तर म्हणजे या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा 90111123090 या संपर्क क्रमांकावर. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरचं अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आता आपण सध्या पाहतो आहोत की उष्णता किती जाणवते. ऊन दिवसेंदिवस वाढतच चाललंय आणि घराबाहेर पडावं असं वाटत नाहीये किंवा घरातही बसावं असं वाटत नाहीये, एवढी उष्णता वाढतीये. घरात गरमी आहे, घामाच्या धारा लागल्यात, त्यामुळे आता ही गरमी कधी कमी होईल असाच प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. आणि लवकरात लवकर ही गरमी कमी व्हावी, हा उष्माघात कमी

हवा ही उष्णता कमी हवी असं सगळ्यांचीच इच्छा आहे. आणि म्हणजे भारतीय हवामान विभागानं आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात 12 ते 14 मे म्हणजे आजपर्यंत उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केलाय बरं का. आणि यानुसारच जिल्हा प्रशासनानं या 3 दिवसासाठी येलो अलर्ट जाहीर करत नागरिकांना उन्हापासून सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. तर मंडई खरं म्हणजे खूप ऊन आहे आणि उष्माघात होतो आहे, आरोग्याला हानी पोहोचती आहे, आरोग्य बिघडण्याचे अनेक धोके यामुळे निर्माण झाले. जुलाब, उलटी यांसारखं जे आजाराचं प्रमाण आहे ते तर वाढतच चाललंय. आणि आपण काय करतो ना, बाहेर जातो आणि बाहेरून आल्या आल्या थंड थंड पाणी पितो, त्यामुळे देखील उष्माघात होतोय आणि त्यामुळे देखील आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे काळजी घ्या, तुमची काळजी घ्या, इतरांची काळजी घ्या, हायड्रेटेड रहा आणि शक्यतो उन्हात जाऊ नका. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरचा अंतरंग. मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्या अहिल्यानगर शहरात ना केडगाव उपनगरात असलेल्या महापारेषणच्या रोहित्रांत अतिउष्णतेमुळं काल म्हणजे 13 तारखेला सायंकाळी यांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळं अहिल्यानगर शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. महावितरण आणि परेषण विभागाकडून युद्ध पातळीवर दुरुस्तीचं काम सुरू होतं आणि आगामी 2 तासात वीज पुरवठा सुरळीत झाला. आणि मंडळी, अशा प्रकारे या उष्णतेमुळे खूप काही गोठा खंडित झाला होता. महावितरण आणि परेषण विभागाकडून युद्ध पातळीवर दुरुस्तीचं काम सुरू होतं आणि आगामी 2 तासात वीज पुरवठा सुरळीत झाला. आणि मंडळी, अशा प्रकारे या उष्णतेमुळे खूप काही गोष्टी घडत आहेत. तसंच आजारांचं प्रमाण, आजारी पडण्याचं प्रमाण देखील वाढतं आहे. एवढं आपल्या इकडं उष्णता आहे आणि या उष्णतेचं करावं काय हाच प्रश्न आता सगळीकडं पडलेला आहे. आणि मंडळीच, संगमनेर शहरातील ना गंगामाई घाट परिसरातील एक वेगळीच घटना घडली बरं का. ती काय तर मित्रांसोबत आंघोळीसाठी घाटावर गेलेल्या एका युवकाचा महागडा मोबाईल प्रवरा नदीपात्रात नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विहिरीत पडला आणि महागडा मोबाईल शोधण्यासाठी युवकानं थेट नाशिक इथून गोताखोरांना पाचारण केलं. हो, रात्री उशिरापर्यंत गोताखोरांनी विहिरीत उड्या घेत मोबाईलचा शोध घेतलाय, मात्र मोबाईल हाती लागला नाहीये. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली तरीही मोबाईल सापडला नाही. तरुणानं एका मोबाईलसाठी एवढा आटापिटा केल्यानं ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. मोबाईलच्या शोध मोहिमेचा काही व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे. तर म्हणजे अशा प्रकारे या तरुणानं एका मोबाईलसाठी सगळ्यांनाच कामाला लावलंय असं म्हणायला हरकत नाहीये. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत्या हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: रेडिओ नगर, जग बदलतंय तसं आपलं नगरही बदलतंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

सकाळचे 8:11 झालेत आणि नगरचे अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत. मंडळी, आज आहे 14 मे 2026 आणि काल होती 13 मे 2026. जाणून घेऊयात काल म्हणजेच 13 मे रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण लक्षवेधी घडामोडी. पंतप्रधानांनी देशवासियांना इंधन बचतीचं आवाहन केल्यानंतर स्वतःच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी केली आहे. बुधवारी पंतप्रधान केवळ 2 वाहनांच्या ताफ्यासोबत कॅबिनेटच्या बैठकीला पोहोचले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांमध्ये घट करणार असल्याची घोषणा केली आहे. तसंच मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या विदेश दौऱ्यावरही काही काळ निर्बंध आणत असल्याचंही त्यांनी जाहीर केलेलं आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील मोठ्या आखाड्याच्या विकासकामांसाठी 5 कोटी तर जमिनीच्या संपादनासाठी 2267 कोटी रुपयांच्या भरघोस निधीला मंजुरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अहिल्यानगरमध्ये एकाला घर पाडण्यास लावणाऱ्या बाबाला अखेर तोफखाना पोलिसांनी काल म्हणजेच 13 तारखेला अटक करत न्यायालयात हजर केलंय. न्यायालयानं त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्ली आणि मुंबई सीबीआयच्या पथकानं अहिल्यानगरमधून 4 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांची अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालय चौकशी करण्यात आली आहे. तर मंडळी, हे होते काल म्हणजेच 13 मे रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे,
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90110175.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: सकाळचे 8:28 झालेत आणि नगरचे अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, परकीय चलन मिळवण्यासाठी भारतात अधिकाधिक विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यावर भर दिला गेला पाहिजे असं मत पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रातील संघटना फेडरेशन ऑफ असोसिएशन इन इंडियन टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटीच्या वतीनं नुकतंच व्यक्त करण्यात आलंय. बरं का हो, देशातील नागरिकांनी आगामी वर्षभर तरी पर्यटनासाठी परदेश प्रवास टाळावेत आणि तसंच परदेशात विवाहाचं आयोजन करणं टाळावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच केल्याच्या पार्श्वभूमीवर FAITHनं केलं आहे. की या पार्श्वभूमीवर त्यांनी सांगितलं की विदेशी पर्यटकांना भारतात आकर्षित करा आणि विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व्हिसा निर्बंध सुलभ करणं, संपर्क व्यवस्था सुधारणं आणि परदेशात भारताच्या पर्यटन प्रचाराला मोठ्या प्रमाणात बळ देणं यासोबतच विविध उपाययोजनांची मागणी त्यांनी केलेली आहे. तर मंडळी, FAITHचे सरचिटणीस राजू मेहरा यांनीही पंतप्रधानांच्या आवाहनामागीलच भावना योग्य असल्याचं सांगत भारतीयांनी परदेशातील पर्यटन प्रवास कमी करावा आणि विदेशात विवाह सोहळे आयोजित करणं टाळावं असं आवाहन केलेलं आहे. तर म्हणजे अशा प्रकारे आपल्याला जर आपला इन्कम वाढवायचा असेल तर विदेशी पर्यटकांना भारतात आकर्षित करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला इन्कम मिळेल, त्यामुळे आपला खरं म्हणजे ग्रोथ होईल असं त्यांचं म्हणणं आहे. अशाच गप्पा आपण मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 एफएम वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.

0: आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर, आठवणीतली गाणी,
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचं सकाळचं 8:43 झालेत आणि नगरचं अंतरंग मध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आता आपल्या शो मध्ये वेळ झाली आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सकाळी 8:30 राष्ट्रीय बातमीपत्र ऐकण्याचं. ऐकूयात हे बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीतील वाढीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. कच्च्या तसंच प्रक्रिया केलेल्या साखरेच्या निर्यातीवर सरकारची तत्काळ प्रभावानं बंदी. पंतप्रधान 5 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात उद्या UAEला भेट देणार. नवी दिल्लीत ब्रिक्स गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या 2 दिवसीय बैठकीला आजपासून सुरुवात. आणि उत्तर प्रदेशात पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज कोसळण्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. सन 2026-27 या विपणन वर्षासाठी 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत अर्थात MSPतील वाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं काल मंजुरी दिली. पीक उत्पादकांनी पिकवलेल्या शेतीमालाला योग्य मोबदला मिळेल हे सुनिश्चित करण्यासाठी सरकारनं खरीप पिकांच्या MSPमध्ये वाढ केली असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत या निर्णयांची माहिती देताना सांगितलं. यंदाच्या खरीप विपणन हंगामात 824 लाख मेट्रिक टनांहून अधिक पीक खरेदी करण्याचं उद्दिष्ट असून त्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपयांचा मोबदला दिला जाण्याची अपेक्षा आहे. काल मंजूर केलेल्या MSP वाढीत सूर्यफुलाच्या बियांच्या किमतीत सर्वाधिक म्हणजे प्रतिक्विंटल 622 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्याखालोखाल कापूस आणि तिळाच्या MSPमध्ये वाढ करण्यात आली आहे. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशानं कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांसाठीच्या प्रोत्साहन योजनेलाही काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे अशी माहितीही अश्विनी वैष्णव यांनी दिली. मंत्रिमंडळानं सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत खासगी भागीदारीच्या सहभागातून दीर्घकालीन परवान्याद्वारे नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या श्रेणी सुधार. म्हणाले की मल्टी मोडल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट ऍट नागपूर प्रकल्पांतर्गत नागपूर विमानतळाला प्रादेशिक विमान वाहतूक केंद्र बनवण्याच्या अनुषंगानं हा निर्णय उल्लेखनीय आहे. सरकारनं कच्ची साखर, पांढरी साखर आणि शुद्ध केलेल्या साखरेसह साखर निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी घातली आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत ही बंदी लागू असेल. एका अधिसूचनेनुसार परदेशी व्यापार महासंचालनालयानं यासंदर्भात निर्यात धोरणात प्रतिबंधितवरून निषिद्ध असा बदल केला आहे. ही बंदी CXL आणि TRQ कोट्याअंतर्गत युरोपियन युनियन आणि अमेरिकेला निर्यात होणाऱ्या तसंच इतर देशांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार स्तरावर झालेल्या करारानुसार निर्यात होणाऱ्या साखरेला लागू असणार नाही. प्रत्यक्ष निर्यातीच्या प्रक्रियेत असलेल्या साखरेलाही यातून सूट देण्यात आली आहे. केंद्र सरकारनं सोने चांदीवरील आयात शुल्क वाढवून 6% 15% केलं आहे. तर प्लॅटिनमवरील आयात शुल्क 15.4% केलं असून सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून येत्या 20 तारखेपर्यंत 5 देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात UAEपासून होणार असून ते उद्या अबुधाबीला भेट देतील. त्यानंतर ते नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी उद्या अबुधाबीत UAEचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेणार आहेत. या द्विपक्षीय बैठकीत त्यांच्यामध्ये विशेषतः ऊर्जा सहकार्य तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव CB जॉर्ज यांनी सांगितलं. पंतप्रधान आणि UAEच्या अध्यक्षांची यापूर्वी अलिकडेच जानेवारीमध्ये प्रत्यक्ष भेट झाली होती. ऊर्जा सुरक्षेच्या मुद्दा अजेंड्यावर अग्रस्थानी असेल. पश्चिम आशियातील वाढता भूराजकीय तणाव आणि जागतिक तेल बाजारपेठांमधील किमतीत सतत होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर भारत ऊर्जेचा स्थिर पुरवठा सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नात आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नवी दिल्लीत आज ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची 2 दिवसीय बैठक सुरू होत आहे. या बैठकीचं अध्यक्षपद परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भूषवतील. या बैठकीत ब्रिक्स देशांचे परराष्ट्र मंत्री तसंच सदस्य आणि भागीदार देशांच्या शिष्टमंडळाचा प्रमुख सहभाग असेल. हे सर्व मान्यवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. या बैठकीदरम्यान ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करतील. ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची यापूर्वीची बैठक गेल्या वर्षी 26 सप्टेंबर

0: शक्यता आहे. जागतिक भूराजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या क्षणी ही शिखर परिषद होत आहे. या बैठकीतून मोठ्या फलनिष्पत्तीची अपेक्षा मर्यादित असली तरी वाढत्या आंतरराष्ट्रीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर जगातील दोन देशांमध्ये संबंध स्थिर करण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न म्हणून या बैठकीकडे पाहिलं जात आहे. होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली होण्यास मदत करण्यासाठी आणि आखातातील तणाव कमी करण्याच्या उद्देशानं नव्यानं वाटाघाटींना चालना मिळावी यासाठी इराणवर असलेल्या चीनच्या प्रभावाचा उपयोग करून घ्यावा यासाठी ट्रम्प शी जिनपिंग यांच्यावर दबाव आणण्याची शक्यता आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी वर्तमान वर्षात भारताची निर्यात 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेण्याचं आवाहन केलं आहे. भारताच्या मुक्त व्यापार कराराअंतर्गत आता जागतिक व्यापाराचा 2/3 अधिक भाग समाविष्ट आहे असं नवी दिल्लीत काल त्यांनी विविध राज्यांमध्ये पायाभूत यंत्रणांची सुलभता या विषयावरील 7व्या अहवालाचं प्रकाशन करताना सांगितलं. याप्रसंगी त्यांच्या हस्ते लॉजिस्टिक्स क्षेत्रातील लिप्स 2025 या पुरस्कारांचं वितरणही करण्यात आलं. भारताला जागतिक स्तरावर स्पर्धाक्षम बनवण्यासाठी लॉजिस्टिक्सचा खर्च कमी करणं हे सरकारनं एक तातडीचं राष्ट्रीय अभियान म्हणून हाती घेतलं असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक प्रवीण सूद यांना सरकारनं 1 वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे. सूद यांना येत्या 24 मे पासून पुढील 1 वर्षाकरता सीबीआय संचालकपदी मुदतवाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं मंजुरी दिली असल्याचं कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं जारी केलेल्या अधिकृत आदेशात म्हटलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत जयपूरमधून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी 1 अशा 6 आरोपींना अटक केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला सीबीआयनं काल अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. सकाळी 11 पासून 6 वाजेपर्यंत त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली पण इतरांना सीबीआयनं चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणात नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार यालाही न्यायालयानं ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे. त्याच्या भावाला देखील काल नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिबेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 24 तासात झालेला पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 43 जणांचा बळी गेला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनांची दखल घेत आपद्ग्रस्त नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. आकाशवाणीच्या वार्ताहरानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील भदोही जिल्ह्यात सर्वाधिक 15 जण मरण पावले आहेत तर अनेक जण जखमी झाले असून त्यांना विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मिर्झापूरमध्ये 10, फतेहपूरमध्ये 9, बदायूमध्ये 5 तर बरेली जिल्ह्यात 4 जणांचा मृत्यू झाला. बहुतांश जीवितहानी वीज कोसळून भिंत आणि झाडं पडण्याच्या घटनांमुळे झाली आहे. काल राज्याच्या अनेक भागात अचानक हवामानात बदल होऊन आलेलं धुळीचं वादळ आणि त्यानंतर गारपीट झाली त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांबही कोसळले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीतील वाढीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. कच्च्या तसंच प्रक्रिया केलेल्या साखरेच्या निर्यातीवर सरकारची तात्काळ प्रभावानं बंदी. पंतप्रधान 5 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात उद्या युएईला भेट देणार. नवी दिल्लीत ब्रिक्स गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या 2 दिवसीय बैठकीला आजपासून सुरुवात. आणि उत्तर प्रदेशात पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज कोसळण्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आताच आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सकाळी 8:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र ऐकलं. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी कोमल आहे तुमच्यासोबत. आणि आपला नातं निसर्गाशी हा सेगमेंट सुरू झाला आहे. आणि मंडळी, आपण पर्यावरणाशी संबंधित गप्पा गोष्टी करत आहोत. पर्यावरणात अनेक घटक येतात, त्या घटकांबद्दल बोलत आहोत. आणि आज आपण बोलणार आहोत स्थानिक दुर्मिळ झाडं, म्हणजे आपल्या अहिल्यानगरमधील स्थानिक दुर्मिळ झाडं कोणती आहेत त्याबद्दल गप्पा मारणार आहोत. आणि याबद्दल गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपल्याच अहिल्यानगरमधील झाडं वाचवण्यासाठी, झाडांसंदर्भात काम करणारे आणि पर्यावरण वाचवण्यासाठी नेहमीच प्रयत्न करणारे अमित गायकवाड सर. नमस्कार सर.
3: नमस्कार मॅडम.
2: सर, आजचा आपला विषय आहे स्थानिक दुर्मिळ झाडं. आणि खरं म्हणजे विदेशी झाडं आक्रमण करतात आणि आपलीच झाडं आपला देश सोडून चाललेत असं म्हणायला हरकत नाहीये. आपण यापूर्वीच्या भागात देखील दुर्मिळ झाडं याबद्दलच गप्पा मारलेल्या आहेत. तर सर, आणखीन कोणती दुर्मिळ झाडं आपल्याकडे आहेत?
3: तर यामध्ये देखील काही बोटावर मोजणे इतकी झाडं हे खूप दुर्मिळ होत चालले. त्याच्यामध्ये मांसरोहिणी जी आहे त्याचा वापर जखम भरण्यासाठी केला जायचा. तर ते झाड खूप दुर्मिळ आहे, अगदी बोटावर मोजणे इतकी झाडं आपल्याकडे आहेत. त्याचबरोबर बोंडारा जे आपलं महाराष्ट्राचं राज्यफूल तामण आहे, त्याचं ओरिजिन पश्चिम घाट आहे. परंतु त्याच कुळातील झाड आपल्याकडे डोंगररांगेमध्ये आढळतं, त्याला बोंडारा म्हणतात. लार्जेस्ट रोमिया पारवी फोलिया त्याचं बॉटनिकल नाव आहे. तर त्याला सुंदर पांढऱ्या रंगाचे फुलं येतात, ते पण झाड खूपच दुर्मिळ होत चाललं आहे. सुपली मुंडेलिया सिरिसिका हे पण झाड आपल्या भागातलं प्रदेशनिष्ठ झाड आहे. प्रदेशनिष्ठ किंवा ज्याला एंडेमिक म्हणतात इंग्लिशमध्ये. तर ही एंडेमिक झाडाचं महत्त्व काय आहे की ही झाडं जी आहेत ती एखादा भूभाग सोडून इतरत्र शक्यतो आढळत नाहीत. म्हणजे त्या भागातलं मायक्रो क्लायमेट, त्या भागातलं मातीमध्ये असलेले जे पण काही न्यूट्रिशन आहेत, ते वातावरण, ते टेम्परेचर, तिथला पाऊस, याला ते सूट असतं. आणि तेच झाड आपण दुसरीकडे लावण्याचा प्रयत्न केला तर ते यशस्वी होत नाही, किंवा खूप त्याला प्रयत्न करावा लागतो, त्यानंतर ते यशस्वी होतं. तर असे एंडेमिक झाडामध्ये हे मुंडेलिया सिरिसिका आपल्याकडे आहे. त्याचबरोबर कॉमिफोरा मादगास्करन्सिस नावाचा जो गुगुळचा प्रकार आहे तो पण आपल्या भागातला एंडेमिक वर्गामध्ये येतो. त्याचबरोबर कंदील पुष्पामधल्या काही वनस्पती ज्या आहेत, काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये, सिरुपिजिया बल्बोसा, सिरुपिजिया बल्बोसा व्हरलोशी, सिरुपिजिया हिरसुटा, ह्या तीन जाती ज्या आहेत त्या आपल्या भागातल्या नेटिव्ह आहेत. ग्रासलँडवर त्या आढळतात गवताळ भागामध्ये. आणि या कंदील पुष्पाचं वैशिष्ट्य म्हणजे नावातच त्याचा अर्थ आहे, म्हणजे कंदिलाप्रमाणे त्याचं पुष्प असतं, फुल असतं. आणि खूप सुंदर असतं दिसायला आणि बाकी फुलांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण असतं. तर हे कंदील पुष्पाच्या प्रजाती ही आयुसेनच्या रेड लिस्टमध्ये आहेत. आणि आपल्या स्थानिक भागामध्ये अत्याधिक त्याचं औषधासाठी किंवा खाण्यासाठी वापर केल्यामुळं हे दिवसेंदिवस नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचबरोबर मोखा श्रीबिरिया स्वेटिनी ओडेस हे जे झाड आहे त्याला घंटी फळ म्हणतात. म्हणजे ते फळ जेव्हा तडकतं तेव्हा गायीच्या गळ्यामध्ये जी घंटी असते त्या प्रकारे ते दिसतं. आणि हे झाड जे आहे ते खूप दुर्मिळ होत चाललं आपल्या भागामध्ये. अगदी मोजक्या ठिकाणी बोटावर मोजणे इतकी झाडं त्याची शिल्लक आहेत. आणि वारंवार लागले जाणारे वनवे त्याच्यामुळे हे झाड संकटग्रस्त होत आहे आपल्या भागामध्ये. भूत्या केशी कॅसेन ग्लौका त्याचं बॉटनिकल नाव आहे. हे पण झाड आपल्याकडे खूप बोटावर मोजणे इतकं राहिलेलं आहे. प्रामुख्याने तंत्रक्रियेमध्ये या झाडाच्या फांद्यांचा वापर होतो आणि त्याच्यामध्ये व्यापारीकरण झाल्यामुळं मोठमोठे झाडं लोक तोडतात, त्याच्या फांद्या तोडतात आणि त्याच्यामुळं हे झाड नामशेष होत आहे. असे अनेक झाडं आपल्याकडे आहेत. त्याच्यामध्ये विजयसर नावाचं झाड जे आहे 90 दशकामध्ये त्या झाडाच्या खोडापासून ग्लास बनवला जायचा आणि त्या ग्लासमध्ये जर पाणी ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी पिलं तर डायबिटीस बरा होतो. म्हणजे त्या लाकडामध्ये तो गुणधर्म आहे. परंतु त्यासाठी ग्लास बनवण्याची गरज नाही आहे, त्याचं थोडंसं लाकडाचा तुकडा जरी आपण पाण्यात ठेवला तरी त्याचा गुणधर्म येतो. परंतु लोकांचं एक ट्रेंड त्यावेळेस झाला की फक्त ग्लासमध्येच पाणी पाहिजे म्हणून आणि त्यासाठी मोठे मोठे खोड असलेले झाडं त्याची तोडली गेली. त्यामुळं आपल्या भागामध्ये देखील ते झाड अत्यंत संकटग्रस्त झालेलं आहे. तसंच काळा कुडा हे झाड देखील त्याच्या लाकडामुळं किंवा त्याच्या सालीमुळं दुर्मिळ होत चाललं आहे. औषधामध्ये त्याच्या लाकडाचा सालीचा वापर होतो आणि हस्तिदंत बनवण्यासाठी त्याच्यावर कार्विंग केली जाते. त्याच्यामुळं ते झाड आपल्या गर्भगिरीच्या डोंगररांगेमधून दुर्मिळ झालं आहे आणि अगदी बोटावर मोजणे इतकी ही सगळी झाडं शिल्लक आहेत. आणि दुर्भाग्यपूर्ण गोष्ट ही आहे की वन विभागामार्फत किंवा संबंधित जे पण काही बायोडायव्हर्सिटी डिपार्टमेंट आहे त्याच्या माध्यमातून या झाडांचं वृक्षारोपण आपल्याला होताना दिसत नाहीत, त्याचबरोबर बीज संकलन होत नाही. केवळ निसर्गाच्या भरोशावर आणि निसर्गामध्ये आत्ता सध्या जे चालू आहे आपल्याकडे, जसं विदेशी वनस्पती आक्रमकतेने पसरतात आहे, वन वे मोठ्या प्रमाणात लावली जातात आहे, त्यानंतर वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होती आहे, त्याच्यामुळं हे सगळे झाडं जी आहेत ते अखेरचे घटका मोजतात आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्याच्यामध्ये रिसेंटचं एक उदाहरण आहे, मी गर्भगिरीच्या डोंगररांगेमध्ये अभ्यास करत असताना मागच्या आठवड्यात एके ठिकाणी बोथी नावाचं जे झाड आहे जे पूर्ण भारतात दुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहे, तर त्या झाडाचं केवळ जनावरांना त्या शेळ्यांना चारा मिळावा म्हणून त्याच्या मोठमोठ्या फांद्या तोडल्या गेल्या आणि ते झाड अक्षरशः त्याला बिया येणार होत्या, म्हणजे फळं त्याचे पिकणारच होते. त्या मोमेंटला ते झाड तोडलं गेलं आणि खूप मोठा ऱ्हास अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याकडच्या पर्यावरणाचा होतोय, या दुर्मिळ झाडांचा होतोय. आणि हे जेवढे पण दुर्मिळ झाड आहेत त्या प्रत्येक दुर्मिळ झाडावर इथले कीटक, इथले प्राणी, इथले पक्षी हे मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. प्रत्येक जसं काळी टाकळ आहे तर काळ्या टाकळीवर आपल्याकडचे जे सुंदर फुलपाखरं आहेत त्याच्या 5 प्रजाती त्या काळ्या टाकळीच्या झाडावर अवलंबून आहेत. म्हणजे काळ्या टाकळीचं झुडूपच त्या ठिकाणी नसेल तर ह्या फुलपाखरांच्या प्रजाती नष्ट होतील. कारण फुलपाखरांचं कसं असतं की प्रत्येक फुलपाखराचं एक होस्ट प्लांट असतं, म्हणजे त्या प्रजातीचं फुलपाखरू त्याच झाडावर अंडी घालतं. ते झाड जर नसेल तर त्यांचं प्रजनन त्या ठिकाणी होत नाही, त्यांचं जे ब्रीडिंग आहे त्या झाडावर होत नाही. म्हणजे प्रत्येक झाड त्यासाठी केपेबल नसतं, त्या त्या प्रजातीचं प्रत्येक फुलपाखराचं त्या त्या प्रजातीचं झाड असतं. म्हणजे फुलपाखरीने एकदा अंडी घातली की पुढचं जे मातृत्व आहे ते मातृवृक्ष करत असतं. मग ते जे अंड्यातून पिल्लं बाहेर निघतात ते पिल्लं त्या झाडाची पानं खातात आणि मोठी होतात, मग त्याचं रूपांतर कोशामध्ये होतं, नंतर मग त्याचं फुलपाखरू बनतं. तर ही स्थानिक झाडं जी आहेत, जेवढं पण आम्ही अभ्यास केला आतापर्यंत, ह्या स्थानिक दुर्मिळ झाडांवर इथले कीटकांपासून तर वन्य प्राण्यांपर्यंत खाद्य म्हणून किंवा औषधी गुणधर्मासाठी किंवा एक जसं म्हणतो ना, आपल्याला एखादं डिश आवडत असेल किंवा एखादं ठिकाण आपल्याला आवडत असेल, काही वन्य प्राण्यांचं आश्रयाचे ठिकाणं ही झाडं आहेत. बिबट्या आपल्याला प्रामुख्याने कुसुमच्या झाडाखाली बसलेल्या बघायला मिळतो. मारुती चितमपल्ली जे अरण्य ऋषी होऊन गेले आपल्याकडे सोलापूरचे, त्यांनी देखील त्यांच्या पुस्तकामध्ये नोंद केली आहे की वाघासारखं हिंस्र प्राणी हा कुसुमच्या झाडाखाली बसलेला असतो. तर हे असोसिएटेड झाडं जी आहेत वन्य प्राणी आणि वन्यजीवांच्या बाबतीत, तर याचं ह्या दुर्मिळ झाडांचं स्थान खूप महत्त्वाचं आहे आणि याचं रोपण आपण करणं गरजेचं आहे.
2: आणि सर, जसं प्राणी संग्रहालय असतं ज्यामध्ये दुर्मिळ प्राणी किंवा बरेच प्राणी ठेवलेले असतात आणि त्याची माहिती असते, तसं भारत सरकारनं वृक्षांच्या 1000 प्रजाती आहेत, जाती आहेत, तर प्रकार पडतात, तर असं काही केलेलं आहे का भारत सरकारनं?
3: भारत सरकारने म्हणजे आपण सर मोठ्या लेवलवर विचार करण्यापेक्षा आपल्या शहराच्या आजूबाजूला किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये काय चालू आहे त्याविषयी आपण आत्ता बोलू. त्याच्यामध्ये आपल्याकडे जैवविविधता उद्यान वन विभागाने केलेले आहेत, वन विभाग आणि ग्रामपंचायतीने मिळून. तर त्याच्यामध्ये उत्तमराव जैवविविधता उद्यान आठवड, त्यानंतर आपलं डोंगरगण आहे, डोंगरगणमध्ये एक आहे, त्यानंतर मांजर सुंबागड जे आहे तिथं आहे. आत्ता त्या ठिकाणी काही दुर्मिळ झाडांचं वृक्षारोपण पावसाळ्यामध्ये केलं होतं वन विभागाने आणि काल मी त्या ठिकाणी जाऊन आलो. तर त्या ठिकाणी नक्षत्रवन, राशीवन केलं होतं, तर त्या ठिकाणी जवळपास 70% झाडं जळून गेलेत. म्हणजे वृक्षारोपण तर केलं आहे परंतु त्या झाडाची काळजी नाही घेतली गेली आणि त्या उद्यानामध्ये विदेशी कॅक्टस लावून ठेवलेत. म्हणजे विदेशी झाडं त्या जैवविविधता उद्यानामध्ये लावून ठेवलेत, त्याच्यामध्ये म्हणजे एका पण वन्य प्राण्याला त्याचा फायदा होणार नाही. तर अशा प्रकारचं प्लांटेशन ते त्या ठिकाणी करतात आहे. केवळ सुशोभी दिसेल म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी लावणं, बसण्यासाठी बाकडे लावणं, पॅगोडा बांधणं आणि त्याच्यामध्ये जैवविविधता उद्यानच्या नावाखाली तुम्ही जैवविविधता दाखवा लोकांना, जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी लोकांना शिकवा, परंतु त्या ठिकाणी स्थानिक झाडं आपल्याला बघायला मिळत नाहीत. त्या ठिकाणी दुर्मिळ झाडं तर लांबचीच गोष्ट आहे. तर मुळात वन विभागाकडे म्हणजे दुर्मिळ झाडंच नाही आहेत, स्थानिक झाडांची रोपं पण खूप कमी प्रमाणात ते तयार करतात, त्यामुळं हे होताना तरी आपल्या नगरच्या आजूबाजू दिसत नाही आहे. आणि भारत सरकारच्या बाबतीत बहुतांश त्यांचे जे प्रोजेक्ट असतात तर हे केवळ नाव त्याला मोठं दिलं जातं जैवविविधता पार्क, आणि त्याच्या आतमध्ये फक्त शोभिवंत जे विदेशी झाडं असतात ते प्रामुख्याने लावलेले असतात.
2: आणि सर, तुम्ही आणि तुमची टीम काय प्रयत्न करता हे दुर्मिळ झाडं टिकवण्यासाठी?
3: सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये याचं संवर्धन जर करायचं असेल तर आपल्याला कोणतं झाड दुर्मिळ आणि कोणतं दुर्मिळ नाही आहे किंवा स्थानिक आहे ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही गेल्या 15 वर्षापासून नगरच्या आजूबाजूचे गर्भगिरी डोंगररांग जी आहे तर त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहे. मग त्याच्यामध्ये गवताच्या प्रजातीपासून तर मोठ्या वृक्षापर्यंत ज्या ज्या झाडांच्या फ्लोराच्या स्पेसीज आहेत तर त्याचं डॉक्युमेंटेशन करतो आहे. त्याचं सायंटिफिक नाव, त्यानंतर त्याचा बियाण्याचा हंगाम, त्यानंतर त्या बियांवर कोणती प्रक्रिया करावी लागेल त्याचा अभ्यास करतो आहे. त्याच्यामध्ये देखील वारंवार लागणारे वनवे मधून त्या बियांचं कलेक्शन करतो आहे. हवामान बदलामुळं ते बियांचं सीजन देखील मागे पुढे होतो आहे. ही सगळ्या दिव्य संकटातून आम्ही त्याच्या बिया गोळा करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि गोळा केलेल्या बिया केवळ संग्रही न ठेवता जे पण पर्यावरणप्रेमी आहेत जे रोपं तयार करतात त्यांना आम्ही त्या बिया देतो. त्याचबरोबर आपली स्वतःची नर्सरी आहे, त्या नर्सरीमध्ये त्या बियांचं रोपण करत असतो. अशा साधारणतः 250 पेक्षा जास्त दुर्मिळ झाडांचं रोपण आपण प्रत्येक वर्षी करतो आणि त्याची रोपं बनवून त्या त्या आदिवासामध्ये लावण्याचा प्रयत्न करतो.
2: सर, खरं म्हणजे फक्त सांगणंच नाही किंवा अभ्यास करणंच नाही तर ते कृतीत आणणं खूप गरजेचं आहे, ते तुम्ही करता आहात. आणि सर, खरं म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की जेव्हा तुम्हाला दुर्मिळ झाडं शोधायची असतात तेव्हा तुम्हाला अभ्यास करावा लागतो, तुम्ही डोंगरात जाता, जंगलात जाता आणि अभ्यास करता, तर साधारण एका झाडाची माहिती घ्यायची असेल तर किती काळ द्यावा लागतो त्या झाडासाठी?
3: खरं तर एखाद्या झाडावर जर आपल्याला पूर्ण अभ्यास करायचा झाला ना तर आपला पूर्ण जन्म पण कमी पडेल. कारण हे वनस्पतींचं जे जग आहे हे खूप क्लिष्ट आहे आणि आपण किती प्रमाणात त्याच्यावर उतरायचं आहे त्याच्यावर ते डिपेंड करतं. आमचा उद्देश त्याला संवर्धन करणं हा आहे, त्यामुळं संवर्धनाच्या दृष्टीने जर आपल्याला त्या झाडांचा बियांचा अभ्यास किंवा त्या झाडाचा अधिवास जो आहे त्या ज्या ठिकाणी ते झाड आढळतं तर त्याचा जर अभ्यास करायचा झाला तर आपल्याला कमीत कमी 2-3 वर्ष तरी पाहिजे असतात. कारण काय असतं की हे दुर्मिळ जे झाड आहेत तर ते काही सीझनमध्ये त्याला बियाच येत नाहीत. मग ते वातावरण बदलामुळं असेल, तिथे लागणारा वनवा असेल किंवा काही झाडांमध्येच गुणधर्म असतो, म्हणजे त्या झाडांचं आयुर्मानच एवढं असतं, शेकडो वर्ष असतं. मग त्याच्यामध्ये 1-2 वर्ष त्याचे जर मिस झाले फळं फुलं येण्यामध्ये तर त्या झाडासाठी मोठी गोष्ट नसते. तर त्यामुळं हे सगळे बारीक ज्या गोष्टी आहेत, परत ते झाडं का वाचवायचे याचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल किंवा ते खरंच जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी त्या झाडावर झाडाजवळ जाऊन ठराविक अंतरावरून जर ते झाडाचं निरीक्षण केलं, त्याच्यावर कोणते कोणते पक्षी येतात, कोणते कोणते कीटक त्या ठिकाणी आहेत, कोणते कोणते सूक्ष्मजीव त्या ठिकाणी असतात, कोणते वन्य प्राणी त्या झाडाचा वापर करतात आयुर्वेदिकदृष्ट्या, तर त्याचा जर तुम्ही बारकाईने अभ्यास करायचा झाला तर मग त्याप्रकारे तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तर अभ्यास करण्यासाठी यामध्ये खूप आहे, त्यामुळं खरंच हे अत्यंत गरजेचं आहे. कारण कोणताच शासकीय विभाग याच्यामध्ये तत्परतेने काम करताना आपल्याला दिसत नाही, त्यामुळे एक जबाबदार नागरिक म्हणून, एक निसर्गप्रेमी म्हणून या झाडांचे आपल्यावर आणि आपल्या पूर्वजांवर, मानवजात टिकाण्यावर या झाडांचे असंख्य उपकार आहेत. त्यामुळं हा दृष्टिकोन, हा उदात्त दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून जैवविविधता टिकावी या दृष्टीने आपण त्या झाडाचं संवर्धन करणं गरजेचं आहे.
2: नक्कीच सर, आणि हे खूप महत्त्वाचं आहे जसं आपण बोललो आहोत, म्हणजे पर्यावरणातला प्रत्येक घटक हा पर्यावरणासाठी आणि आपल्या पण जगण्यासाठी किंवा जैवविविधतेसाठी खूप महत्त्वाचा आहे. सर, याबद्दल देखील खूप छान माहिती सांगितली, त्याबद्दल
3: धन्यवाद मॅडम.
2: तर म्हणजे आज देखील आपण अतिशय चांगल्या विषयावर गप्पा मारलेल्या आहेत. आज आपण स्थानिक दुर्मिळ झाडं या विषयावर गप्पा मारल्यात आणि याबद्दल सरांकडून, म्हणजे अमित सरांकडून माहिती घेतली आहे. आता वेळ झाली अमित सरांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासोबत. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
4: हुंड्यासाठी होणारा छळ,
5: ऍसिड हल्ला,
4: कामाच्या ठिकाणी त्रास,
5: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
4: बलात्कार,
5: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
4: सायबर गुन्हे.
5: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
4: सखी वन स्टॉप सेंटर.
5: संपर्क क्रमांक 90110-1-75.
4: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं, आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे, आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत, आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत, आणि त्यामुळे तो आवाज आपण त्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.
1: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरचा अंतरंग मध्ये. मी आर्जे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, केंद्र सरकारनं आगामी खरीप हंगामासाठी ना महत्वाच्या पिकांच्या किमान आधारभूत किमतीत, म्हणजेच MSP मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय बरं का. यासोबतच कोळशापासून वायू निर्मितीला चालना देण्यासाठी 37,500 कोटी रुपये खर्चाच्या कोल गॅसिफिकेशन इन्सेंटिव्ह स्कीमलाही मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या निर्णयावर शिक्कामोर्तब झालंय. त्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकारांना या निर्णयांची माहिती दिली आहे. यात खरीप हंगामासाठी 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये, म्हणजेच MSP मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये कोणकोणती पिकं असणार आहे, तर यामध्ये सर्वसाधारण भात, ग्रेड ए भात, हायब्रिड ज्वारी, मालदांडी ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, शेंगदाणा, सूर्यफूल बिया, सोयाबीन, तीळ, कारळ, कापूस, म्हणजे मध्यम धाग्याचा कापूस आणि लांब धाग्याचा कापूस, हे दोन्ही असणार आहेत. तर म्हणजे अशा प्रकारे खरीप पिकांसाठी MSP करायचं जे ठरलंय त्यामध्ये ही सगळी पिकं असणार आहेत. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रद्धेव नमस्कार, मी विजय पाटकर. आपण ऐकत आहात नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचं अंतरंगमध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, सोने खरेदीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं मंगळवारी सोनं चांदी आणि प्लॅटिनमवरील आयात शुल्कात मोठी वाढ केली आहे बरं का. सरकारनं सोन्या चांदीवरील आयात शुल्क 6% वरून 15% वाढवलं असून त्यात 10% मूळ सीमा शुल्क आणि 5% कृषी पायाभूत सुविधा विकास अधिभाराचा समावेश आहे. आयात शुल्क वाढवल्यामुळे 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत अंदाजे 13,000 ते 15,000 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या प्रति किलो भावामध्ये सुमारे 30,000 रुपयांची वाढ झाली असून चांदीचा भाव प्रति किलो 3 लाख रुपयांच्या दिशेनं जाण्याचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात येतोय. भारतीयांना सोन्याची गरज पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे सोन्याच्या आयातीवर अवलंबून राहावं लागतं. सोनं खरेदी करण्यासाठी डॉलरमध्ये पैसे मोजावे लागतात. सर्वसामान्यांना सोनं खरेदीपासून वृत्त करण्यासाठी सोनं महागुण क्रम प्राप्त होतय आणि त्यामुळे सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 15% येण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. तर मंडळी, अशा प्रकारे आता आयात शुल्क वाढीनंतर चांदी 3 लाखांकडे जाताना दिसते आणि तसं सोनं देखील खूप जास्त महाग होत आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी RJ कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि त्यामुळे पाण्याची होणारी तारामळ आपण समजू शकतो आणि खरं म्हणजे आपल्याकडे पाण्याची कमतरता ही जाणवते. तसंच मंडळी, पारनेर तालुक्यात ना वाढत्या उन्हाच्या झळांमुळे पाणी टंचाई गंभीर बनली असतानाच टँकरद्वारे होणारा पाणी पुरवठा गेल्या 3 दिवसांपासून ठप्प झालेला आहे आणि नागरिकांचे हाल होताना दिसत आहेत. तसंच राहुरी खुर्दला देखील पाणी प्रश्न जाणवत आहे. तर राहुरी खुर्द इथं अनेक दिवसांपासून पिण्याचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे आणि ऐन उन्हाळ्यात महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागतीये आणि असेच अनेक प्रश्न अनेक ठिकाणी आहेत पाण्याचे. त्यामुळे पाण्याचे हे प्रश्न कसे कमी करता येतील याकडे सगळ्यांनीच लक्ष दिलं पाहिजे, कारण जल ही जीवन आहे आपण असं म्हणतो आणि पाणी हे खूप महत्वाचं आहे आणि उन्हाळ्यात तर पाणी जास्त प्रमाणात लागतं. त्यामुळे कमीत कमी आपणही पाण्याचा वापर करूयात, पाण्याची बचत करूयात, कारण पुढेही असाच उन्हाळा राहू शकतो आणि त्यामुळे पाण्याची कमतरता जाणवणार आहे. जे विनाकारण पाणी

पण सांडवून देतो, ते आता कमी करायला हवं आणि पाण्याची बचत करून पुढेही काटकसरीनं हे पाणी वापरायला हवं. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, एन्जॉय करा मस्त अशी गाणी विथ आरजे कोमल.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरचा अंतरंगामध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, कुस्ती क्षेत्रामध्ये ना प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेच्या आखाड्याला आजपासून म्हणजे 14 तारखेपासून छत्रपती शाहू महाराज क्रीडा संकुलात सुरुवात होतीये बरं का. आणि जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच होणाऱ्या या स्पर्धेसाठी देशभरातील तब्बल 800 नामांकित पुरुष आणि महिला कुस्तीपटू हिंद केसरीच्या किताबासाठी आपलं कसब पणाला लावणार आहेत. रोमहर्षक असं सामने पाहण्यासाठी राज्य तसंच देशभरातील कुस्तीप्रेमींची पावलं साताऱ्याकडे वळणार आहेत. तसंच क्रीडा महर्षी साहेबराव पवार यांच्या शताब्दीनिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या वतीनं होणाऱ्या या स्पर्धेमुळे साताऱ्याला राष्ट्रीय पातळीवर वेगळी ओळख मिळणार आहे. पारंपरिक कुस्ती क्षेत्रामध्ये हिंद केसरी स्पर्धेला देशात सर्वोच्च मान आहे आणि त्यामुळे या स्पर्धेचं कुस्तीप्रेमींना आकर्षण असतं. त्यामुळे साताऱ्यात होणाऱ्या स्पर्धेला आतापर्यंतचे हिंद केसरी ही उपस्थित राहणार आहेत. तर म्हणजे अशा प्रकारे आता साताऱ्यात आजपासून हिंद केसरीचा थरार रंगणार आहे बरं का. तर सगळे जे कुस्तीप्रेमी आहेत ना ते याच्या साठी उत्सुक असणारच. तुम्ही किती उत्सुक आहात नक्की कळवा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
2: सखी वन स्टॉप सेंटर.
1: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
2: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
1: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
2: सखी वन स्टॉप सेंटर.
1: संपर्क क्रमांक 90102-01-75.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.
1: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंग मध्ये. मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, संगमनेर तालुक्यात बुधवारी म्हणजेच काल सायंकाळी वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसानं तडाखा दिला बरं का. हो, या वादळामुळे घरांचं देखील नुकसान झालंय. तसंच पिंपरणे ते शिबलापूर रस्त्यालगतची अनेक मोठी झाडं रस्त्यावर कोसळल्यानं काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा जायत्या लागल्या होत्या. आणि काल दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत असताना सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. काळे ढग दाटून येताच जोरदार वारं सुरू झालं आणि काही क्षणांतच अवकाळी पावसानं जोर धरला. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक मोठी झाडं उन्मळून पडली. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर विखुरल्या गेल्या होत्या. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. काही ठिकाणी नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत झाडांच्या फांद्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच दरम्यान चंद्रभान वामन मुंतोडे यांच्या दुकानावर मोठं कडुनिंबाचं झाड कोसळल्यानं दुकानाचं नुकसान झालं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. तसंच अनेक घरांवरील पत्र उडून गेल्यानं नागरिक भयभीत झाले होते. तर मंडळी, अशा प्रकारे वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना देखील बसला. आणि अशा प्रकारे संगमनेरला वादळासोबतच अवकाळीचा तडाखा बसलेला आहे आणि खूप जास्त नुकसान त्यांचं झालंय. आणि अशा स्थितीमध्ये काय करावं हेच कळत नाही, असंच नागरिकांचं काल काहीसं झालं होतं. त्यामुळे काळजी घ्या, प्लॅन बी तयार राहू द्यात. कारण आत्ता सध्या ना आपण एवढ्या चुक्या केल्या आहेत, आपण पर्यावरणाचा अजिबात काळजी घेतलेली नाही आहे. त्यामुळे अनेक गोष्टी पर्यावरणात घडत आहेत, त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या पांझरे गावातील भाऊराव उल्ला उघडे आणि रत्नाबाई उघडे या दाम्पत्यानं खडगाळ माय रानावर 20 गुंठात स्ट्रॉबेरीची शेती फुलवून आर्थिक उन्नतीचा नवा मार्ग दाखवलाय बरं का. त्यांच्या या प्रयोगामुळे गावाची स्ट्रॉबेरी गाव म्हणून ओळख निर्माण होऊ लागली आहे. तालुक्यातील आदिवासी ठाकर समाज पूर्वी मजुरीसाठी नारायण गाव जुन्नर पुणे या भागात स्थलांतर करत होता. मात्र पांझरे गावातील काही तरुणांनी शेतीत नाविन्य आणत खडकाळ जमीन सपाट करून पाण्याची उपलब्धता केली आणि गावकऱ्यांनी एकत्र येत नदीवरून पिण्याचं पाणी आणलं, तसंच शेततळ उभारून शेतीसाठी पाणी साठवून केली आणि त्यामुळं गाव हिरवं झालं. आशा सेविका असलेल्या रत्नाबाई उघडे यांनी पतीसोबत बायफ संस्थेमार्फत स्ट्रॉबेरी लागवडीचं प्रशिक्षण घेतलं. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली ठिबक सिंचनावर मारानावर स्ट्रॉबेरी पीक केलं. लागवडीनंतर अवघ्या 2.5 महिन्यात स्ट्रॉबेरीला फळधारणा झाली आणि नाशिक इथून प्लास्टिक बॉक्स आणून गावाच्या चौकात विक्री सुरू करण्यात आली. कळसुबाई परिसरात येणाऱ्या पर्यटकांनी या लाल स्ट्रॉबेरीला भरभरून प्रतिसाद दिला. दररोज सुमारे 100 बॉक्स विक्री करून उघडे दाम्पत्य जे आहे त्यांनी 1.5 लाख रुपये मिळवलेत. सुरुवातीला 50,000 रुपये गुंतवणूक करून त्यातून सुमारे 1 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. तर म्हणजे अशा प्रकारे पांझरेतील दाम्पत्यानं महारानावर स्ट्रॉबेरीची शेती फुलवली आणि त्यातून छान इन्कम देखील ते मिळवत आहेत. म्हणजे आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

0: श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. म्हणजे आज आहे 14 मे. म्हणजे आज आहे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. आणि याच निमित्त आपल्यासोबत गप्पा मारत आहेत निवृत्त अंगणवाडी सेविका प्रयागाबाई काटे. नमस्कार.
1: माझे नाव प्रयागबाई शिरपती काटे, सेवानिवृत्त अंगणवाडी. 14 मे 1957 साली शंभू राजाचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव सईबाई असे होते, पण 3 मुलीच्या पाठीवर हे शंभू राजे झाले होते. शंभू राजे झाले, परंतु त्यांना मात्र सुखलेही दिवस लाभले नाही. त्यांची आई बाळणपणात मरून गेली. मग यांना दूध पाजायसाठी जिजाबाईना समजा महिलाला बोलून घेतलं. त्या म्हणाल्या, ह्या संभाजी राजाला दूध कोण पाजी? तर एक कोणी म्हणलं इतके पैसे, कोणी म्हणलं तितके पैसे. पण धाराई नावाची बाई काय म्हणाली, मला जिजा माता मला 1 रुपया सुद्धा नको, कारण जर मी पैसे घेतले तर मपला पानाही जळण, अशा त्या म्हणाल्या. मग राजाचं बाळ कोणाच्या वस्त्रीवर खेळलं? तर गरीबाच्या धारा मातेच्या वस्त्रीवर ते खेळत राहिलं. गरुडाचे पोर हे गरुडच होणार ना, ते काय रयतेचे भले ज्या तेच करणार ना, ते भवानीचे आबाय त्यास कोणाचीही भीती नव्हती. गुणी मोठे थोर होते लेकरू सईबाईचे, पण कोण होते ते शंभू राजे सांगा माझ्या भावा. नरवीर शूरवीर धर्मवीर ज्ञानवीर होता, शिवरायाचा छावा पाहून शौर्य हे तुझ्या पुढे मृत्यूही नतमस्तक झाला. स्वराज्याच्या मातीसाठी शंभू माझा अमर झाला. सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचा मर्दन असे त्यांचे मावळेचे व्रतन, हीच शंभू राजाची शिकवण. वीर शिवाजी का बेटा तो आपला शंभू राजा था. अरे जंगलात सिंहासमोर जाणारे खूप होते, पण सिंहाचा जबडा हातात धरून फाडणारे एकच होते शंभू राजे. सागराचे पाणी आटणार नाही, स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही. हा जन्म काय हजर जन्म झाले तरी नाद शंभू शिवाचा सुटणार नाही. धाडस असं करावा का जे जमणार नाही ते कोणत्याही दुसऱ्याला जमलंच नाही पाहिजे. आणि मरावा असं की मृत्यू नाही झुकावे मुजऱ्याला. वेश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे, आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी छत्रपतीचा विश्वास माहिती पाहिजे. अंगात हवी रस, रक्तात हवी धग, छाती आपोआप फुकते एकदा शिवशंभू बोलून बघ. अरे ज्याचे नाव घेते सळसळते रक्त, अशा शंभू राजेचे आम्ही आहोत ना भक्त. कोंडाण्यासाठी बाजी हे तानाजी गेला, घोड खिंडी समोर उभा कोण राहिला तर बाजी राहिला. महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी झाला. आजकाल असे म्हणतात की जिथे मस्तक टेकावा अशा ठिकाणी कोणीचही आता मस्तक टेकत नाही. पण मी असे म्हणते शिव छत्रपती समोर आपलं नतमस्तकच होता ना. या नमस्काराच्या जागा आता हल्ली खूप कमी झालेल्या आहेत ना. पण ज्याचे नाव ऐकताच हे मस्तक खरोखरच नतमस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही, नाही राहत ना. मासा जिजाऊ तुम्ही 33 कोटी देवाचे कोट्यावधी म्हणजे मंदिरच आहेत ना. आज तुम्ही ह्या महाराष्ट्र देशालाच नाही तर भारत देशाला 3 छत्रपती घडवून दिले. मग आज मासाहेब तुम्ही एवढी म्हणजे समजा ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांवर संस्कार केले, संभाजी राजावर संस्कार केले, प्रतनातारोही संस्कार केले, खरोखर अशी माता जर ह्या देशात जन्माला आली आणि ह्या सुपुत्राला असा जन्म दिला. आज मीच म्हणते जिजा माता जन्माला नसत्या आल्या तर आपल्या महाराष्ट्रामध्ये काय घडलं असतं सांगा तुम्ही. आज संभाजी राजे इतके हुशार होते, त्यांनी 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा याच्यामध्ये संस्कृत मध्ये ग्रंथ त्यांनी लिहिला होता, उपग्रंथ 32 लिहिले. ते संस्कृतचे गाढे पंडितच होते ना, ते थोर शूर असे वैद्यही नव्हते. ते तलवार खूप चालवित होते, ते म्हणजे इतके तज्ञ होते पापणीने लवत तूच कोणतेही गोष्ट. ते घोड्या सुद्धा खूप दामतीत होते, पण त्यांनी आज धना वाघाला टरटराच फाडून काढव असा माझा संभाजी राजा होता. आग्र्याला गेल्यानंतर त्याला तिथलं रूप पाहून म्हणजे राजधानीचं औरंगजेबाचं पाहून त्याला आपली जात कूळ कोणती हे संभाजी राजालाही कळलं. आज म्हणजे माझ्या बापाला मला रांगेतून अपमान केला या औरंगजेबाने. पण असा तो म्हणत असे कोण संभाजी राजा. संभाजी राजाने मोठा हत्तीला घेतला आणि तो म्हणजे दिल्लीमध्ये फिरत राहिला. तर तो काय म्हणतो औरंगजेब, अरे तू आमच्या इथं भरपूर लोक आहेत, तू यांच्याशी कुस्ती खेळ. पण छोटे संभाजीराजे काय म्हणतात, अरे माझ्या लायकीच कोणी नाही तर मी कोणासंग कुस्ती खेळू, असे शंभूराजे बोलले. शंभूराजे म्हणजे कोण होते मला असं म्हणायचं. 120 लढाया त्या हरले, त्यांनी वेशच मिळवलं होतं. परंतु रामसीचा किल्ला आज मराठ्यांनी दगड गोटे हाणूनच आज मुठभरच मावळे होते आपले. परंतु औरंगजेची फजितीच केली, कोणाचीही तयारी तिथे यायला होत नसत. परंतु औरंगजेबच्या तो इतका तो रामसेच्या म्हणजे अपमान झालेल्या लढाईचा इतका त्याच्या जिव्हारी लागलो, त्याने अशी डोक्यावरची पगडी काढून खाली फेकून दिली. जोपर्यंत हरम खोराचा काटा काढणार नाही तोपर्यंत मी डोक्यावर पगडीच घालणार नाही, असा तो म्हणत असा. औरंगजेबचं वय 63 होत, मग आपल्या शंभूराजाचं वय फक्त 23 होत. माझा शंभूराजा त्याची चालच चालून देत नव्हता ना, त्याची चालच बंद करीत होता ना. परंतु आज रामसेचा जो भगवा आहे झेंडा तो फडकतच होता. 1 वर्ष गेले, 2 वर्ष गेले, 3 वर्ष गेले, 4 वर्ष गेले, 5 वर्ष गेले, परंतु औरंगजेबाने काय केलं, पोर्तुगीज आणि गोव्याच्या लोकाला त्यांनी काय केलं सांगितलं. तुम्ही त्यांनी असं खतपाणी घातलं का, आपला मुलगा अकबर हा सुद्धा त्यांच्या कडेच आहे ना, त्या हरम खोरकड. तुम्ही जर त्याच्याशी लढाई केली, जे काही मिळवलं सारं तुम्हालाच मी देऊन टाकीन. खरोखर गोव्याची आणि पोर्तुगीजची लढाई झाली. गोवा जिंकल्यानंतर काय झालं तुम्हाला सांगते, सारे लोक कोडलून बसले, म्हणजे चर्चेतले लोक सुद्धा त्यांना म्हणजे असं म्हणजे कोंडून बसल्यासारखे बसले. परंतु पोर्तुगीज मध्ये ती माना नदी जी होती ती जाऊन देना, त्याच्यामुळे त्यांचं दैव वाचलं. परंतु माझ्या संभाजी राजाला काय केलं, औरंगजेबाला वाटलं तो तिथं आता गुंतला लढाई पोर्तुगीजच्या आणि गोव्याच्या. त्याने काय केलं, आपल्या संभाजी राजाला सरदेसाईच्या वाड्यामध्ये साखळदंडाने बांधलं आणि त्याला कैद केलं. त्याला सांगितलं तुला खजिना कुठं आहे, त्यांनी सांगितलं अरे माझा खजिना सह्याद्रीच आहे ना, असे शंभूराजे म्हणाले. त्याला शंभूराजाला डोळेही काढले, शंभूराजाचे जीभही उपटून काढली, शंभूराजाला साखळदंडाने बांधलं, कानातही शिष्य ओतले त्याच्या, शंभूराजाचे तुकडे तुकडे करून माझ्या शंभूराजाचे हलाल केले. पण माझा राजा कोणापुढे झुकला नाही, कोणापुढे वाकला नाही. माझा राजा स्वाभिमानी होता, माझा राजा अभिमानीच होता ना. माझा राजा म्हणजे काय, म्हणजे एवढं त्यांच्यावर संकट आलं तरी ते डगमगले नाही आणि त्यांनी धीर सोडा नाहीच ना. आज ते काय म्हणत, अरे ह्या औरंगजेब असं वाटू लागत आहे का, आम्ही हिंदू म्हणजे सत्वशून्य झाले आहोत पण आम्हाला धर्माचा काहीच अभिमान राहिला नाही. अरे बादशाहची ही वागणूक यापुढे आम्हाला सहन होणे शक्य नाही. ह्या दुष्ट यवनाशी युद्ध करण्यात आम्ही आमची संपत्ती आमचे देश दुर्ग एवढेच नव्हे तर सर्व काही पणास लावास तयार आहोत. ही तेजस्वी उद्गार आहेत छत्रपती शंभू राजाचे. मोगली गुलामगिरीच्या झोकड्यातून हिंदुस्थान मुक्त करण्याचे सोनेरी स्वप्न पाहणारा माझा छप शंभू राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र आईन तारुण्यात वयाच्या अवघ्या 32 वर्ष स्वदेश स्वधर्म आणि स्वराज्य यासाठी आत्मबलिदान करून छत्रपती संभाजी राजे विकासात अमर झाले. संकट काही वेगळे येतच नसते, संकटालाही कोणीतरी साथीदार असत. त्यांच्याच पत्नीचे गणोज शिर्खे यांचेच मेहुणे आज बहिणीचं वाटोळ करायला निघाले आणि तेहनीच औरंगजेबाला चोर वाटाने आणलं आणि याला कोणाला संभाजी राजाला हलहाल करून मारलं. माझ्या राजाला कोणी मारलं, गणोज शिरखेने सुद्धा लाच लुचपत खाल्ली, सख्या बहिणीचं वाटोळ त्यांनीच केलं ना. अरे मी म्हणते शंभू राजा वडू कोरेगाव हे आमचे धारतीर्थ झाले ना. या ठिकाणी धर्मरक्षणार्थ शंभू राजाने एक यज्ञकुंड टाकून सिद्ध केला. स्वतःच्या हस्तीमस्तीच्या समाजा त्यात टाकून प्राणज्योतींना यज्ञकुंड त्यांनी प्रज्वलित केला. स्वतःच्या रुद्राच्या हवान करून ते धगधगत ठेवले. या धगधगीमुळेच औरंगजेबी स्वप्नाचं त्याशीही फार राखरांगळ होऊन गेली. औरंगजेब मोगल साम्राज्य कायम नष्ट झालं तर शंभू राजाचा मृत्युंजय आत्मा मात्र ध्रुवासारखा आडळ स्थान प्राप्त करून राहिला. 11 मार्च 1689 दुसऱ्या दिवशी गुढी पाडवा असतो, त्या आमोश्याला शंभू राजाच्या मस्तकाची गुढी उभारून हिंदवी स्वराज्य त्याला वाटला त्यांचं मन खच्ची करण्याचा औरंगजेबचा हेतू होता. परंतु आज हे घोरपडे आज धनाजी यांनी शत्रूच्या छावणीत जाऊन औरंगजेबाचा म्हणजे मुकुट कळस त्यांनी वरचा कापून आणला. परंतु औरंगजेब तिथं नव्हता, नाही तर औरंगजेब त्या दिवशीच मेला असता. मला असं वाटतं आज तो शिवाचा छावा होता, अमर झाला. धर्मवीर संभाजी महाराज की जय.
0: श्रोते हो, आज आहे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती. याच निमित्त निवृत्त अंगणवाडी सेविका प्रयागाबाई काटे यांच्याशी आपण गप्पा मारल्या. आता वेळ झाली आहे.

हम खडे दसाला सरकारचे वडे. नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे म्हणजेच बबन बोलतोय. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. कस बबन म्हणीन तसं.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: वेलकम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत। आणि बोलता बोलता वेळ कसा निघून गेला खरंच कळलं नाही बरं का, पण या शेवटच्या सेगमेंटमध्ये मी तुम्हाला एक सुंदर अशी टिप देणार आहे। आत्ता आपण वेस्ट पासून बेस्ट असा एक छान आयडिया पाहणार आहोत आणि ती तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला ती 100% आवडणार आहे। घरातल्या रिकाम्या प्लास्टिक बॉटल्स फेकून देण्यापेक्षा त्यांचा उपयोग करून सुंदर प्लांटर आपण बनवू शकतो। बॉटलला मध्ये कापून घ्या, त्यावरती मस्त पैकी रंग लावा किंवा डिझाईन करा आणि त्यात माती भरून छोटी छोटी झाडे लावा। हे प्लांटर्स तुम्ही बाल्कनीत किंवा खिडकीत ठेवू शकता, यामुळे घर तर सुंदर दिसतंच आणि पर्यावरणाचं सुद्धा रक्षण होतं। तर मंडळी, या छोट्या कल्पनांनी मोठा बदल घडू शकतो, त्यामुळे आज मी ज्या ज्या टिप्स तुम्हाला सांगितल्या आहेत त्या नक्कीच फॉलो करा। तुम्हाला कशा वाटल्या त्या मला नक्की कळवा। सोमवारी पुन्हा भेटूयात आपल्या लाडक्या कार्यक्रमात, म्हणजेच गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये ठीक सकाळी 11 वाजता। तोपर्यंत हसत रहा, आनंदी रहा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

स्त्रियांना द्या इतका मान, वाढेल आपल्या देशाची शान. लेखक सागर चौगुले. नमस्कार श्रोते हो गोष्टी, तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज आपण महिलांच्या सुरक्षिततेबद्दल बोलणार आहोत. प्रत्येक महिलेला सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरणात काम करण्याचा अधिकार आहे, पण अनेक वेळा त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो आणि म्हणूनच जागरूकता फार महत्वाची आहे. योग्य नियम, एकमेकांचा सन्मान आणि सुरक्षित वातावरण या गोष्टींनीच बदल होऊ शकतो. आपण सर्वांनी मिळून अशी जागा तयार करायला हवी आहे जिथे प्रत्येक महिला निर्धास्तपणे काम करू शकेल, कारण महिलांना कम्फर्ट झोन मिळणं फार गरजेचं असतं. त्यामुळे या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4.

मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी आता आपण त्या महिलांबद्दल बोलूयात ज्या रोज कष्ट करतात पण ज्यांचं काम अनेकदा दिसून येत नाहीये. शेतीत दिवसभर उन्हात काम करणाऱ्या महिला, घरकाम करणाऱ्या महिला, छोट्या उद्योगांमध्ये मेहनत घेणाऱ्या, या सगळ्या आपल्या समाजाचा एक मजबूत पाया आहेत. त्या कोणतीही तक्रार न करता आपलं काम करत राहतात. त्यांच्या कष्टामुळे अनेक घरं चालतात, अनेक स्वप्न पूर्ण होतात, पण तरी सुद्धा त्यांच्या कामाचं योग्य मूल्यमापन होत नाही. आज गरज आहे त्यांच्या कामाला मान्यता देण्याची आणि त्यांचा सन्मान करण्याची, कारण त्यांच्या मेहनतीशिवाय आपला समाज पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे महिलांचा सन्मान करा, त्यांच्या प्रत्येक कामाला योगदान द्या, त्यांच्या प्रत्येक कामाला साथ देण्याचा प्रयत्न करा. आवाज तुमचा.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

हॅलो नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज आपण एक सोपी आणि चविष्ट अशी रेसिपी ऐकणार आहोत आणि ती तुम्ही नोट डाऊन करून घ्या, कारण अतिशय स्वादिष्ट अशी ही रेसिपी आहे. ती रेसिपी म्हणजे ब्रेड रोल. घरात पाहुणे आले किंवा काहीतरी वेगळं खायचं असेल तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. उकडलेले बटाटे, थोडं मीठ, मिरची, कोथिंबीर आणि मसाले घालून एक छान पैकी मिश्रण तयार करा. मग ब्रेडच्या स्लाइसला थोडस पाणी लावून मऊ करा आणि त्यामध्ये हे मिश्रण भरून रोल बनवा आणि हे रोल गरम तेलामध्ये तळून घ्या. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असा हा ब्रेड रोल सगळ्यांनाच फार आवडेल. गरमागरम चटणी सोबत किंवा सॉस सोबत हा सर्व्ह करा आणि मस्त पैकी आनंद घ्या. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हे मला नक्की कळवा. रेडिओ नगर 90.4 FM मध्ये कुठेही जाऊ नका. भेटूया थोड्याशा म्युझिकल ब्रेक नंतर.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

हाय हॅलो नमस्कार गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी आज आपण बोलणार आहोत आजच्या त्या स्त्रीबद्दल जी घर आणि करिअर दोन्ही जबाबदाऱ्या सुंदरपणे सांभाळते. सकाळी लवकर उठून घरातील सगळ्यांची काळजी घेणं, मुलांना तयार करणं आणि त्यानंतर स्वतःच्या कामासाठी बाहेर पडणं हा तिचा रोजचा प्रवास असतो. ऑफिसमध्ये ती पूर्ण जबाबदारीने काम करते, निर्णय घेते आणि स्वतःची ओळख निर्माण करते. पण याच बरोबर तिच्या मनात घराचीही काळजी असते बरं का. कधी थकवा येतो, कधी वेळ कमी पडतो, तरी सुद्धा ती हार मानत नाही. तिच्या या प्रयत्नांमुळेच घर आणि समाज दोन्ही मजबूत राहतात आणि त्यामुळेच आज आपण एक गोष्ट लक्षात ठेवूयात की या स्त्रीला फक्त कौतुक नाही तर साथ आणि समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. अशाच नवनवीन विषयांसोबत भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत. वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी, आता आपण घरातील सजावटीबद्दल बोलणार आहोत. घर मोठं असणं महत्वाचं नाही, तर ते सुंदर आणि व्यवस्थित असणं फार महत्वाचं आहे. हलक्या रंगाच्या भिंती घराला मोठं आणि उज्ज्वल दाखवत असतात, त्यामुळे रंग चूज करताना थोडासा हलका रंग तुम्ही

करायला हवाय. खिडक्यांजवळ छोटी झाडं ठेवली तर घरात ताजेपणा येतो. कमी वस्तू ठेवून घर स्वच्छ आणि मोकळं ठेवलं तर वातावरण सुद्धा शांत राहतं. लहान लाईट्स किंवा फोटो फ्रेम्स वापरून तुम्ही घराला एक खास असा लुक देऊ शकता. पण लक्षात ठेवा, 4FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर मंडळी, आता आपण एक छोटी पण उपयोगी अशी किचन टिप पाहणार आहोत बर का. कांदा कापताना डोळ्यात पाणी येणं हे सगळ्यांसाठीच त्रासदायक असतं बर का. कोणाला सवय असो किंवा नसो, पण कांद्यामुळे फ्रीज मध्ये ठेवा, अर्धा कापून ठेवा, त्यामुळे त्यातील गॅस कमी होतो आणि डोळ्यात पाणी येणं कमी होतं. किंवा कांदा कापताना जवळ पाण्याचं भांडं ठेवलं ना तरी सुद्धा फायदा होतो बर का. छोट्या छोट्या टिप्स मुळे स्वयंपाक करणं अधिक सोपं आणि मजेशीर बनतं, त्यामुळे तुम्ही देखील स्वयंपाक करताना या गोष्टींचा आनंद घ्या, त्रास वाटून घेऊ नका, कारण प्रत्येक गोष्टीवरती काही ना काही उपाय असतोच आणि हा उपाय सांगायला मी कायमच येत असते तुमच्या भेटीला. तर मंडळी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.

नमस्कार, माझे नाव कविता अमोल रच्चा आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा

नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आजचा दिवस खास आहे कारण आपण आपल्या स्नेहालय संस्थेच्या काही हितचिंतकांचे वाढदिवस आपण साजरा करत आहोत. तर आज वाढदिवस आहे शैला ढांगे यांचा. या गेल्या अनेक वर्षापासून आपल्या स्नेहालय संस्थेशी आपुलकीने जोडलेले आहेत. संस्थेच्या कार्यात नेहमी प्रेमाने सहभाग घेणाऱ्या शैला ढांगे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आपला आयुष्य आनंद, उत्तम आरोग्य, समाधान आणि सुखाने भरून जावो ही सदिच्छा. स्नेहालय परिवार रेडिओ टीम कडून आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज त्यांच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत, तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं. हे गीत आंधी या चित्रपटातील असून गीतकार आहेत गुलजार. संगीत दिलेलं आहे आर डी बर्मन यांनी. लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजातील हे सदाबहार गाणं आजही मनाला स्पर्श करून जातो.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपल्या सर्वांना माहिती आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगरमधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय संचलित तो वाहिनी हा एक प्रकल्प. या प्रकल्पातील आपण यशोगाथा ऐकणार आहोत. नगरकर, थकलेलं शरीर पण जागी असलेली माणुसकी. आजकालच्या काळात मुलं मुली, भावनिक ताण, सोशल मीडियाचं आकर्षण, घरातील राग, गैरसमज आणि संवादाच्या अभावामुळे खूप मोठ्या संघर्षातून जात आहेत. अनेक वेळा घरातील कठोर शब्द किंवा कोणी आपल्याला समजून घेत नाही ही भावना मुलांना घर सोडण्यास भाग पाडते. पण बाहेरचं जग किती धोकादायक असू शकतं याची त्यांना कल्पना नसते. अशाच अनेक संकटग्रस्त मुलांसाठी मागील 38 वर्षापासून स्नेहालय संस्था सातत्याने कार्यरत आहे. महिला आणि बालकांचे संरक्षण, समुपदेशन, पुनर्वसन आणि बालविवाह, अत्याचार, घरातून पळून गेलेली मुलं अशा अनेक प्रकारांमध्ये संस्था काम करते. त्यामधील मुक्तवाहिनी हा प्रकल्प अनेक मुलांसाठी जीवनदान ठरत आहे. रेल्वे स्टेशन, बसस्थानक, चहाच्या टपऱ्या, रिक्षा चालक, सुरक्षा रक्षक आणि सामान्य नागरिकांना बालरक्षक म्हणून तयार करून मुक्तवाहिनीने एक जागरूकतेचं जाळं उभं केलं आहे. कारण संकटात सापडलेलं मूल सर्वप्रथम समाजाच्या नजरेस पडतं. अशाच एका दिवशी दिवसभर तणावपूर्ण प्रकरणामध्ये काम करून टीम पूर्णपणे थकलेली होती. ऑफिसची वेळ संपली होती, घरी जाण्याची तयारी सुरू होती. इतक्यात फोन आला. नगर रेल्वे स्टेशनवर एक अल्पवयीन मुलगी संशयास्पद अवस्थेत एकटी बसलेली आहे. क्षणात सर्वात थकवा विसरून मुक्तवाहिनीची टीम पुन्हा धावली. स्टेशनवर पोहोचल्यानंतर एक 15 वर्षाची घाबरलेली मुलगी एकटी दिसली. समुपदेशक निशा वाघ यांनी शांतपणे तिच्याशी संवाद सुरू केला. सुरुवातीला ती काहीच बोलली नव्हती. नंतर ती म्हणाली, मुझे किसी से बात नहीं करनी, मुझे बस यहां से जाना है. तेव्हा तिला पाणी देण्यात आलं. तिच्या बाजूला बसून तिला धीर देण्यात आला. हळूहळू तिचा विश्वास बसला आणि ती रडू लागली. ती बिहारमधील होती. प्रेम प्रकरणामुळे नातेवाईकांनी तिला नगरला आणलं होतं. तिचं शिक्षण बंद केलं होतं. मोबाईल काढून घेतला होता. सतत रागावलं जात होतं. तेव्हा ती म्हणाली, घरवाले बहुत मारते है, मैं गुस्से में घर से भाग आई हूँ, मुझे लगा कोई मुझे समजता ही नहीं. त्यावेळी त्या क्षणी स्पष्ट जाणवत होतं ती गुन्हेगार नव्हती. ती फक्त समजून घेणाऱ्या माणसाच्या शोधात भटकणारी एक घाबरलेली मुलगी होती. त्यानंतर तत्काळ चाइल्डलाईन हेल्पलाईन 1098 आणि रेल्वे पोलिसांना माहिती देण्यात आली. मुलीला सुरक्षितपणे रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. वैद्यकीय तपासणी करून बालकल्याण समितीच्या आदेशानुसार तिला सुरक्षित निवास देण्यात आला. त्यावेळी त्या रात्री टीम तिच्या सोबत होती. ती भुकेलेली होती. कार्यकर्त्यांनी स्वतःचा डब्बा तिच्या समोर ठेवला. स्नेहालयाचे कार्यकर्ते केवळ कर्तव्य म्हणून काम करत नाही, ते माणुसकी जपत काम करतात. स्वतः उपाशी राहूनही संकटात सापडलेल्या मुलांना अन्न, आधार आणि सुरक्षिततेची भावना देतात. दुसऱ्या दिवशी पालकांचा शोध लागला. समुपदेशनानंतर मुलीला सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात देण्यात आलं. पालकांनाही समजावून सांगण्यात आलं की आजच्या मुलींना फक्त रागावून नाही तर संवादातून समजून घेण्याची गरज आहे. त्या दिवशी पुन्हा एकदा एक आयुष्य वाचवलं होतं. जर त्या जागरूक नागरिकाने दुर्लक्ष केलं असतं तर मुक्तवाहिनी वेळेवर पोहोचली नसती. तर कदाचित दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात एका दुर्दैवी घटनेची बातमी झळकली असती. पण सुदैवाने त्या रात्री काही माणसं जागी होती. स्नेहालय, मुक्तवाहिनी आणि अजूनही जिवंत असलेली माणुसकी ही आपल्याला ह्या प्रकरणातून दिसून येते. तर नगरकर, आत्ताच आपण स्नेहालय प्रकल्पातील मुक्तवाहिनी या प्रकल्पातील यशोगाथा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प. विधवा, परितक्ता, कुमारी माता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास भोजन सुविधा कायदेशीर सल्ला समुपदेशन गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5,000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.
2: उधर तुम हसी हो इधर दिल जवा है, ये रंगीन रातों की एक दास्ता है. उधर तुम हसी हो

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा आम्ही आरजे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपणा सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही अनेक वर्षापासून आपल्या अहिल्यानगरमध्ये एक सामाजिक कार्य करत आहे. यामध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय संचलित बालभवन हा एक प्रकल्प आहे. या प्रकल्पातील नैना अरुण शेखर हिची आपण यशोगाथा ऐकणार आहोत. ही ऊर्जा बालभवनची विद्यार्थिनी नैना अरुण शेखर ही अतिशय साध्या आणि हलाकीच्या परिस्थितीत वाढलेली पण प्रचंड जिद्दीची मुलगी. वडील कोणतंही काम करत नाहीत तर आई चार घरची कामं करून संसार चालवते. अशा कठीण परिस्थितीतही नैनाने कधी हार मानली नाही. इयत्ता पहिलीपासून ती बालभवनशी जोडलेली आहे. अभ्यासाबरोबरच प्रत्येक उपक्रमात ती उत्साहाने सहभागी व्हायची. बारावीला असताना इंग्रजी विषयामुळे तिला अडचणी येत होत्या. घरची परिस्थिती क्लास लावण्यास परवानगी देत नव्हती, पण ऊर्जा बालभवनने पुढाकार घेत तिला काळे कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश मिळवून दिला. नैना रोज कॉलेज, क्लास आणि घरची जबाबदारी सांभाळत होती. आईला मदत करण्यासाठी ती घरकामही करायची. कितीही अडचणी आल्या तरी ती म्हणायची, मला पास व्हायचं आहे, हा तिचा निर्धार कायम होता. तिच्या मेहनतीचं फळ तिला मिळालं आणि ती बारावी परीक्षेत तिला 48 गुण मिळून उत्तीर्ण झाली. तिच्यासाठी हे फक्त मार्क्स नव्हते तर संघर्षावर मिळालेला विजय होता. आता तिचं स्वप्न आहे पुढं एज्युकेशन पूर्ण करण्याचं आणि या प्रवासात ऊर्जा बालभवन तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. कष्टाच्या वाटेवरती चाललेली आणि अडचणींना हरवून उभी राहिलेली हिमतीनं घामाच्या थेंबातून उमललं यश सुंदर. नैनाची ही कहाणी ठरली प्रेरणादायी, अफाट सुंदर. नगरकरांनो, आत्ताच आपण नैना अरुण शेखर हिची यशोगाथा ऐकली आहे. ही विद्यार्थिनी ऊर्जा बालभवन येथील आहे. यानंतर आपण ऐकणार आहोत स्नेहालय संचलित स्नेह वात्सल्य प्री स्कूल अनाबिया ह्या विद्यार्थिनीची यशोगाथा आपण ऐकणार आहोत. नगरकर इथे तर आपण ब्रेक घेणारच आहोत, परंतु ब्रेक घेण्यापूर्वी आज आपल्या स्नेहालय संस्थेतील हितचिंतकांचे वाढदिवस आहेत. आज वाढदिवस आहे मंगल गोरे यांचा. ह्या स्नेहालय संस्थेचे अनेक वर्षापासून आपुलकीने जोडलेले आहेत. संस्थेच्या कार्यात नेहमी सहकार्य करणाऱ्या मंगल गोरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपलं आयुष्य आनंद, उत्तम आरोग्य, सुख समाधान आणि भरभराटीने उजळून निघो ही सदइच्छा. स्नेहालय परिवार आणि रेडिओ टीम कडून आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज त्यांच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत, ओ मेरे दिल के चैन. हे सदाबहार गीत मेरे जीवन साथी या चित्रपटातील असून गीतकार मजरूह सुलतानपुरी आहेत. या गाण्याला अविस्मरणीय संगीत आर डी बर्मन यांनी दिला असून किशोर कुमार यांच्या आवाजाने हे गीत आजही प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. तर आज आपण मंगल गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचं सुंदर असं हे गीत आपण ऐकूया.

लीकेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकरांना आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिले नगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात. त्याचबरोबर आपल्या अहिल्यानगर मध्ये स्नेहालय संचलित सक्षमा हा एक प्रकल्प आहे. संघर्षातून सक्षमाकडे परिवर्तनाची नवीन दिशा देणार हा सक्षमा प्रकल्प. आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये स्वतःचं उज्ज्वल भविष्य घडवायचं आहे का, तर तुमच्यासाठी स्नेहालय संस्थेच्या सक्षमा प्रकल्पामार्फत सुवर्ण संधी उपलब्ध आहे. सक्षम प्रकल्पांतर्गत कौशल्य आधारित प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून त्यामध्ये बेड साईड नर्सिंग असिस्टंट हा एक कोर्स आहे. त्याचबरोबर गृहरुग्ण सहाय्यक या अभ्यासाचा समावेश केलेला आहे. या प्रशिक्षणाची खास वैशिष्ट्य म्हणजे 90 दिवसाचे हे प्रशिक्षण आहे. त्याचबरोबर 20% सैद्धांतिक आणि 80% प्रत्यक्ष प्रशिक्षण असणार आहे. त्याचबरोबर अनुभवी डॉक्टर नर्स आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन असणार आहे. यामध्ये संवाद कौशल्य, शिस्त, सेवाभाव आणि व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर दिला जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगार मार्गदर्शन आणि प्लेसमेंट सहाय्यक सुद्धा करणार आहेत. तसेच निवास आणि भोजनासह पूर्ण मोफत प्रशिक्षण असणार आहे. यामध्ये वयोमर्यादा आहे 18 ते 45, किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सेवा क्षेत्रात काम करण्याची तयारी आणि जिद्द असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणानंतर खासगी आणि शासकीय रुग्णालये, नर्सिंग होम, वृद्ध सेवा केंद्र तसेच होम केअर सेवा संस्थांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे आजच सक्षम प्रकल्पामध्ये प्रवेश घ्या, ऍडमिशन सुरू आहेत. सक्षम म्हणजे केवळ प्रशिक्षण नाही, तर आत्मविश्वासाने, स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगण्याची नवीन दिशा आहे. जर तुम्हाला सक्षम प्रकल्पामध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर सक्षम प्रकल्पाचा संपर्क क्रमांक आहे 90110024483. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 90110024483. तर आजच पाऊल उचला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि नक्की आपणही आपले आयुष्य घडवू शकतो हा निश्चय आपल्या मनामध्ये ठामपणे आपण निर्धारित केला पाहिजे. तर आपण आता सक्षम प्रकल्पाबद्दलची योग्य ती माहिती ऐकली आहे. यानंतर वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपार नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकणार आहोत. तर नगरकर 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम. आपल्या सोबत असणार आहेत आरजे अनु. यामध्ये ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, त्याचबरोबर महत्वाच्या दिवसभरातील घडामोडी, त्याचबरोबर स्पोर्ट, बॉलिवूड, सोशल अपडेट्स आपण ऐकणार आहोत. त्यानंतर 7 ते 8 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत नगर डायरी हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय अपंग दिवसानिमित्त दिव्यांग संस्थेत कार्यरत असणारी अस्ता अपंग अंजली सूर्यवंशी यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर रात्री 9 वाजता क्रीडा झेप हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. यामध्ये कबड्डी पट्टू बाळासाहेब कडूस यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. तर नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपार नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: न डगरकर 2 वाजेपर्यंत आपल्या रेडिओ नगरचं प्रसारण बंद राहील. 2 वाजता आपण पुन्हा भेटणार आहोत थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 एफएम वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे त्यांचा मराठी अनुवाद.

श्रोते हो नमस्कार. रेडिओच्या घड्याळामध्ये वाजले आहेत दुपारचे 3 आणि आपला थोड्या गप्पा थोडी गाणी हा शो सुरू झालाय. मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे RJ साक्षी तुमच्या सोबत. मंडळी आजचा हा दिवस शौर्याचा, स्वाभिमानाचा आणि हिंदवी स्वराज्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या महान योद्ध्याच्या स्मरणाचा आहे. तर मंडळी आज 13 मे म्हणजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती. त्यांना मानाचा मुजरा करून आपण आपल्या शोला सुरुवात करत आहोत. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर इथं झाला. मंडळी संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजी महाराजांच्या आई महाराणी सईबाईंचे निधन महाराज लहान असताना झालं. त्यानंतर संभाजी महाराजांचा सांभाळ त्यांची आजी राजमाता जिजाऊंनी केला. मित्रांनो, संभाजी महाराज हे खूप देखणे आणि शूर होते. तसंच ते अनेक भाषांमध्ये विद्याविशारद त्यांनी केला आहे आणि ते अत्यंत धुरंधर राजकारणी सुद्धा होते. महाराजांनी राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. मुघल दरबारातील घडामोडी त्यांना लहान वयातच त्याचा त्यांना भविष्यामध्ये उपयोगी पडेल म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेलं होतं. त्यावेळी संभाजी महाराज फक्त 9 वर्षाचे होते. मंडळी तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा शिवाजी महाराज कैदेतून निसटले त्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ ही संभाजी महाराजांनी सोसू नये किंवा त्यांना याचा त्रास होऊ नये म्हणून काही काळ शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना मोरोपंत पेशवायांच्या मेहुणांच्या घरी मथुरेला ठेवलं. मुघल सैनिकांचा राज्यांचा मागचा सिसेमिरा थांबवण्यासाठी शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांचे निधन झालं अशी अफवा पसरवून दिली. नंतर शिवाजी महाराज महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजी महाराज सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले. मित्रांनो, त्यांच्या जीवन प्रवासावर अशाच गप्पा मारणार आहोत. त्याआधी ऐकूया धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटातलं राजे संभाजी हे गाणं गायलंय नानदेश उमप यांनी. याचे गीतकार आहेत ऋषिकेश झांबरे आणि याचे संगीतकार आहेत मोहित कुलकर्णी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. RJ साक्षी आहे तुमच्या सोबत.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आर जे साक्षी आहे तुमच्या आज सोबत आणि आपला थोड्या गप्पा थोडी गाणी हा शो सुरू आहे. श्री शंभो शिवजातस्य मद्र धौरी राजते यंद कसे विना लेखा वतरते कास्य नोपरी. मित्रांनो, काळजी नका करू, मी याचा अर्थ सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर या ओळींचा अर्थ आहे की छत्रपती शिवरायांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची राजमुद्रा जणू काही स्वर्गीय तेजाने तळपत आहे, आकाशासारखं अमर्यादा आहे. या राजमुद्रेच्या आश्रयात प्रत्येक माणूस प्रत्येक प्राणी महाराजांच्या छत्र छायेखाली राहील आणि छत्रपतींच्या या राजमुद्रेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही, असा या दोन ओळींचा अर्थ आहे. तर मंडळी, आपण अशाच गप्पा मारणार आहोत. त्याआधी ऐकूयात शिवरायांचा छावा या चित्रपटातलं सिंहासनी बसले शंभूराजे हे गाणं जे गायलंय प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी. याचे गीतकार आहेत दिग्पाल लांजेकर आणि याचे संगीतकार आहेत देवदत्त मनीषा बाजू. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आर जे साक्षी आहे तुमच्या सोबत.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटत आहोत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आरजे साक्षी आहे तुमच्या सोबत आणि आपला थोडा गप्पा थोडी गाणी हा शो सुरू आहे. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेल्या कामाबद्दल आपण आज बोलत आहोत. मित्रांनो, 19 ऑगस्ट 1680 मध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे पुत्र महादोबा मोरे यांना छत्रपती संभाजी महाराजांनी वर्षासनाची नेमणूक करून दिली. दिनांक 13 सप्टेंबर 1680 मध्ये शिवकालातील प्रसिद्ध पाटगावचे मौनी बाबा यांच्या पालखीला भोई व वाजंत्रीची कायमची व्यवस्था लावून दिली. त्यासाठी वार्षिक 125 होणांचे आज्ञापत्र करून दिलं. मंडळी, त्यानंतर 18 ऑक्टोबर 1680 मध्ये समर्थ रामदास स्वामींनी अंगापूरच्या डोहात मिळालेल्या राममूर्तींची चाफळ इथं स्थापना करून मंदिर उभारलं. तीच पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी चालू ठेवली. तसेच चाफळांच्या यात्रेमध्ये जमणाऱ्या भाविकांना लष्करातील लोकांचा अथवा मुसलमानी सैन्यांचा त्रास होऊ नये म्हणून यात्रा यथासांग पार पडावी म्हणून वासुदेव बाळकृष्ण या आपल्या अधिकारास आज्ञापत्र त्यांनी लिहून दिले. मंडळी, त्यानंतर दिनांक 6 नोव्हेंबर 1680 मध्ये चिंचवडचे श्री मौर्य गोसावी यांच्या माणसांना शेतापोतांसाठी तसेच गुरढोरांसाठी काडीचाही तसवीज देऊ नये म्हणून यासाठी आपल्या लष्करी अधिकाऱ्यांना ताकीद पत्र लिहून दिले. त्यानंतर दिनांक 31 मार्च 1681 मध्ये प्रचंड गडाच्या पायथ्याशी गडाच्या संरक्षणासाठी आलेल्या लोकांच्या गाई व म्हशी यांची चराई छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजांनी पण माफ केली. तर मित्रांनो, संभाजी महाराजांनी केलेल्या त्यांच्या कामाबद्दल आपण अशाच गप्पा मारणार आहोत. तर मंडळी, त्याआधी ऐकूया धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटातलं शंभू राजाभिषेक हे गीत, जे गायलंय जयदीप वैद्य, मोहित कुलकर्णी, ऋषिकेश जामदार आणि ठाकूर अनुप सिंग यांनी. याचे गीतकार आहेत ऋषिकेश जामदार आणि याला संगीत दिलंय मोहित कुलकर्णी यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे आरजे साक्षी तुमच्या सोबत.

ತೇಜಸ್ವಿ ಮಹಾಪರಾಕ್ರಮಿ ಪರಿಣಿತಿ ಪುರಂದರ

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत

0: चले हम।
1: नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी। मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

छोट्याशा ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटत आहोत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे आरजे साक्षी तुमच्या सोबत आणि आपला थोड्या गप्पा थोडी गाणी हा शो सुरू आहे. मित्रांनो, औरंगजेबाने 1682 मध्ये मराठ्यांवर हल्ला केला होता. औरंगजेबाचे सैन्य मराठ्यांच्या सैन्यांपेक्षा 5 पटीने जास्त होते. तर औरंगजेबाचे साम्राज्य संभाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा कमीत कमी 15 पटीनी मोठं होतं. त्यावेळी जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्यांचा समावेश होता. तरीही संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिंमतीने लढा दिला. मराठ्यांनी प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंजारपणाने ठळक उदाहरण म्हणजे नाशिक जवळच रामरोज किल्ल्याचा लढा हे आहे. औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासातच शरणागती पत्करेल, पण मराठ्यांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी जवळजवळ त्यांना 6.5 वर्ष लढावे लागलं. संभाजी महाराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिराचा सिद्धी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला होता की त्यांची संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाला मदत करण्याचीच हिंमत झाली नाही. तसेच त्यापैकी कोणीही त्यांच्या विरुद्ध उलटू शकला नाही. संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एक हाती झुंज दिली. तर मित्रांनो, आपण अशाच गप्पा मारणार आहोत. त्याआधी ऐकूयात धर्मरक्ष महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटातलं शेर संभाजी पधारे हे गाणं जे गायलंय दिव्य कुमार आणि या गाण्याचं सॅड व्हर्जन आर्या आंबेकर यांनी गायलं आहे. याचे गीतकार आहेत ऋषिकेश झांबरे आणि याला संगीत दिलंय मोहित कुलकर्णी यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे आरजे साक्षी तुमच्या सोबत.

0: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे आरजे साक्षी तुमच्या सोबत आणि आपला थोड्या गप्पा थोडी गाणी हा शो सुरू आहे. मंडळी, संभाजी महाराजांवर ऐतिहासिक कथा आणि कथने आणि कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत. तर त्यामध्ये आहेत अश्रू ढळले रायगडाचे, हे अर्जुनराव झेंडे यांचं नाटक. त्यानंतर आम्ही यातनांचे स्वामी, त्यानंतर

मित्रांनो, असे संभाजी महाराजांवरच्या ऐतिहासिक कथा आणि कादंबऱ्या आहेत. मंडळी, आज आपण शौर्याचा, स्वाभिमानाचा आणि हिंदवी स्वराज्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या महान योद्ध्याच्या म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी बोलत होतो. तर मंडळी, आज आपण इथे थांबत आहोत. उद्या दुपारी आपण पुन्हा भेटणार आहोत 3 वाजता. जाता जाता ऐकूयात धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटातलं राजे संभाजी राजे हे गाणं जे गायलंय नंदेश उमप, याला संगीत दिलंय मोहित कुलकर्णी यांनी आणि याचे गीतकार आहेत ऋषिकेश झांबरे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, हक्काचा आवाज आणि सांजरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून मी तुमचं स्वागत करते आहे। आणि आज आहे 14 मे 2026 आजची तारीख आणि वार आहे गुरुवार। आजच्या आपल्या शोला सुरुवात आपण करणार आहोतच, पण त्याआधी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती आज आपण साजरी करतोय। आणि नक्कीच त्यांनी जे काही शौर्य कार्य केलेलं आहे किंवा त्यांनी जे काही आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या स्वराज्यासाठी केलं आहे ते अमूल्य योगदान विसरण्यासारखं नाही आहे। आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे। मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र शंभूराजे आज यांचा जन्मदिवस आहे। 1657 पुरंदर किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला होता शंभूराजांचा। आणि शूरयोद्धा ते होते, मुत्सद्दी होते, बहुभाषिक होते, त्यांना अनेक भाषा येत होत्या, अवगत होत्या, बोलता येत होत्या। 1681 ते 1689 हा काळ असा होता की या दरम्यान स्वराज्याचं संरक्षण त्यांनी केलं आणि औरंगजेबाच्या अवाढव्य सैन्याला टक्कर दिली होती। आपल्या सर्वांना तर हा प्रसंग माहिती आहे, त्यांचा पराक्रम माहिती आहे, त्यांचं स्वराज्याच्या राजकारणातलं योगदान, रणांगणातलं मोहिमांमधलं निपुण योगदान आपल्याला माहिती आहे। संस्कृत या भाषेबरोबरच इतर अनेक भाषांचे जाणकार त्यांना मानलं जात होतं। आणि 1 फेब्रुवारी 1689 संगमेश्वर या ठिकाणी पकडल्यानंतर 11 मार्च 1689 तुळापूर या ठिकाणी स्वराज्यासाठी त्यांनी बलिदान दिलं। आणि हा दिवस आपण स्वराज्यामधले आपल्या महाराष्ट्रवासीय जे आहेत, आपल्या देशातील आपण सगळेजण कुणी विसरता येण्यासारखं नाही आहे त्यांचं हे बलिदान, कारण स्वराज्यासाठी हे त्यांचं बलिदान खूप महत्त्वाचं मोलाचं आहे। त्यांच्या शौर्याला, बलिदानाला, स्वराज्यनिष्ठेला अभिवादन आपण करूया त्यांच्या जयंतीनिमित्त। आणि अनेक पराक्रमाच्या गाथा आहेत या प्रसंगी नक्कीच आपण जाणून घेणार आहोत। थोड्याच वेळात मी पुन्हा येते भेटायला। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी। मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्या सोबत म्हणजेच आरजे कोमल सोबत। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम स्नेहालयाचं रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित झालेलं मुंबई केंद्रावरचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई, भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळमिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य. राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या, पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल. साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे. मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे. मृद आणि जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून राज्यातल्या 8767 पदांना मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. मृद आणि जलसंधारण विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेची फेररचनाही होणार आहे. वैद्यकीय संस्थांच्या इमारतींसाठी विकास शुल्कामध्ये 50% सवलत देण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. तसंच पुणे महानगरपालिकेच्या पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातल्या मुळामुठा नदीच्या विकासासाठी 3 शासकीय जमिनी हस्तांतरित करण्याचा निर्णय आज झाला. संत्री आयात शुल्क परतावा योजना रद्द करणं, पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळमिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला मंजुरी, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग अधिनियम 2025 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता, नाशिक जिल्ह्यातल्या अंबोली वेळुंजे प्रवाही वळण योजना प्रकल्पासाठी 49.26 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता, नाशिक इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान संस्थेला दरवर्षी 10 लाख रुपये अनुदान देणे आदी निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले. राज्यातल्या वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी येत्या 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य असून त्यासाठी राज्य सरकारनं वाहनधारकांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या नियमाचं उल्लंघन केल्यास 1000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झाली जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवणं अनिवार्य केलं आहे. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला शासकीय उपहारगृह, अंगणवाडी, रुग्णालयं आणि वसतिगृहांमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. यासाठी मेनूतही बदल केला जाणार आहे. काटकसर आणि इंधन बचतीसाठी सरकारनं काल प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात हे आदेश नमूद केले आहेत. कोणत्याही कारणांसाठी बाईक रॅली, वाहनांच्या मिरवणुकांना पोलिसांनी परवानगी देऊ नये असे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये रेस्टॉरंट आणि हॉटेलांमध्ये पीएनजीचा वापर बंधनकारक केला आहे. तसंच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतल्या दुबार नोंदी काढण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. गैरशेती वापरासाठी युरियाचा गैरवापर रोखण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. खतांचा तर्कसंगत वापर करण्यासाठी कृषी विभागानं माती परीक्षणाची मोहीम राबवावी असंही या परिपत्रकात नमूद आहे. शासकीय जाहिरातींसाठी अनावश्यक खर्च टाळावा, तसंच सजावटीचे दिवे, फ्लेक्स बॅनर यांचा कमीत कमी वापर करावा. डिजिटल फ्लेक्ससाठी जनरेटर वापरू नये असंही सरकारनं म्हटलं आहे. सर्व प्रशासकीय विभागांनी 6 महिन्यांसाठी सल्लागारांची नियुक्ती करू नये असे निर्देशही या परिपत्रकात नमूद आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात शिवसेनेच्या डॉ नीलम गोऱ्हे, बच्चू कडू तसंच भाजपाच्या डॉ प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिशान सिद्दीकी यांनीही विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. राज्यात मतदार यादीच्या एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,64,413 मतदारांची नोंद आहे. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसनं आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपा दासमुन्शी, मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी सतीशन यांच्या नावाची घोषणा केली. कोची जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले सतीशन 2001 परवूर मतदारसंघातून केरळच्या विधानसभेवर आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. 2021 विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित युडीएफच्या पराभवानंतर सतीशन यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला इथं संध्याकाळी 7:30 होणार आहे. बँकॉकमध्ये होत असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू हिनं महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदांबी श्रीकांत यानं पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मिश्र दुहेरीत मात्र भारताच्या अशित अमृता आणि ध्रुव तनिषा या दोन्ही जोड्यांना पराभवाचा सामना करावा लागला. उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू झाला आहे तर 53 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यभरात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंत कोसळणं, झाडं किंवा विद्युत खांब अंगावर पडून लोक मृत्यूमुखी पडले. राज्याच्या काही भागात उन्हाची काहिली आहे तर काही ठिकाणी पाऊस पडत आहे. लातूर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. शहरातही मध्यरात्रीनंतर हलक्या पावसाच्या सरी बरसल्यानं वातावरणात गारवा आला. मात्र या अवकाळी पावसाचा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. काही ठिकाणी फळगळ मोठ्या प्रमाणात झाल्यानं आर्थिक नुकसानाची भीती व्यक्त होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काल संध्याकाळी विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. रात्रीही पावसाच्या सरी बरसत होत्या. हवामान. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसह मराठवाड्यात पुढचे 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव इथं आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य. राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेलं दुपारचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र आपण ऐकलं. पुन्हा भेटूया आता सांजरंग या कार्यक्रमात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है, जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. हे घोषवाक्य लिहिलं आहे संगीता अकोलकर यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्यासोबत सांजरंगमध्ये. गुड इव्हनिंग करते आहे पुन्हा एकदा. आणि बऱ्याचशा अशा सरकारी योजना आहेत, बऱ्याचशा विद्यार्थ्यांसाठी आहेत, अनेक मुलांसाठी आहेत, बालकांसाठी आहेत, अनेक वेगवेगळ्या गटातील स्त्रियांसाठी आहेत. पण या बऱ्याचशा योजना आपल्याला बऱ्याच वेळा माहिती नसतात. पण आता अशीच एक प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना आहे, जी अनेक मुलांचं भविष्य जे आहे ते उज्ज्वल करण्यासाठी आहे, भविष्याला एक वेगळी दिशा देण्यासाठी आहे. तर तुमच्या भविष्यासाठी दिशा असणाऱ्या आणि योग्य निर्णयावर खरं तर झालेली ही प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना तरुणांसाठी नक्कीच ही खूप फायद्याची योजना आहे. आणि ज्यांना उद्योग विश्वामध्ये यायचं आहे किंवा व्यवसायाच्या दृष्टीने जे अनेक तरुण वर्ग जे आहेत ते प्रयत्न करत आहेत, तर या सगळ्यांना अनुभव घेण्यासाठी, तज्ज्ञांकडून शिकण्यासाठी, मार्गदर्शन घेण्यासाठी आणि उज्ज्वल करिअर आपल्या उद्योग विश्वामध्ये घडवण्याची सुवर्ण संधी देत आहे प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना. यासाठी वयोगट आहे 18 ते 25 वर्ष आणि यासाठी पात्रता आहे 10वी किंवा 12वी पास असणं किंवा ITI, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर डिग्री जे काही तुम्ही घेतलेलं असेल ही पात्रता तुमची असणार आहे. आणि कालावधी 6 ते 9 महिने असा या इंटर्नशिप योजनेचा आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही आजच अर्ज करू शकता आणि तुमच्या स्वप्नांना, तुमच्या नव्या काही इच्छांना, यशाला एक नवी उंची देऊ शकता. यासाठी ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला अर्ज करायचा आहे प्राईम मिनिस्टर इंटर्नशिप स्कीम. यासाठी myBharat.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा आणि यावर तुम्हाला बरेचसे डिटेल्स दिसतील. इव्हेंट नेममध्ये तुम्हाला प्राईम मिनिस्टर इंटरनेट स्कीम आणि की अशा प्रकारचे ऑप्शन्स दिसतील. यावर तुम्ही जाऊन प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचालित स्नेहधार प्रकल्प विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचालित स्नेहधार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचालित स्नेहधार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाच लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. स्नेहालयाचा एक नवीन प्रकल्प, सक्षम प्रकल्प, जो शिका, सक्षम बना आणि तुमच्या स्वप्नांना नवी दिशा द्या, असं सांगणारा हा सक्षमा प्रकल्प याच्या प्रवेशासाठी सुरुवात झाली आहे. सक्षमा प्रकल्प म्हणजे काय तर सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, मार्गदर्शन आणि सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून देणारा एक शाश्वत उपक्रम. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि मार्गदर्शन, तज्ज्ञ मार्गदर्शकांचं नियोजन आणि सहकार्य, अभ्यास साहित्य, शैक्षणिक मदत, व्यक्तिमत्व विकास आणि कौशल्य विकास उपक्रम, सर्वांगीण विकासासाठी सतत पाठपुरावा, बाहेरील विद्यार्थ्यांना राहण्याची जेवणाची उत्तम सोय, असा हा सक्षमा प्रकल्प. यासाठी पात्रता आहे

0: इयत्ता 10वी 5 आणि पुढील विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना या सक्षम प्रकल्पाचा फायदा होऊ शकतो. शिक्षण घेण्याची इच्छा आणि जिद्द असलेले विद्यार्थी या प्रकल्पात येऊ शकतात. वयाची अट आहे 18 ते 45 वर्ष. आवश्यक कागदपत्र: शैक्षणिक गुणपत्रिका, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, जात प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो. तर प्रवेशासाठी अर्ज करा आणि सक्षम प्रकल्पात सहभागी व्हा. आपलं भविष्य उज्ज्वल घडवा. अधिक माहितीसाठी संपर्क सक्षम प्रकल्प, मॅकडोनाल्ड मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 86 00 48 44 44. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज।

0: अळिमियनु अहेरुंच्या सवर नगरणारी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. आज आहे 14 मे 2026 आणि आज आपण साजरा करतोय राष्ट्रीय अपंग दिवस. आणि त्याचबरोबर आपल्यासोबत आपल्या अहिल्यानगर शहरामधील अंजली संजय सूर्यवंशी आहे, जी दिव्यांग स्वतः आहे पण तरी सुद्धा स्वप्न पाहणारी, लढणारी आणि हरली तर पुन्हा उभी राहणारी अशी अंजली आज आपल्यासोबत आहे. आज आपण तिच्याशी या दिवसानिमित्त संवाद साधणार आहोत. 65% लोकोमीटर दिव्यांगती असून तिचं शिक्षण 12वीपर्यंत झालंय. 10वीनंतर MSCIT, 12वीनंतर टॅली ERP 9 हा कोर्स तिने पूर्ण केलाय. तर गेल्या 15 वर्षांपासून ती दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी सामाजिक कार्यकर्ती आहे. सध्या हेल्पलाईफ आणि आकांक्षा अपंग पुनर्वसन केंद्राशी ती संलग्न असून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी असते. तसेच माया केअरमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वयंसेवक व्हॉलंटियर म्हणून सुद्धा ती काम करते. संवाद देणं, या व्यक्तींना भावनिक आधार देणं आणि दैनंदिन गरजांमध्ये मदत करण्याचा ती खूप मनापासून प्रयत्न करते. यापूर्वी स्नेहालयाच्या अनामप्रेम संस्थेमध्ये सुद्धा व्हॉलंटियर म्हणून तिने काम केलेलं आहे आणि अनेक सामाजिक संस्थांशी ती जोडली गेली आहे. तिचा हा संपूर्ण प्रवास आज आपण तिच्याकडून जाणून घेणार आहोत. तुझं या स्टुडिओमध्ये आणि शोमध्ये खूप मनापासून स्वागत.
1: थँक्यू सो मच अनु मॅडम, तुम्ही आम्हाला या म्हणजे प्लॅटफॉर्मवरती इन्व्हाइट केलं त्यासाठी मी रेडिओ सिटीचे मनापासून आभार मानते.
0: नक्कीच, जसं मी आता सांगितलं की वेगवेगळ्या सामाजिक संस्थांशी तू जोडली गेली आहेस. तुझ्या आयुष्यातल्या संघर्षाबद्दल, तू दिव्यांग आहेस आणि तरीसुद्धा कुठेही दिव्यांग असून सुद्धा तू कुठेही कमी नाही आहेस. अनेक स्वप्नांसाठी, अनेकांसाठी, मदतीसाठी तू नेहमी पुढे असतेस. तर तुझ्या आयुष्यातील संघर्षाबद्दल, तुझ्या प्रवासाबद्दल काय सांगशील?
1: हो नक्कीच. तर माझं नाव अंजली संजय सूर्यवंशी आहे आणि मी अहिल्यानगर जिल्ह्यातील एक दिव्यांग महिला आहे. मला 65% दिव्यांगत्व आहे, ड्वार्फिझम. माझी उंची कमी आहे आणि माझं शिक्षण 12वीपर्यंत झालेलं आहे आणि आज मी एक उत्तम लेखिका, सूत्रसंचालिका आणि सामाजिक कार्यकर्ती म्हणून काम करत आहे. गेल्या 15 वर्षांपासून मी दिव्यांग बांधव तसंच ज्येष्ठ नागरिक आणि गरजू लोकांसाठी काम करत आहे. मला लिखाणाची, गाणे ऐकण्याची आणि इतरांना मदत करण्याची खूप आवड आहे. आणि माझ्या बद्दल सांगायचं झालं तर माझ्या म्हणजे माझा ज्यावेळेस जन्म झाला होता तर त्यावेळेस माझ्या जन्मानंतर डॉक्टरांच्या एका छोट्याशा निष्काळजीपणामुळे माझ्या शरीराच्या वाढीवरती खूप वाईट परिणाम झाला आणि मला त्यामुळं लोकमोटो दिव्यांगत्व आलं. लहानपणी चालण्यासाठी आणि उभं राहण्यासाठीही मला आधार घ्यावा लागायचा पण माझ्या आईवडिलांनी मला कधीच कमकुवत समजलं नाही किंवा तू दिव्यांग आहे असं त्यांनी मला कधीच फील होऊन दिलं नाही. आणि माझी आई मला रोज सायकलवरती बसवून शाळा कॉलेजमध्ये सोडायला पण यायची आणि घ्यायला पण यायची. त्यांच्या संघर्षामुळेच मला शिक्षणाची ताकद समजली आणि आज आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणासुद्धा मिळाली. तसंच ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये होते तर तिथं मला 11वीला जेव्हा मी ॲडमिशन घेतलं होतं कॉमर्ससाठी तर तू वरच्या मजल्यावर जाऊ शकणार नाहीस असं सांगून माझा प्रवेश त्या ठिकाणी नाकारला गेला होता. पण मी तरीसुद्धा त्या ठिकाणी पण हार नाही मानली. रोज 1 तास आधी मी कॉलेजला जाऊन हळूहळू 3ऱ्या मजल्यावर चढण्याचा सराव केला आणि शेवटी त्याच कॉलेजमध्ये नंतर काय झालं की मला सलग 2 वर्ष बेस्ट स्टुडंट ऑफ द इयरचा पुरस्कारसुद्धा मिळाला ज्या शिक्षकांनी माझं ॲडमिशन रिजेक्ट केलं होतं त्यांच्या हस्ते. पडणं हे अपयश नसतं आयुष्यामध्ये, खरं तर पुन्हा उठून चालणं हेच खरं यश असतं. आणि माझ्या आयुष्यामध्ये आकांक्षा उद्योगालय आणि आकांक्षा अपंग पुनर्वसन केंद्र याचं खरं तर खूप मोठं योगदान आहे. तिथूनच माझ्या लाईफची जर्नी खरं तर सुरू झाली होती 15 वर्षांपूर्वी. 15 वर्षांपूर्वी विविध उपक्रम, प्रशिक्षण आणि सामाजिक कामांमधून मला त्या संस्थेच्या मार्फत आत्मविश्वास मिळत गेला, स्वतःमधील क्षमता ओळखता आली आणि समाजासाठी काम करण्याची नवी दिशा त्या ठिकाणून मला मिळाली. तसंच दिव्यांग व्यक्तींना पण स्वाभिमानाने स्वाभिमानाने आणि स्वतःच्या पायावर उभं राहता यावं यासाठी संस्थेने मला स्वयंरोजगारासाठी 8 चक्की दिली. ज्यावेळेस कोरोना पिरियड आलेला होता तर त्यावेळेस सगळं काही ठप्प झालेलं होतं आणि त्यामुळं मग सविता काळे मॅडमने मला 8 चक्की दिली, जेणेकरून मी घरी बसून रोजगार काहीतरी त्यातून मला मिळेल म्हणून त्यांनी मला त्यावेळेस 8 चक्की दिली. नंतर त्यांनी मग माझी गरज ओळखून मला नंतर मोबाईलची गरज होती त्यानंतर त्यांनी मला मोबाईल सुद्धा मिळवून दिला आणि त्याच्यानंतर मला एक जिओ रिलायन्समध्ये जॉब लागला कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हचा. तर त्यावेळेस मला तिथं लॅपटॉपची गरज होती परंतु माझी आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे मी तो लॅपटॉप घेऊ शकत नव्हते, त्यामुळे त्यांनी मला लॅपटॉपसुद्धा मिळवून दिलेला आहे. अशा अनेक गोष्टी उपलब्ध करून दिल्या त्यांनी मला आणि या साधनांमुळे माझ्या आयुष्याला खरंच एक नवं बळ मिळालं, नवी दिशा मिळाली आणि 8 चक्कीमुळे मला आर्थिक आधार तर मिळालाच पण मोबाईल दिल्यामुळे दिव्यांग बांधवांशी संपर्क ठेवून त्यांना विविध योजना आणि माहितीसाठी मदत करता आली. तसंच लॅपटॉपमुळे लेखन, निवेदन, ऑनलाईन कार्यक्रम, माहिती देणं आणि सामाजिक काम अधिक प्रभावीपणे करता आलं मला यामुळे आणि आज मी जे काही काम करू शकते त्यामागे माझ्या कुटुंबाचा, माझ्या आई वडिलांचा संघर्ष तर आहेच परंतु माझी जिद्द आणि आकांक्षाने दिलेला आत्मविश्वास याची खूप मोठी ताकद माझ्या समोर आहे.
0: नक्कीच नक्कीच. तुमच्या आयुष्यातल्या संघर्ष आणि या सगळ्या प्रवासाबद्दल तुम्ही आता सांगितलं, जसं तुम्ही आता उल्लेख केला की गेल्या 15 वर्षांपासून तुम्ही सामाजिक कार्य सुद्धा करत आहात आणि या प्रवासामध्ये अनेक असे क्षण असतील, अनेक तुम्हाला आलेले अनुभव असतील, आकांक्षा सोबत सुद्धा तुम्ही होता, त्याचबरोबर इतरही संस्थांसोबत तुम्ही काम केलं. या सगळ्या 15 वर्षांच्या सामाजिक कार्याच्या प्रवासामध्ये तुमचा सगळ्यात भावलेला अनुभव कुठला होता?
1: खर तर असे अनुभव खूप आहेत पण इथं सांगण्यासारखा अनुभव असा आहे की ज्यावेळेस आकांक्षा संस्थेमध्ये मी काम करत होते तर त्या ठिकाणी काम करत असताना आम्ही ना नॉर्मल ज्या शाळा आहेत नगर जिल्ह्यामध्ये तर तिथं एक उपक्रम आम्ही राबवत होतो नॉट डिसेबल्ड डिफरंटली एबल्ड म्हणून. तर हा उपक्रम अनेक सामान्य शाळांमध्ये आम्ही राबवला. तर या कार्यक्रमाचा उद्देश फक्त दिव्यांगत्वाबद्दल माहिती देणं नव्हता तर मुलांच्या मनातील गैरसमज दूर करून त्यांच्या संवेदनशीलता आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणं हा होता. आम्ही शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधायचो आणि जे दिव्यांग आमचे बांधव होते तिथं आम्ही जे कला सादर करायचो सगळ्या टाईपचे दिव्यांग व्यक्ती तर आमचे अनुभव आम्ही त्या ठिकाणी त्या मुलांसोबत शेअर करायचो, त्यांना सांगायचो आणि दिव्यांग व्यक्तीच्या संघर्षाबद्दल आणि त्यांच्या क्षमतांबद्दल बोलायचो. सुरुवातीला अनेक मुलांच्या नजरेमध्ये कसं होतं की आम्हाला बघून त्यांना खूप कुतूहल वाटायचं किंवा दया दिसायची की नाही का, म्हणजे प्रत्येक टाईपचे दिव्यांग होते ना तिथं, ब्लाइंड, मुखबधीर, कर्णबधीर, मतिमंद, अंध असे सगळेच होतो आम्ही, त्यामुळे त्यांना खूप कुतूहल वाटायचं आम्हाला बघितल्यावर. पण ज्यावेळेस आम्ही त्यांच्या समोर कार्यक्रम सादर करायचो आणि कार्यक्रम संपेपर्यंत त्यांचं म्हणजे त्यांच्या नजरेमध्ये आमच्याबद्दल आदर आणि आपुलकी दिसू लागायची. आणि एकदा काय झालं की अशा आम्ही एका स्कूलमध्ये गेलो होतो तर तिथं ज्यावेळेस तो कार्यक्रम झाला तर त्या कार्यक्रम झाल्याच्या नंतर ना एक छोटा मुलगा होता, आय थिंक तो 5वीला असेल, तर तो माझ्याजवळ आला आणि मला त्याने एकदम हसून माझ्या हातात हात दिला आणि एकदम माझ्याकडे बघून नाही का असं माझ्या गळ्यात पडला आणि निरागसपणे त्याने मला खूप छान प्रश्न विचारला की अंजली ताई मला तुझ्याशी बोलायचं आहे ग. तर मी त्याला म्हटलं की हा बोल ना बाळा काय रे. तर तो मला म्हणला की तू किती छान दिसतेस, तुझ्या चेहऱ्यावरती इतका आनंद कसा आहे, तू इतकी आनंदी कस काय आणि तुझे मित्रमैत्रिणी पण किती आनंदी आहेत. तर त्या एका प्रश्नाने म्हणजे मी खरं तर खूप भावुक झाले होते कारण त्या दिवशी मला जाणवलं की आम्ही फक्त त्या ठिकाणी जाऊन म्हणजे भाषण वगैरे असं काही देत नव्हतो, आम्ही पुढच्या पिढीचे विचार बदलत होतो आणि त्या मुलांना समजत होतं की दिव्यांगत्व म्हणजे दुःख नाहीये तर वेगळ्या पद्धतीनं आयुष्य जगण्याची ताकद आहे. आणि त्या उपक्रमाने मला एक गोष्ट शिकवली तिथं की समाज जर बदलायचा असेल ना तर सुरुवात मुलांच्या विचारांपासून करावी लागते आणि आम्ही त्यांना फक्त दिव्यांगत्व समजावलं नाही तर माणुसकीकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली होती. तर हा अनुभव खूप भावला आहे माझ्या मनाला.
0: नक्कीच. त्याचबरोबर हळूहळू दिव्यांग बांधवांसाठी सुद्धा काम तुम्ही सुरू केलं. जसं तुम्ही सांगितलं की मोबाईलची गरज तुम्हाला होती आणि मोबाईल मिळाल्यामुळे या सगळ्या दिव्यांग बांधवांशी तुम्हाला कनेक्ट होता आलं. त्यांच्या अडचणी, त्यांना न मिळणाऱ्या योजना असेल, त्यांच्या प्रत्येक गोष्टींसाठी तुम्हाला नक्कीच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करता आला. ही प्रेरणा कुठून तुम्हाला मिळाली आणि हा अनुभव तुमचा कसा होता?
1: खरं तर हा अनुभव माझ्यासाठी, म्हणजे मी स्वतःकडूनच हे करते, कारण की कसं होतं की दिव्यांग बांधवांसाठी ना काम करण्याची प्रेरणा मला माझ्या स्वतःच्या संघर्षातून मिळाली खरं तर. पण त्या प्रवासाला खरी दिशा मिळाली ती आकांक्षा संस्थेमुळेच, कारण की मी स्वतः तिथं जाऊन त्या सर्व दिव्यांगांमध्ये राहिले तर त्यांचं दुःख मी एकदम जवळून बघितलेलं होतं. आणि लहानपणापासूनच मला अनेक अडचणींचा पण सामना करावा लागला, मग ते नोकरीसाठी फिरताना असो किंवा समाजामध्ये वावरत असताना लोकांकडून झालेला अपमान सहन केलाय मी. परत अनेकदा मला अनेक ठिकाणी जॉबसाठी, फक्त तुझी उंची कमी म्हणून जॉबसाठी पण मला खूप ठिकाणी रिजेक्ट केलं गेलं. आणि फक्त माझ्या दिव्यांगत्वामुळे लोकांनी माझ्या क्षमतेपेक्षा माझ्या मर्यादांकडे जास्त बघितलं, म्हणजे माझ्याकडे टॅलेंट होतं, कला होती, पण तरी सुद्धा त्यांनी ते न बघता माझं दिव्यांगत्व बघितलं की ही करू शकणार नाही. आणि त्या सगळ्यामुळं माझं मन ना खूप दुखावलं गेलं होतं, कधी कधी मला खूप डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं वाटायचं. पण ते जेव्हा मी आकांक्षा संस्थेशी जोडले गेले तर तेव्हा मला आयुष्याकडे बघण्याचा एक नवीन म्हणजे दृष्टिकोन मला तिथं मिळाला. आणि त्या संस्थेमध्ये मी माझ्यापेक्षा पण अधिक गंभीर दिव्यांगत्व असलेले जे व्यक्ती आहेत त्यांना बघितलं, पण तरी पण त्या आत्मविश्वासाने जगताना बघून मला स्वतःची ताकद ओळखायला मदत मिळाली. आणि तिथून खरं तर मी सुरुवात केली असं म्हणावं लागेल. आणि आकांक्षा संस्थेच्या ज्या संस्थापिका आहेत, सौसविता हेमंत काळे मॅडम, यांच्याकडून मला खूप मोठी प्रेरणा मिळाली. खरं तर त्या माझ्यासाठी एक आयडलच आहेत. मी नेहमी मॅडमला म्हणायचे की नाही मॅडम मला ना तुमच्यासारखंच बनायचंय, पण मग मी त्यांना म्हणजे माझी दुसरी आईच म्हणते. त्यांनी मला एक आधारच नाही दिला तर स्वतःच्या पायावर उभं राहण्याची हिंमत सुद्धा दिलेली आहे संस्थेच्या थ्रू. तर ज्यावेळेस मी त्यांच्यासोबत काम केलं तर तिथंच मी घडले आणि वाढले आणि स्वतःला नव्याने ओळखू लागले. माझ्या आई वडिलांचा पाठिंबा तर माझ्या आयुष्याची सर्वात मोठी ताकद आहे. आणि त्यांनी प्रत्येक कठीण प्रसंगी माझ्यावर विश्वास ठेवला आणि आकांक्षा संस्थेने त्या विश्वासाला दिशा दिली. तेव्हाच मी ठरवलं जर माझा प्रवास इतका कठीण होता तर मी इतरांसाठी का रास्ता सोपा करू नये. आणि आज जेव्हा एखादा दिव्यांग व्यक्तीच्या चेहऱ्यावरती आत्मविश्वास दिसतो तेव्हा मला वाटतं की माझा संघर्ष व्यर्थ नाही गेला. दुःखांनी मला रडवलं खरं, पण त्याच दुःखांनी मला दुसऱ्यांसाठी उभं राहायला शिकवलं. आणि त्यामुळं मला ही प्रेरणा मिळत गेली दिव्यांगांसाठी काम करण्याची.
0: नक्कीच. समाजामध्ये आज आपण पाहतो की दिव्यांग व्यक्ती असतील, अपंग व्यक्ती असतील, यांच्याविषयी बरेचसे गैरसमज आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी सुद्धा आहेत ज्या आपल्याला पाहायला मिळतात. तर याबद्दल काय वाटतं, खरंच गैरसमज आहेत का?
1: या प्रश्नाचं उत्तर तर मी आधी होच म्हणेल, कारण की आजही म्हणजे आपण एवढ्या म्हणजे जगतोय इतक्या युगामध्ये तरी पण अजून पण समाजाचा अपंगांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अजिबात बदललेला नाहीये. कारण की आजही समाजामध्ये दिव्यांग व्यक्तींविषयी अनेक गैरसमज आहेत. सर्वात मोठा गैरसमज म्हणजे दिव्यांग व्यक्ती म्हणजे त्यांना कमकुवत वाटते, असहाय्य वाटते, किंवा दुसऱ्यांवर अवलंबून असणारी व्यक्ती वाटते, किंवा ओझ वाटते. आणि अनेक लोक ज्यावेळेस आमच्याकडे अशा क्षमतेने नाही तर दयेच्या नजरेने बघतात ना, तर त्यावेळेस खरं पाहिलं तर दिव्यांगत्व शरीरात असतं, मनात नाही, ही भावना माझ्यामध्ये जागृत होते की कुठंतरी समाजाचा दृष्टिकोन हा बदलला पाहिजे. कारण की दिव्यांग पण व्यक्तीच आहे, त्यांना पण भावना आहेत. आजही काही लोकांना वाटतं की दिव्यांग व्यक्ती मोठी स्वप्न नाही बघू शकत, किंवा शिक्षण नाही घेऊ शकत, नोकरी नाही करू शकत, किंवा स्वतःचं आयुष्य स्वतंत्रपणे नाही जगू शकत. अनेक ठिकाणी आम्हाला संधी मिळण्याआधीच नकार दिला जातो, तो केवळ फक्त दिव्यांगत्वामुळे. लोक आधी आमच्या मर्यादा पाहतात आणि नंतर मग आमचं कौशल्य पाहतात. त्यांना ते प्रत्येक वेळी म्हणजे आमच्या प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला जरी आमच्यामध्ये कला असली, आम्ही खूप शिक्षण घेतलेलं असलं, पण तरी पण स्वतःला समाजामध्ये आम्हाला सिद्ध करून दाखवावं लागतं की हा आम्ही हे करू शकतो. खूप स्ट्रगल करावा लागतो यामध्ये. आणि मला स्वतःला पण अनेक वेळा हेच अनुभव म्हणजे वाईट अनुभव मला खरं तर आलेले आहेत कमी उंची आणि दिव्यांगत्वामुळे. लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवण्याऐवजी नेहमी माझ्यावर शंका घेतली, पण मला नेहमी वाटतं की जर संधी दिली तर विश्वास दिला आणि योग्य जर वातावरण प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला मिळालं ना तर दिव्यांग व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात स्वतःला सिद्ध करू शकतात आणि उंच भरारी घेऊ शकतात. समाजाने आमच्याकडे बिचारे म्हणून नाही तर सक्षम व्यक्ती म्हणून पाहणं खूप गरजेचं आहे. आम्हाला सहानुभूतीपेक्षा समान संधी, आदर आणि स्वीकार हवा असतो. आणि आणखी एक मोठा गैरसमज समाजामध्ये असा आहे की दिव्यांग व्यक्तींना भावनाच नसतात किंवा त्यांना सामान्य आयुष्याची इच्छा नसते असं त्यांना वाटतं. पण ना आम्हाला पण शिक्षण, करिअर, प्रेम, संसार, स्वप्न आणि आत्मसन्मान हवा असतो. फक्त ते आम्ही बोलून दाखवत नाही आणि आम्हालाही स्वतःच्या कर्तृत्वाने जगायचं असतं. मला वाटतं समाज बदलण्यासाठी फक्त कायदे बदलून चालणार नाहीये तर लोकांची मानसिकता बदलणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की शाळांपासून घरांपर्यंत मुलांना संवेदनशीलता आणि समानतेने संस्कार जर दिले गेले ना तर पुढची जी पिढी आहे येणारी ती पिढी नक्कीच अधिक सकारात्मक असेल असं मला वाटतं. आम्हाला दयेची गरज नाही, आम्हाला संधीची गरज आहे, कारण पंख कापले तरी स्वप्नांना उडणं थांबत नाही.
0: नक्कीच. आज आपण पाहतो की शासनाच्या बऱ्याचशा योजना आहेत आणि दिव्यांग बांधवांसाठी, अपंग बांधवांसाठी, सगळ्यांसाठीच या योजना आहेत, पण तरी सुद्धा समाजामध्ये या दिव्यांग व्यक्तींपर्यंत या योजना पोहोचतात का? अजूनही पोहोचत नाही असं वाटतं, तर याबद्दल काय सांगाल? कारण तुम्ही प्रत्यक्ष याबाबत कामही केलेलं आहे.
1: नाही पोहोचत खरं तर, म्हणजे जितक्या प्रमाणात त्या पोहोचल्या पाहिजे तितक्या प्रमाणात अजून तरी नाही पोहोचत. कारण की बरेच दिव्यांग असे आहेत ज्यांचं शिक्षणाअभावी त्यांना एवढं काही नॉलेज नसतं किंवा परिस्थितीमुळे काहींकडे मोबाईल नसतात, त्यामुळे त्यांना एवढं काही समजत नाही. आणि आजही अनेक दिव्यांग बांधवांना शासनाच्या योजना, शिष्यवृत्ती, पेन्शन, आरोग्य सुविधा, शिक्षण किंवा नोकरीच्या संधीबद्दल पुरेशी माहिती मिळत नाही आहे. विशेषतः जे ग्रामीण भागात राहणारे जे आहेत दिव्यांग, त्यांना अनेकांना ऑनलाईन प्रक्रिया, अर्ज भरणे किंवा आवश्यक कागदपत्रांची जी पूर्तता करावी लागते ती खूप कठीण जाते. त्यामुळं अनेक लोक पात्र असून पण ज्या योजना येतात सरकारकडून त्याच्यापासून ते वंचित राहतात. आणि म्हणूनच मग मी काय केले की गेल्या 5 वर्षांपासून म्हणजे जसं कोरोना काळ सुरू झाला तर तेव्हापासूनच मी ठरवलं की मी मला जरी आत्ता काही काम नसेल तरी मी घरी बसून मोबाईलच्या थ्रू मी या योजनांबद्दल दिव्यांग व्यक्तींपर्यंत माहिती पोहोचवेल. आणि यामुळे मी विविध व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करण्याचं काम आज करत आहे. सध्या मी दिव्यांग हिताय फाउंडेशन ग्रुप, आकांक्षा नवी उमेद आणि मुक्तबंध दिव्यांग विवाह सहयोग ग्रुप, तसंच कला विश्व व मनोरंजन ग्रुप असे म्हणजे जवळजवळ 17 ग्रुपची मी ॲडमिन म्हणून काम बघत आहे. अशा अनेक ग्रुपच्या माध्यमातून लोकांना एकत्र जोडण्याचं आणि माहिती पोहोचवण्याचं काम मी करत आहे. आणि मला सांगायला या ठिकाणी आनंद होतोय की माझे जे काही 16-17 ग्रुप आहेत तर त्या ग्रुपमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग बांधव आहेत. जवळजवळ 6,000 पेक्षा जास्त दिव्यांग बांधव त्या ठिकाणी आहेत. आणि या ग्रुपमध्ये मी सरकारी योजना, काही नवीन GR जे येतात ते, पेन्शन अपडेट असतील, शिष्यवृत्ती असेल, नोकरीची संधी असेल दिव्यांगांसाठी, आरोग्याच्या योजना असतील किंवा दिव्यांग विवाह मार्गदर्शन असेल आणि विविध अशी जे काही उपयोगी माहिती असते ना ती नियमितपणे मीच नाही तर आमची जी मितवा टीम आहे दिव्यांग हिताय फाउंडेशनची, तर ती संपूर्ण टीमच तयार केलेली आहे. आम्ही 15-16 जण आहोत तर ते दररोज आम्ही त्या ग्रुपवरती अपडेट टाकत असतो आणि यासोबतच आम्ही दिव्यांग महिला तसंच युवकांसाठी विविध ऑनलाईन सत्रांचं पण आयोजन करतो. आणि जसं की म्हणजे मासिक पाळीचं आरोग्य दिव्यांग महिलांसाठी आज खूप गरजेचं आहे, तसंच त्याचं व्यवस्थापन, HPV लसीकरण, उच्च शिक्षणाच्या ज्या संधी आहेत त्या, डिजिटल कौशल्य असतील, आत्मविश्वास विकास असेल, मानसिक आरोग्य, रोजगार आणि स्वावलंबन अशा अनेक महत्वाच्या विषयांवरती आम्ही जे यामधील तज्ज्ञ आहेत ना त्यांच्याशी बोलून त्यांच्या माध्यमातून मार्गदर्शनपर सत्र पण घेतो ऑनलाईन, जेणेकरून सगळ्यांना ते घरी बसून अटेंड करता येईल आणि त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचेल. आणि तसंच ग्रामीण भागातील अनेक दिव्यांग महिलांना अशा विषयांवरती यामुळे काय होतं की मनमोकळेपणाने बोलण्याची संधी मिळते त्या ठिकाणी, कारण बऱ्याचशा दिव्यांग महिला लवकर मनमोकळेपणाने बोलत नाही आणि त्यामुळे या सत्रांमुळे ना त्यांच्यात एक जागरूकता पण वाढली आहे आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे आणि नवीन दिशा देखील त्यांना मिळाली. आणि अनेक अनेक वेळा काय होतं की जे ऑनलाईन GR येतात फॉर्म भरण्याचे, जॉबसाठीचे असतील किंवा काही योजना असतील त्याचे, तर ते दिव्यांग बांधवांना भरता येत नाही. आता नवीनच पोर्टल आलंय, त्या पोर्टलवरती लॉग इन कशी करायची, तर खूप साऱ्या अडचणी त्यांना येतात, त्यांना ऑनलाईन प्रक्रिया समजणं अवघड होतं. तर अशा वेळी मी फोनवरती किंवा मग व्हिडिओ कॉलवरती त्यांना, मी त्यांचे डॉक्युमेंट घेत नाही, कारण की काही काही जणांचा विश्वास बसत नाही ना की हिने माझे डॉक्युमेंट घेतले तर काहीतरी गैरवापर करेल वगैरे असं, तर मग मी तसं न करता त्यांनी स्वतः शिकता यावं म्हणून मी त्यांना काय सांगितलंय की तुम्ही मला व्हिडिओ कॉल करा, मी तुम्हाला सांगते कसं भरायचं कसं नाही, खूप सोपं आहे. जेव्हा मी असं बोलते तर त्यांचा पण आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्यात पण विश्वास निर्माण होतो. मग ते काय करतात की व्हिडिओ कॉल करून मला त्यांची स्क्रीन शेअर करतात आणि मग ते स्वतः शिकलेत आता फॉर्म भरायला, हे पोर्टलवर लॉग इन करायला. आणि काही वेळा एखाद्या व्यक्तीचं काम पूर्ण होईपर्यंत मी स्वतः पण त्याबद्दल पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करते. आणि माझ्यासाठी हे फक्त माहिती देण्याचं काम नाही आहे, तर एखाद्याच्या आयुष्यात आशा आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न मी करत आहे, कारण की मला माहीत आहे की योग्य माहिती आणि योग्य मार्गदर्शन मिळालं तर अनेकांचं आयुष्य यामुळे बदलू शकतं. ज्ञान जर फक्त स्वतः ठेवलं ना किंमत राहते नाही का, आपण दुसऱ्याला देतो ना तर तेव्हा त्याचं खरं महत्व वाढत जातं असं मला वाटतं.
0: नक्कीच नक्कीच. त्याचबरोबर अनेक जे दिव्यांग बांधव आहे त्यांची पेन्शन सुद्धा तुम्ही सुरू करून दिलेली आहे आणि त्यावेळी सुद्धा तुम्हाला अनेक अनुभव आले असतील, अनेक वाईट अनुभव सुद्धा आले असतील, तर ते अनुभव कसे होते?
1: खरंय तुमचं, खूप म्हणजे चांगले वाईट अनुभव तर आलेलेच आहेत. अनेक वेळा काय होतं की लोक खूप निराश आणि हतबल अवस्थेत माझ्याकडे येतात, मला जेव्हा ते कॉल करतात. कुणाची पेन्शन अनेक महिन्यांपासून बंद असते, कुणाला अर्ज प्रक्रिया समजत नाही नीट, किंवा काही जण इतके त्रासलेले असतात की त्यांनी आशाच सोडलेली असते की मला आता पेन्शन मिळणारच नाही असं त्यांना असं वाटतं की आम्ही पात्रच नाही आहेत आता पेन्शनसाठी. तर अनेक वेळा मला ज्या वेळेस लोक फोन करतात ना तर सर्वात आधी ते रडत रडतच कॉल करतात मला, म्हणजे इतकी दुर्दैवी अवस्था त्यांची झालेली असते. तर ते मला म्हणतात की ताई 3 वर्षांपासून पेन्शन बंद आहे, आम्ही घरामध्ये कमावणारं कुणी नाही आहे, आमची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, औषधांसाठी पैसे नाही आहेत असं ते बोलतात मला. तर त्यांच्या आवाजातील वेदना ज्या असतात ना तर त्या खरंच मनाला खूप म्हणजे लागून जातात. आणि मला माहीत आहे की ती पेन्शन त्यांच्यासाठी फक्त पैसे नसतात तर जगण्याचा आधार बनलेली असते. तर अशा वेळी मी शक्य तितकी मदत त्यांना करण्याचा प्रयत्न करते, त्यांना मी आवश्यक कागदपत्रांची माहिती देते, ऑनलाईन अर्ज कसा भरायचा ते सांगते, त्यानंतर पोर्टलवरती जे मार्गदर्शन आहे ते सांगते, संबंधित कार्यालयामध्ये पाठपुरावा कसा करायचा ते सांगते. आणि यामध्ये मी वैयक्तिक पण दखल घेऊन त्या तिथल्या लोकांशी बोलते मी कॉलवरती की त्यांचं नेमकं काय प्रॉब्लेम आहे ते मला सांगा, म्हणजे आम्ही तो सॉल्व करू शकू. हे सगळं मी मनापासून करते, यामध्ये मला आनंद मिळतो. आणि ज्यावेळेस ना ज्यावेळेस काही दिवसांनी तीच व्यक्ती माझ्याकडे पुन्हा आनंदाने फोन करते आणि सांगते की ताई माझी पेन्शन सुरू झाली. तेव्हा त्यांच्या आवाजामध्ये जो आनंद असतो ना तर तो खरंच मला शब्दात नाही सांगता येत. आणि तो जो त्यांचा आनंद आहे तो मी पैशात पण विकत घेऊ शकत नाही. आणि काही जण तर मला आशीर्वाद देताना पण भावुक होतात की आम्ही एवढा प्रयत्न केला तरी होत नाही. तर त्या क्षणी मला जाणवतं की आपण कुणाच्या आयुष्यात छोटासा का होईना पण सकारात्मक बदल घडू शकतो. आणि माझ्यासाठी हे कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठं समाधान नाहीये, कारण माणुसकीने केलेली मदत आणि कोणाच्या चेहऱ्यावरती

0: करत आलेला हास्य यापेक्षा मोठं यश दुसरं काहीच नाही आहे माझ्यासाठी. कुणाच्या डोळ्यातली निराशा जर आपल्या प्रयत्नांनी आशेत बदलली तर त्यापेक्षा सुंदर समाधान आयुष्यात दुसरं नसतं.
1: नक्कीच नक्कीच. सध्या काळ खूप बदलतो आहे आणि आपण डिजिटल काळाकडे वाटचाल करतोय. याचा तंत्रज्ञानाचा वापर आपण खूप करतो आहोत आणि सध्या काळाची ती गरजही आहे. त्यासोबत आपल्याला चालणं फार महत्वाचं आहे. AI असेल किंवा सोशल मीडिया मार्केटिंग सारखे आधुनिक कोर्स सुद्धा तुम्ही करत आहात किंवा केले सुद्धा आहेत, तर हे करण्यामागचा तुमचा उद्देश काय होता? हे कोर्स तुम्ही काय केले?
0: हो, आजच्या काळामध्ये डिजिटल कौशल्य ही फक्त गरज नाहीये तर आत्मनिर्भरतेची मोठी ताकद बनली आहे तसं आहे. आणि विशेषतः दिव्यांग व्यक्तींसाठी मोबाईल, इंटरनेट आणि डिजिटल तंत्रज्ञान हे नवीन संधीचं दार उघडलेलं आहे असं मला वाटतं. कारण की ते घरी बसून ते स्किल शिकू शकतात ऑनलाईनच्या माध्यमातून. पूर्वी अनेक दिव्यांग व्यक्तींना घराबाहेर जाऊन शिक्षण घेणं किंवा नोकरी करणं खूपच कठीण होतं आणि पण आज तसं नाही आहे ना. आज आपण ऑनलाईन शिक्षण, वर्क फ्रॉम होम, फ्रीलान्सिंग, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया आणि AI टूल्स यांच्या माध्यमातून घरबसल्या शिकणं आणि काम करणं खूप सोपं झालंय. त्यामुळं मी हे स्किल शिकण्याचं म्हणजे शिकत आहे, आता सध्या कोर्स करत आहे. आणि माझ्या मते डिजिटल कौशल्य म्हणजे आजच्या जगाची नवी भाषा आहे. ज्याला ही भाषा समजली तो काळासोबत पुढे जाऊ शकतो. आणि म्हणूनच मी स्वतः AI, सोशल मीडिया मार्केटिंग आणि इतर आधुनिक कोर्सेस शिकत आहे. तसंच इतर दिव्यांग युवकांना पण याबद्दल मार्गदर्शन करत आहे. कारण मला वाटतं की दिव्यांगत्वामुळे संधी कमी होत नाहीत, फक्त त्या शोधण्याची पद्धत बदलत आहे. आणि ग्रामीण भागातील जे दिव्यांग आहेत त्या युवकांमध्ये खूप क्षमता आहे पण माहिती आणि योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे ते मागे राहत आहेत. जर का त्यांना योग्य डिजिटल कौशल्य शिकायला मिळाली ना तर ते स्वतःचा व्यवसाय, ऑनलाईन काम किंवा स्वतःची ओळख स्वतः निर्माण करू शकतात समाजामध्ये. आणि आज मोबाईल तर हा प्रत्येकाकडे आहे. तर मोबाईल हा फक्त बोलण्यासाठी नाहीये तर शिक्षण, रोजगार, संवाद आणि स्वप्न पूर्ण करण्याचं साधन सुद्धा बनू शकतो आपल्या सगळ्यांसाठी. आणि काळ बदलतोय, जग पुढे जातय, म्हणून स्वप्नांना पण आता डिजिटल पंख लागणं गरजेचंच आहे, नाही का?
1: नक्कीच नक्कीच. अनेक वेगवेगळ्या संस्थांसोबत तुम्ही जोडले गेलेले आहात. माया केअर मध्ये सुद्धा तुम्ही होता, ज्येष्ठ नागरिकांसोबत तुम्ही काम केलेलं आहे. त्यांच्यासोबतचा काम केल्याचा अनुभव नक्कीच निराळा असेल, तो कसा होता?
0: नक्कीच. माया केअर ही एक अशी NGO आहे जी दिव्यांग व्यक्तींना घरबसल्या काम करण्याची संधी तर उपलब्ध करून देतेच, पण या संस्थेमुळे अनेक दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याची आणि स्वतःच्या क्षमतेवर उभं राहण्याची संधी पण मिळत आहे. या NGO सोबत मी गेली 2 वर्षांपासून संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचं कोऑर्डिनेटरचं काम मी बघत आहे. माया केअरमध्ये काम करताना मला ज्येष्ठ नागरिकांसोबत संवाद साधण्याची संधी मिळाली आणि त्यातून खूप वेगळे अनुभव मला या ठिकाणी मिळालेले आहेत. कारण की या कामातून मला जाणवलं की वृद्धापकाळामध्ये माणसाला फक्त औषध किंवा पैशांची गरज नसते तर त्याहून जास्त गरज असते ती प्रेमाने बोलणाऱ्या आणि समजून घेणाऱ्या माणसांची. अनेक ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते एकटेपणामुळे आतून खूप तुटलेले असतात आणि काही जणांची मुलं विदेशात राहत असतात तर काहींना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी कोणीच नसतं. तर अशा वेळी त्यांच्यासोबत काही वेळ बोलणं, त्यांच्या आठवणीत जुन्या ज्या आठवणी आहेत त्या कॉलवरती ऐकणं किंवा फक्त त्यांना वेळ दिला तरी त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसतं. या माया केअरमध्ये आल्यापासून मी त्यांना मोबाईलवरती कसं बोलायचं, व्हिडिओ कॉल कसा करायचा, मेसेज कसे करायचे असं आम्ही त्यांच्यासोबत काम करतो. तर तो एक आनंद खूप वेगळा आहे. कधी कधी काय होतं की एखादी आजी किंवा आजोबा फक्त एवढंच मला म्हणतात की अंजली आज तुझ्याशी बोलून ना माझं मन खूप हलकं झालं ग, खूप किती गोड आहेस ग तू. आणि ते शब्द मनाला खूप स्पर्श करून जातात की नाही, त्यांच्यासाठी आपण अजून काहीतरी केलं पाहिजे. आणि या कामातून मला संयम, संवेदनशीलता आणि माणुसकीचं खरं महत्व समजलं आहे. आणि मला जाणवलंय की आपल्या छोट्याशा संवादाने पण एखाद्याच्या आयुष्यामध्ये निर्माण होऊ शकतो. आनंद निर्माण होऊ शकतो. आणि माया केअरने मला हे शिकवलं की सेवा म्हणजे फक्त मदत करणं नाही, तर एखाद्याला तुम्ही एकटे नाही ही भावना देणं असतं. कारण की वृद्धापकाळामध्ये माणूस पैशांनी नाही तर माणुसकीच्या सहवासाने श्रीमंत होत असतो.
1: नक्कीच. काही अशा मुली आहेत आपल्या समाजामध्ये, डीफ मुली, ज्यांच्याशी संवाद साधण्यासाठी तुम्ही सांकेतिक भाषा सुद्धा शिकलात, म्हणजे या सगळ्या तुमच्या इतर संस्थांमधल्या तुमच्या कामाबरोबरच ही सुद्धा भाषा तुम्ही शिकला आहात, यामागे प्रेरणा कशी मिळाली किंवा हे कसं सुचलं तुम्हाला?
0: खर तर डीप मुली मला खूप आवडतात, त्या खूप छान असतात, म्हणजे त्यांचा स्वभाव खूप छान असतात, त्या स्वभावाने खूप प्रेमळ असतात, मनमिळावा असतात. तर ज्यावेळेस डीप मुलींसोबत मी काम केलं आकांक्षा संस्थेमध्ये, तिथं माझी एक बेस्ट फ्रेंड होती सोनिया, तिने मला खूप जीव लावला, म्हणजे माझ्या मम्मीसारखाच ती मला जीव लावायची त्या ठिकाणी. तर त्यांच्यासोबत काम करत असताना मला जाणवलं की संवाद न होणं ही किती मोठी वेदना असते, त्या कशा जगत असते, त्यांना बोलता येत नाही, त्यांना ऐकू येत नाही, त्यांच्या डोळ्यामध्ये खूप भावना असायच्या, पण खूप काही त्यांना सांगायचं असायचं, पण कसं व्हायचं की त्यांना ऐकू येत नव्हतं आणि बोलता पण येत नव्हतं. पण मग शब्द नसल्यामुळे त्या भावना अनेकदा मनातच त्यांच्या राहायच्या. म्हणून मग मी काय केलं की आनंद प्रेमचं एक 2 महिन्याचं युथ फॉर जॉबचं ट्रेनिंग होतं, तर त्या ठिकाणी मी साईन लँग्वेज मला शिकवली गेली, म्हणजे कंपल्सरी होतं तिथं ते साईन लँग्वेज शिकणं 2 महिने. तर मग मी ती साईन लँग्वेज तिथं शिकले आणि म्हणूनच मग मी सांकेतिक भाषा शिकण्याचा प्रयत्न सुरू केला हळूहळू. आणि मग त्यामुळे काय झालं की त्यांच्या भावना, खाणाखुणा आणि संवाद समजायला लागले मला त्यांचे. आणि त्या प्रवासामध्ये कधी त्या माझ्या आयुष्याचा इतकं सुंदर भाग बनल्या हे मला पण कळालं नाही. आणि आज माझ्या 100+ डीप मुलं मुली मित्रमैत्रिणी आहेत. आणि त्यांच्यासाठी पण मी एक वेगळा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे, त्या ठिकाणी त्या मला व्हिडिओ कॉल करतात, त्यांच्या मनातल्या गोष्टी सांगतात, आनंद दुःख हे पण ते माझ्यासोबत शेअर करतात. आणि आज मी त्यांची फक्त मैत्रीण नाही तर त्यांच्या आयुष्यातली एक विश्वासाची व्यक्ती बनले आहे, लाडकी मैत्रीण बनले आहे. आणि सगळ्यात खास म्हणजे मला माझं दुःख त्यांना सांगावंच लागत नाही, माहीत नाही कसं, पण त्या माझ्या चेहऱ्याकडे बघूनच त्यांना कळतं की मी दुःखी आहे का, आजारी आहे, किंवा मला काहीतरी प्रॉब्लेम आहे, मी मनातून खचली आहे का, त्यांना लगेच कळतं. त्या लगेच मला विचारतात की काय झालं तुला, तुझ्या चेहऱ्या का पडल्या, असं त्यांच्या सांकेतिक भाषेत त्या मला विचारतात. आणि कधी कधी मला वाटतं की ज्यांना जग ऐकू येत नाही असं म्हणतात, तर त्या मुली मन मात्र सगळ्यात जास्त लवकर समजून घेतात. आणि त्यांचं प्रेम इतकं निरागस आणि इतकं खरं आहे ना की त्यांच्या सहवासात मला खूप शांतता मिळते, खूप आनंद मिळतो त्यांच्यासोबत जेव्हा मी त्यांना भेटते बोलते त्यावेळेस. आणि त्या मला भेटायला घरी येतात, कधी कधी माझी काळजी घेतात, माझ्यासोबत हसतात. आणि त्या प्रत्यक्षाने मला जाणवतं की मी खूप लक्की आहे, कारण की मला इतके प्रेमळ मित्रमैत्रिणी मिळालेत. आणि कधी कधी त्यांच्या नात्यांकडे पाहून मनात असं पण वाटतं की कदाचित मी पण डीप असते तर बरं झालं असतं, आणि एखादा निर्मळ प्रेमाचा अनुभव अजून जवळून घेता आला असता मला असं वाटतं. आणि या मुलींनी मला शिकवलं की खरं नातं हे शब्दांनी नाही तर प्रेमाने जोडलेलं असतं. ज्यांना आवाज ऐकू येत नाही ती माणसं भावना मात्र मनापासून ऐकतात, आणि म्हणूनच त्यांचं प्रेम सगळ्यात जास्त खरं वाटतं मला.
1: नक्कीच. त्याचबरोबर दिव्यांग बांधवांचा विवाह जो आहे तो जुळवून देणं ही सोपी गोष्ट नाही आहे, आणि त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा आनंद हा देणं आणि त्यांच्या तो चेहऱ्यावरचा आनंद पाहून जे समाधान तुम्हाला वाटतं ते खरं तर मलाही असं वाटतं की कुठल्या शब्दामध्ये व्यक्त होण्यासारखं नाही आहे. पण एखाद्या दिव्यांग बांधवांचं म्हणा किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींचं म्हणा, जेव्हा लग्न जुळवून देता तेव्हा त्या मागची भावना कशी असते, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कसा असतो?
0: खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. तर लग्न जुळवणं सोपं नाही माझ्यासाठी, खूप प्रॉब्लेम त्यांचे म्हणजे फेस करावे लागतात मला. कधी कधी तर भांडण पण करतात त्यांना, म्हणजे खूप समजून सांगावं लागतं, खूप अटी असतात त्यांच्या. पण माझ्या मते ना दिव्यांग व्यक्तींना पण इतरांप्रमाणे प्रेम, सहजीवन आणि भावनिक आधार आणि आपलं म्हणावं असं कोणीतरी हवं असतं जीवनामध्ये. पण दुर्दैवाने आपल्या समाजामध्ये आजही दिव्यांग व्यक्तींच्या विवाहाकडे संवेदनशीलतेनं नाही तर दयेच्या किंवा शंकेच्या नजरेनेच बघितलं जातं. आणि मी अनेक विवाह परिचय मेळाव्यांमध्ये सहभागी झाले आणि तिथं एक गोष्ट मला खूप प्रकर्षाने जाणवली की दिव्यांग पुरुषांची संख्या मोठी असते लग्नासाठी, पण महिलांचा सहभाग खूप कमी असतो. खूप म्हणजे 100 पुरुष असतील तर त्या ठिकाणी 10 महिला असतात असा अनुभव आहे माझा. आणि ही खरंच खूप म्हणजे विचार करण्यास भाग पाडणारी गोष्ट आहे. आणि या मागे केवळ सामाजिक भीती नाही तर कुटुंबाची मानसिकता, सुरक्षिततेच्या चिंता आणि दिव्यांग मुलींनी लग्नाचा विचार करू नये ही खोलवर रुजलेली धारणा कारणीभूत आहे. आणि आजही अनेक दिव्यांग महिलांना शिक्षण, नोकरी आणि स्वावलंबनासाठी प्रोत्साहन दिलं जातं, पण विवाहाचा विषय आला ना की त्यांना लगेच गप्प बसवलं जातं. आणि दुसरीकडं दिव्यांग मुलांसाठी सून शोधताना समाज अतिशय सक्रियपणे यामध्ये सहभागी असतो. आणि ही विसंगती केवळ सामाजिक नाहीये तर लिंगाधारित आणि भेदभावांचं पण वास्तव दाखवते. कारण की म्हणूनच मला वाटतं की विवाह म्हणजे केवळ 2 व्यक्तींचं नातं नाहीये तर तो 2 मनांचा, 2 भावविश्वांचा आणि परस्पर विश्वासाचा प्रवास असतो. दिव्यांग व्यक्तींना पण प्रेम करण्याचा, निवड करण्याचा आणि समाजामध्ये सन्मानाने सहजीवन जगण्याचा पूर्ण अधिकार आहे.
1: नक्कीच नक्कीच. आयुष्यामध्ये असा तुमचा एखादा क्षण, त्या क्षणामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात जास्त कॉन्फिडंट झाला आहात, तुमचं मन अगदी घट्ट मजबूत झालेलं आहे आणि पुढचं आयुष्य तुम्ही सकारात्मकतेनं जगण्यासाठी एक नवीन प्रेरणा तुम्हाला मिळाली आहे, असा एखादा किस्सा आहे का?
0: हो आहे. खरं तर आयुष्यातील सर्वात कठीण क्षण होता, म्हणजे तो कठीण क्षण असा आहे की मला वेळोवेळी म्हणजे नाही का जॉबसाठी जेव्हा मी स्ट्रगल करत होती जॉब शोधण्यासाठी, तर कला असून पण मला वारंवार त्या ठिकाणं मिळालेला नकार. आणि जेव्हा लोकांनी माझ्या क्षमतेपेक्षा माझ्या उंचीकडे किंवा दिव्यांगत्वाकडे जास्त बघितलं तेव्हा अनेकदा मी आतून खूप तुटले होते. काही वेळा स्वतःच्या अस्तित्वाबद्दल पण प्रश्न पडायचे. पण हळूहळू मला एक गोष्ट समजली, जर आपण स्वतःची किंमत सतत दुसऱ्यांच्या नजरेमध्ये शोधत राहिलो ना तर आपण कधीच आनंदी नाही राहू शकणार. आणि त्या संघर्षाने मला एक महत्वाचा धडा दिला की स्वतःवर विश्वास ठेवणं हीच सर्वात मोठी ताकद आहे. आणि आज मी त्या नकारांकडे दुःख म्हणून नाही तर मला अधिक संवेदनशील, परिपक्व आणि मजबूत बनवणाऱ्या अनुभवांप्रमाणे पाहते.
1: नक्कीच, संघर्षाच्या काळामध्ये ना आपल्या फॅमिलीचं सपोर्ट असणं फार महत्वाचं आहे किंवा तुमच्यासोबत तुमच्या जवळच्या व्यक्ती असणं फार महत्वाचं आहे. तुमच्यासाठी हा कुटुंबाचा आधार किती मोठा आहे?
0: या सगळ्या माझ्या संघर्षामध्ये माझ्या कुटुंबाचा, माझ्या मम्मी डॅडींचा खूप मोठा म्हणजे खारीचा वाटा आहे. त्यांच्याशिवाय म्हणजे माझं जीवनच अपूर्ण आहे. ते माझी फॅमिलीच माझं संपूर्ण जग आहे. खूप सपोर्टिव्ह फॅमिली आहे मला आणि मी खूप लकी समजते स्वतःला. कारण की माझ्या फॅमिलीने, माझ्या मम्मी डॅडींनी मला कधीच वेगळी वागणूक दिली नाही किंवा त्यांनी मला तू हे करू नको, तू ते करू नको असं कधी ते म्हटले नाही. उलट त्यांची खूप इच्छा होती की मी खूप शिकावं, परंतु परिस्थितीमुळे मी पुढचं शिक्षण कम्प्लीट नाही करू शकले. खरं तर माझं संपूर्ण आयुष्यच माझ्या आई वडिलांच्या आधारावर आजही उभं आहे. त्यांनी स्वतःची अनेक स्वप्न बाजूला ठेवून माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचं संपूर्ण आयुष्य पणाला लावलेलं आहे. खूप सॅक्रिफाईस त्यांना करावे लागलेत माझ्यासाठी. आणि माझी मम्मी तर रोज मला सायकलवर बसून शाळा आणि कॉलेजला घेऊन जायची. तिने मला कधीच कमी असल्याची जाणीवच नाही होऊ दिली. ज्यावेळेस बाहेरचं जग नकार देत होतं ना मला, तेव्हा माझं कुटुंब माझ्या पाठीशी भक्कमपणे उभं होतं. त्यांच्या विश्वासामुळेच मी प्रत्येक संघर्षाला सामोरं जाऊ शकले. आज मी जे काही आहे ते त्यांच्या प्रेम, त्याग आणि आत्मविश्वासामुळेच आहे. आणि माझ्या मम्मी डॅडींचा विश्वास सोबत असेल तर आयुष्याची कोणतीही लढाई मी कठीण जरी असली माझ्यासाठी तरी ती मी सोपी करून घेते, कारण की ते माझ्यासाठी एक सपोर्ट सिस्टीम आहेत, माझं पूर्ण जग आहेत ते. ते कधीच मला कुठल्या कामासाठी नकार देत नाही. आता कधी कधी कसं व्हायचं की जॉबसाठी मला नकार यायचा तर मी निराश होऊन घरी येऊन रडत बसायचे, तर त्यावेळेस माझे वडील मला म्हणतात की तू पाशी आहे का, मी आहे ना तुझ्यासोबत. तर त्यांचे जे शब्द आहेत ना ते खरंच म्हणजे शब्दात नाही सांगू शकत मी त्यांचा सपोर्ट. तर खरंच फॅमिलीचा खूप सपोर्ट आहे मला, त्यासाठी मी माझ्या संपूर्ण फॅमिलीला थँक्यू म्हणेल.
1: नक्कीच. आज तुम्ही या दिवसानिमित्त रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आला आहात, अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचताय, अनेक दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचताय, तर कसं वाटतंय?
0: खूप छान वाटतंय मला.
1: नक्कीच. आज या माध्यमात तुम्ही आलात, रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आलात, तुमच्या कोणतं आवडतं गीत तुम्हाला इथे ऐकावंस वाटेल?
0: प्रार्थना आहे खरं तर एक, इतनी शक्ती हमे देन दादा.
1: नक्कीच. हे तुम्हाला प्रेरणा देणारं गीत जे आहे, प्रार्थना गीत जे आहे, ते मी नक्कीच तुमच्यासाठी प्ले करेन. आणि या दिवसानिमित्त वेळात वेळ काढून तुम्ही रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आलात, अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचलात, संवाद साधलात, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.
0: थँक्यू सो मच, तुम्ही मला इन्व्हाइट केलं आणि तुमच्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेकांपर्यंत मी पोहोचेल, त्यासाठी तुमचं मनापासून थँक्स.
1: श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होत्या अंजली सूर्यवंशी, ज्या स्वतः दिव्यांग आहेत, पण तरी सुद्धा एक दिव्यांग स्त्री असूनही स्वप्न पाहणाऱ्या, लढणाऱ्या आणि हरल्या तरी पुन्हा उभ्या राहणाऱ्या आहेत. आणि नक्कीच आजचा हा संवाद अनेकांसाठी प्रेरणादायी असेल. आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय अपंग दिवसानिमित्त आपण अंजली सूर्यवंशी यांच्याशी संवाद साधला. मंडळी, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबत आहोत, पुन्हा भेटूयात याच वेळी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांज रंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी ॲडव्होकेट आसमा नासिर पठाण, जामखेड. ऐकत रहा स्नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90111125090 किंवा 98994456. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, एचआयव्ही एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आपली क्रीडा झेप ही मालिका सुरू झाली आहे. आजच्या क्रीडा झेप या मालिकेत आपण ऐकणार आहोत कबड्डीपटू बाळासाहेब कडूस यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला आहे ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी.
1: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अजय धोपावकर. आज आपल्या समवेत सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक तसेच ॲथलेटिक्स आणि कबड्डीचे मार्गदर्शक प्राध्यापक बाळासाहेब कडूस आपल्या समवेत आहेत. ते सदा कबड्डीचे राष्ट्रीय पंच उत्तीर्ण झालेले आहेत. त्याचबरोबरीने त्यांनी विद्यापीठ खेळाडू म्हणूनही चमक दाखवलेली आहे. कबड्डी आणि ॲथलेटिक्स संघटनेचे प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी कार्य केलेले आहे. आणि महत्वाचं म्हणजे ते मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. क्रीडा शिक्षक आणि मुख्याध्यापक होणं हे खूपच आगळं वेगळं समजलं जातं. आणि ते त्यांनी क्रीडा शिक्षक मुख्याध्यापक सेवानिवृत्त होणं एक वेगळंच असं विशेष आहे. तर आपण त्यांच्या एकूणच कारकिर्दीविषयी त्यांच्याशी बोलणार आहोत. सर कडू सर, तुमचं मी रेडिओ नगरमध्ये स्वागत करतो.

0: धन्यवाद
1: सर. तुम्ही मला पहिल्यांदा सांगा तुमचं बालपण, तुम्ही क्रीडा क्षेत्राकडे कसे वळालात याबद्दल अगोदर सांगा.
0: तसं लहानपणापासून मला खेळाची आवड होती आणि खेळाची आवड असण्यामागं माझे वडील कुस्तीगीर होते आणि त्याचप्रमाणे मी त्यांना कबड्डी खेळतानाही पाहिलं लहानपणी.
1: अरे वा.
0: आरएसएसच्या माध्यमातून आमच्या तिथे शाखा होती.
1: कुठलं गाव तुमचं?
0: सारोळा स्टेशन. आणि त्या ठिकाणी ते पाहिल्यामुळं आपोआपच मलाही कबड्डी खेळण्याची ईर्ष्या मनामध्ये जागृत झाली.
1: तुम्ही खेळाकडे लहानपणापासून? तुम्ही कुठल्या स्पर्धा वगैरे खेळलात का सुरुवातीला काय?
0: हो, हायस्कूल मध्ये असताना मी खो खो, कबड्डी, हॉलीबॉल आणि थ्रोईंग इव्हेंट खेळलेलो आहे आणि जिल्हा पातळीपर्यंत त्यावेळेस गेलेलो आहे
1: शाळेमार्फत. बर बर बर बर. कुठल्या शाळेत तुम्ही होता तिथे?
0: कर्मयूर भाऊराव पाटील विद्यालय सारोळा कासार.
1: किती पर्यंत शिक्षण घेतलं?
0: तिथे 10वी पर्यंत.
1: नंतर मग?
0: नंतर न्यूयॉर्क कॉलेज मध्ये 11वी ते MA पर्यंत शिक्षण घेतलं.
1: मग तुम्ही नंतर मग तिथं कुठल्या स्पर्धा खेळलात?
0: आता नगरला आल्यानंतर प्रथमतः 11वीला कबड्डीमध्येच आता गाडे सरांशी संपर्क आल्यामुळं मी कबड्डीकडेच ओढला गेलो. प्राचार्य त्यावेळेस तोडमल सर होते आणि आम्ही जेव्हा प्रॅक्टिस करायचो तेव्हा तोडमल सर मुद्दामहून तिथं पाहायला यायचे आणि त्यामुळं तो जो जिद्दीचा भाग निर्माण झाला आणि तेव्हापासून मग कबड्डी क्षेत्राकडेच वळलो.
1: म्हणजे किती साल असेल तरी?
0: 1976 पासून.
1: अरे बापरे. मग कबड्डी म्हणजे प्राध्यापक शिक्षिकन गाडे तुमचे
0: क्लासमेट? आम्ही 11वी पासून बीपीएड पर्यंत बरोबर होत.
1: हा हा हा हा. ते सेक्रेटरी आहेत ना?
0: हो, ते जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सेक्रेटरी आणि महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आहेत
1: कबड्डी
0: संघटनेचे.
1: खेळात मध्ये कशी वाटचाल सुरू झाली पुढे?
0: आता खेळाडू म्हणून पुढे कॉलेजमध्ये इंटर कॉलेजिएट खेळलो, त्यानंतर पुणे विद्यापीठाकडून विभागीय स्तरावर खेळलो. असे 3 वेळेस मी विभाग खेळलो, एकदा येवला, रावेर आणि इंदापूर.
1: म्हणजे FYSY TY?
0: हो.
1: वा, 3 वर्ष तुम्ही विभाग खेळला कबड्डीमध्ये. आणि थ्रोईंग इव्हेंटही करायचे ना तुम्ही?
0: हो, थ्रोईंग इव्हेंट करायचे.
1: त्याच्यामध्ये कुठले कुठले काय काय?
0: त्यामध्ये गोळा फेक, थाळी फेक आणि भाला फेक.
1: मग तुम्ही त्याचं प्रशिक्षणही नंतर सुरू केलं का?
0: हो.
1: आणि नंतर मग बीपीएड वगैरे कसं झालं तुमचं?
0: बीपीएड आम्ही त्या ठिकाणी औरंगाबादला गेलो कारण महाराष्ट्रात त्यावेळेस 4च कॉलेज होते आणि मग आता जवळचं म्हणून त्या ठिकाणी आम्ही औरंगाबाद, आताच संभाजीनगर.
1: तिथं कुठलं कॉलेज?
0: त्या ठिकाणी MSM कॉलेज.
1: बर.
0: मराठवाडा सांस्कृतिक मंडळ.
1: तिथं तुम्ही ऍडमिशन
0: घेतलं?
1: बर. मग तिथूनही खेळलात ना तुम्ही?
0: हो, तिथूनही खेळलो.
1: काय विद्यापीठ वगैरे खेळलात?
0: तिथे भाला फेकला मी विद्यापीठात 3रा आलो होतो.
1: अरे वा.
0: आणि कबड्डी आम्ही त्या ठिकाणी असोसिएशनची फायनल मारली होती, परंतु आम्ही त्या ठिकाणी बाहेरच्या जिल्ह्यातले असल्यामुळं आमचं एकाचही त्या ठिकाणी सिलेक्शन झालं नाही.
1: तुम्ही औरंगाबाद कडनं खेळात का त्यावेळेस?
0: हो, आम्ही कॉलेजची टीम तयार केली होती आणि त्यावेळेस आम्ही नवीन औरंगाबाद म्हणून टीम तयार केली होती. तसं खेळता येत नव्हतं.
1: तुम्ही नगर जिल्ह्यातले होता?
0: हो. आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले होते
1: सगळे कॉलेजला ऍडमिशन असले.
0: हा. आणि त्यावेळेस आम्ही तिथं फायनल मारली होती, परंतु आमच्या टीम मधला एकही त्या ठिकाणी जिल्ह्याच्या टीम मध्ये घेतलेला नव्हता.
1: अरे बाबा. मग तुमचं बॅड पॅच झालं?
0: हो,
1: बॅड लक तुमचं.
0: तादलापूरकर सर प्राचार्य होते, ते खूप मेहनती आणि ते कबड्डीचे कोच होते, राष्ट्रीय कोच होते.
1: बर बर. तुम्ही नगरच्या कडनं जर असते तर मग तुम्हाला संधी मिळाली असती.
0: हो,
1: तुम्ही प्रॉपर नगरचे असल्यामुळे तिथल्या ह्याच्यात तुम्हाला
0: संधी मिळाली नाही.
1: मग त्या सगळ्या मुलांचं नुकसान झालं?
0: सगळ्यांचं.
1: बर बर. आणि त्यांनाही एक चांगले प्लेयर मुकले औरंगाबादचे असंही एक?
0: बरोबर आहे ना, फायनल मारून एकही खेळाडू घेतला नाही.
1: बरोबर. मग अजून खेळाची वाटचाल सांगा ना तुमची, काय काय कुठल्या कुठल्या ह्याच्यात?
0: आता कॉलेज संपल्यानंतर मग जॉईन झालो जिल्हा मराठा मध्ये.
1: तुम्हाला कॉलेजला कोण होतं त्यावेळेस क्रीडा शिक्षक?
0: आम्हाला मोठे सर होते. मोठे सर
1: भानुदास मोठे.
0: हो, भानुदास मोठे सर एकदम राजा माणूस. चांगलं खेळला ते पाठीवर थाप द्यायचे. चांगले क्रीडा शिक्षक होते आणि शाळेमधूनच मला खरं पाहिलं तर जाधव सर होते आणि त्यावेळेस पासूनच खरी चालना मिळाली मला.
1: बर बर. सारोळाच्या गावात?
0: हो.
1: बर. शिक्षक
0: शिक्षक होते.
1: त्यांनी तुम्हाला प्रोत्साहित केलं? बर बर बर. मग तुम्ही कबड्डी वगैरे तिथंच
0: हे झाले,
1: त्यांचंच मार्गदर्शन तुम्हाला मिळालं आणि वडिलांचं पण?
0: हा वडिलांचं तर ते मी प्रत्यक्ष पाहिलंय
1: खेळताना. तुमच्या वेळेस अजून प्लेअरचे कोण आहेत का चवंगडी?
0: हो आहेत.
1: हा कोण कोण आहेत नाव?
0: आता इथे गाडे सर आहेत, त्यानंतर प्रकाश बोरुडे, सुभाष देसारडा आहे, शिवाजी गवळी म्हणून आहे, आणि एक वाघुंबरे म्हणून, मच्छिंद्र बोडखे. चांगली टीम होती,
1: चांगली कबड्डीची टीम होती. बर बर बर. आणि तुमचे विभागात तुम्ही चांगली परफॉर्मन्स दाखवला विद्यापीठाला. बरं, पुढे मात्र तुम्हाला आंतर विद्यापीठाला संधी मिळाली नाही?
0: आंतर
1: तुमच्या याच्यातलं कोणी गेलं का पुढे?
0: हो, गाडे सरांचं सिलेक्शन झालं
1: ते आंतर विद्यापीठला.
0: हो, आंतर विद्यापीठला.
1: त्यांचं कुठं काय परफॉर्मन्स आहे का?
0: हो, ते पश्चिम झोनला पुणे विद्यापीठाने फायनल मारली होती गोल्ड मेडल, आणि ते नॅशनलला, म्हणजे चार विभाग मिळून नॅशनल होते विद्यापीठांची, त्या ठिकाणी त्यांनाही प्लेस मिळाली होती.
1: म्हणजे नगर मधले एकमेव खेळाडू असे त्या काळात?
0: हा, त्या काळात.
1: तर विद्यापीठ म्हणजे ऑल इंडियाला ते?
0: ऑल इंडियाला
1: प्लेस मिळाली.
0: प्लेस मिळाली.
1: बरं, म्हणजे त्या काळातले एकदम सुरुवातीचे स्टार प्लेअर होते ते.
0: हो हो,
1: गाडे सर.
0: हो,
1: आणि तुम्ही त्यांच्या बरोबर सराव करायचे?
0: हो, सराव.
1: बरं बरं. काय सरावाची काय पद्धत होती तुमची त्यावेळेस?
0: आम्ही सकाळीच 7:30 ग्राउंड वर यायचो, 7:30 ते 10:30.
1: आणि न्यू आर्ट्स मध्ये?
0: हो, न्यू आर्ट्स कॉलेज नगर मध्ये.
1: हा ना.
0: आणि नंतर संध्याकाळी परत 3:30 ग्राउंड वर यायचो, 3:30 ते 6 वाजेपर्यंत आम्ही प्रॅक्टिस करायचं.
1: चांगली टीम तुमची, सगळे सवंगडी चांगले होते?
0: हो, सगळे सवंगडी.
1: बर बर बर. पण त्याच्यानंतर मग क्रीडा शिक्षक म्हणून कशी तुमची कारकीर्द सुरू झाली?
0: क्रीडा शिक्षक आता माझी पहिली अपॉइंटमेंट सारोळी पठारला होती 1 वर्ष.
1: म्हणजे तुम्ही मराठवाडा सांस्कृतिक मंडळात बीपीएड झालात?
0: हो.
1: नंतर लगेच सर्व्हिस लागली?
0: हो, नंतर लगेच सर्व्हिस लागली. सुटल्यानंतर साधारणपणे मे मध्ये निकाल लागला आमचा, आणि मग जुलै मध्ये मला ऑर्डर मिळाली.
1: किती साल होतं त्यावेळेस?
0: 1984. आणि मग ते सारोळे पठारला तिथे पहिलंच वर्ष होतं, गुदरचे शिक्षक होते तिथं, काही एवढं हे नाही. तर मग इंदोरीला माझी त्या ठिकाणी नवीन अपॉइंटमेंट झाली
1: क्रीडा शिक्षक म्हणून.
0: हो, क्रीडा शिक्षक. आणि त्यावेळेस असं हायस्कूलला क्रीडा शिक्षक म्हणून प्युअर जागाच नव्हती, त्या ठिकाणी क्रीडा शिक्षक आणि टीचिंग असं मिळून निम्मा निम्मा वर्कलोड असा.
1: तुम्हाला विषय पण शिकवा लागला?
0: हो, विषय पण.
1: कुठला विषय शिकवा?
0: मी तिथे इंग्रजी शिकवायचो, कारण माझं ग्रॅज्युएशनचं विषय इंग्रजी.
1: त्यामुळे तुम्ही
0: इंग्रजी आणि खेळ
1: दोन विषय तुम्ही शिकवायचे?
0: शिकवायचो.
1: तिथे किती त्या शाळेत किती वर्ष होतात?
0: तिकडे इंदोरीला मी 4.5 वर्ष होतो. तिथे अतिशय चांगले खेळाडू मिळाले. आजही त्या ठिकाणी ते इतकं आपुलकी निर्माण झालेली त्यांना की ते दरवर्षी मला त्या ठिकाणी तिकडे बोलवतात.
1: कोण खेळाडू असे काय कोणी नावलौकिक मिळवलंय का?
0: त्यावेळेस शारदा मुंडे होती, सीमा हसे, सुरेखा नवले, शिवाजी सावंत, पोपट हसे, असे चांगले खेळाडू.
1: कुठल्या खेळाचे होते
0: हे? कबड्डी आणि खो खोचे.
1: बर. मग ते मोठ्या स्तरावर खेळले का पुढे?
0: हा, पुढे खेळले ते विभागापर्यंत. आता ग्रामीण भागातल्या मुलांना तसं नवीनच
1: खेळायचं तसं
0: एवढं हे नव्हतं, परंतु मी गेल्यानंतर तिथे टीमा अशा तयार केल्या. मी
1: प्रॅक्टिस घ्यायची. तुम्ही कबड्डी खो खोच्यावर लक्ष दिलं का त्यावेळेस?
0: तिकडे पाऊस जास्त असल्यामुळे जास्त, आणि मॅचेस म्हणजे फक्त शालेयच राहायच्या,
1: स्कूलच्या.
0: हा, स्कूलच्या.
1: आणि त्याच्यानंतर मग पुढे इंदोरीच्या शाळेनंतर?
0: त्यानंतर मग तिथून माझी ट्रान्सफर इकडे नगर तालुक्यात गुंडेगावला झाली. तिथे चांगल्या टीम तयार केलेल्या आहेत. आणि त्यानंतर मग तिथून माझी प्रमोशन वर बदली इथे न्यू आर्ट्स ज्युनियर कॉलेजला झाली.
1: गुंडेगावला किती वर्ष होतात?
0: गुंडेगावला 5 वर्ष होतात.
1: अरे बापरे. मग तिथं काही खेळाडू तयार केले का?
0: तिथे कबड्डीचे चांगले खेळाडू तयार झाले.
1: कोण कोण होते आहेत का कोणी चांगले?
0: येठेकर नावाचे होते, येठेकर, देशमुख, असे
1: बर
0: विद्यार्थी होते.
1: बर बर बर बर. कबड्डीची टीम चांगली तयार झाली गावची.
0: कबड्डी आणि खो खो
1: तिथेही खोकेच आहे.
0: हो, त्याही टीमा घेऊन मी जिल्ह्याला इथे नगरला यायचो.
1: मग न्यू आर्ट्सला आलात का?
0: हो, मी 1995 न्यू आर्ट्सला प्रमोशन वर आलो
1: क्रीडा प्राध्यापक.
0: हा,
1: प्राध्यापक ज्युनियर कॉलेज.
0: हो, ज्युनियर. आणि त्या ठिकाणी पूर्ण वेळ फिजिकल हा विषय होता.
1: म्हणजे तुम्हाला विषय शिकवायची गरज?
0: शिकवायची गरजच नाही.
1: म्हणजे स्पेशल स्पोर्ट्स वरच शिक्षक म्हणून नियुक्ती झाली तुमची?
0: हो.
1: मग तुमची कार्यकिर्द जास्ती बहरली?
0: हो.
1: बर बर.
0: कारण मी एमपीएड झालेलो होतो, त्यामुळं
1: एमपीएड कुठे केलं? तिथंच केलं. मराठवाडा?
0: हो, मराठवाडा सांस्कृतिक मंडळ औरंगाबाद.
1: नंतर मग इथं 1995 पासून कार्यकिर्द सुरू झाली.
0: हो.
1: मग त्यावेळेस कोण फिजिकल तुम्हाला सिनियर कॉलेजला कोण होतं?
0: सिनियर कॉलेजला मोठे सरच. होते.
1: बर, म्हणजे जे तुमचे अगोदर शिक्षक होते.
0: नाही, मोठे सर नाही, त्या मोठे सर रिटायर झाले होते आणि आठरे सर त्या ठिकाणी झाले होते.
1: रघुनाथ आठरे.
0: ती जागा रिकामी झाली आणि मग मला त्या ठिकाणी नेमणूक झाली माझी.
1: आठरे सरांच्या जागी तुम्ही आलात का?
0: हो,
1: ते ज्युनियर कॉलेजला होते का अगोदर?
0: ते ज्युनियर कॉलेजला होते आणि मोठे सर रिटायर झाल्यानंतर ते सिनियरला गेले आणि माझी नेमणूक ज्युनियर वर झाली.
1: मग काय काय तुमचं कारकीर्द भरली म्हणजे काय काय सांगा ना तुमचं.
0: आता इथे आल्यानंतर तसं खेळाडू भरपूर मिळाली मोठं, कारण ज्युनियर कॉलेजलाच विद्यार्थी 2500 पुढे असायचे.
1: हो,
0: त्यामुळं आणि वेगवेगळ्या शाखेतून खेळाडू आल्यामुळं आणि त्यांना हेरून त्या ठिकाणी त्यांना असं प्रशिक्षण, त्यांची तब्येत पाहून, त्यांचं शरीरयष्टी पाहून त्या ठिकाणी त्यांना
1: आवश्यक त्या खेळाकडे वळवलं तुम्ही.
0: हो, त्यांना मी प्रत्येक वर्गात जायचो, सूचना द्यायचो, ज्यांना आवड असेल किंवा ज्यांना आवड नसेल परंतु खेळायची इच्छा आहे त्यांनी त्या ठिकाणी जिमखान्यावर यायचं आणि मग त्यामुळं मुलं कधी न खेळलेलीही ग्राउंडवर
1: आली. आणि ग्राउंडचा फार मोठा उपयोग झाला तो.
0: हो, ग्राउंड
1: छान ग्राउंड आहे, होता आहे अजूनही.
0: आणि प्रशासनाने भी खूप सहकार्य केलं त्या ठिकाणी. कबड्डीच्या ग्राउंडवर लाल माती वगैरे आणून म्हणजे पैसे द्यायचे कॉलेज.
1: बर बर बर बर, प्रोत्साहन द्यायचं.
0: हो, प्रोत्साहन द्यायचं.
1: मग आता खेळाडू कोण कोण असे चांगले तुम्ही तयार केले त्यावेळेस?
0: आता पूजा वराडे, त्यानंतर निकिता नागपुरे, हे कोमल वाकळे,
1: शिवछत्रपती,
0: आणि विशेष म्हणजे ती अनुजा मांडगे, त्या ठिकाणी ती एका मुली बरोबर खो खो खेळायला आली होती परंतु त्या ठिकाणी ती अगोदर आले, ती एक तिच्या हातात बॉल होता आणि ती गोलंदाजी करीत होती भिंतीवर आणि मी तिला हेरलो. मग एकदम उत्कृष्ट प्रकारची ती गोलंदाजी करीत होती आणि मग मी तिला हेरलं आणि म्हटलं मग तू क्रिकेट का नाही खेळत?
1: काय नाव तिचं म्हणले?
0: अनुजा मांडगे. आणि मग त्यावेळीच क्रिकेटच्या मुलींच्या टीमच नव्हती परंतु त्यावेळी मी टीम तयार केली
1: तिच्यासाठी
0: आणि तीच 11वीला असतानाच ती नॅशनल खेळली.
1: बर,
0: महाराष्ट्राची. हो,
1: महाराष्ट्राची. पहिल्याच वर्षी खेळली?
0: पहिल्याच वर्षी खेळली.
1: चांगली गोलंदाज होती.
0: हो, हो.
1: अरे बापरे, तिचा परफॉर्मन्स, तुमची टीम जिंकली असेल ना पुढे?
0: हो,
1: आणि एक टीम इव्हेंट आहे क्रिकेट, तिन्ही स्वतःच्या जीवावर ते टीम जिंकत जिंकत पुढे नेली. नॅशनलला खेळली का?
0: हो, ती महाराष्ट्राच्या टीम कडून खेळली.
1: बर, आणि विभागाला आपलं पहिला लागला नगर टीम?
0: नाही नाही, विभागाला आपली टीम जिंकली नाही कारण ती एकटी
1: तिचं सिलेक्शन झालं.
0: हो, तिचं सिलेक्शन झालं विभागाला.
1: बर बर बर, मग तिचा परफॉर्मन्स चांगला, एकदम म्हणजे चांगलाच कामगिरी झाली तुमच्याकडनं. म्हणजे तिची नॅशनल खेळली पहिल्या वेळेस 11वीला असताना.
0: 11वीला असतानाच नॅशनल झाली.
1: मग
0: 12वीलाही ती नॅशनल झाली परत
1: दुसऱ्या वर्षी.
0: आणि मग सलग 3 वर्ष ती विद्यापीठ खेळली.
1: चांगली गोलंदाज होती का?
0: हो,
1: मग तिचा चांगलाच दबदबा निर्माण झाला.
0: हो, चांगला दबदबा निर्माण.
1: बर बर बर, पूजा वराडे बद्दल सांगा ना.
0: पूजा वराडे मूळ ॲथलेटिक्स आणि ती असा 5 किलोमीटरचा सराव करायची. तर ती इकडे आल्यानंतर मग तिला आमच्याकडं चांगल्या प्रकारे आणखीन प्रोत्साहन मिळत गेलं आणि मग ती कॉमनवेल्थ गेम मध्ये ती खेळली.
1: बर,
0: आणि कॉमनवेल्थ गेम खेळली, इंटर युनिव्हर्सिटी खेळली.
1: इंटर युनिव्हर्सिटी.
0: आणि त्यामुळे तिचं आज PSI म्हणून सिलेक्शन झाली.
1: ती इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी पण खेळली ना?
0: हो,
1: हा म्हणजे तिचं एक वैशिष्ट्य आहे की नगर मधली आंतरराष्ट्रीय इंटर आंतरविद्यापीठ स्पर्धा खेळलेली.
0: हो,
1: तिला परफॉर्मन्स पण आहे तिचा.
0: हो, परफॉर्मन्स
1: 5000-3000 किलोमीटर. तुम्ही प्रोत्साहित केलं तिला?
0: हो, निकिता नागपुरे होती,
1: तिला मी पण ॲथलेटिक्सचीच.
0: हो, ती पण ॲथलेटिक्स 5000 मीटर. तिला मी कलकत्त्याला घेऊन गेलो होतो.
1: अरे,
0: महाराष्ट्राच्या टीम बरोबर.
1: क्या बात आहे.
0: आणि ती म्हणजे 5 मीटर अंतर राहिलं.
1: बर,
0: त्यावेळेस तिच्या पुढं पंजाबची मुलगी गेली. मला अतिशय वाईट वाटलं त्यावेळेस. काही सेकंदच्या अंतराने तिचं गोल्ड मेडल गेलं.
1: सिल्व्हर मेडल मिळालं.
0: हो, सिल्व्हर
1: म्हणजे ऑल इंडियाला.
0: ऑल इंडियाला
1: 5000 मीटर.
0: 5000 मीटर.
1: ऑल इंडियाला सिल्व्हर मेडल मिळवणारी मुलगी आहे. अजून कोमल वाकळे पण आहे ना?
0: हो, कोमल वाकळे,
1: ती शिवछत्रपती वेटलिफ्टिंग मध्ये.
0: हो, वेटलिफ्टिंग मध्ये शिवछत्रपती.
1: अजून कुठले खेळाडू आहेत?
0: कबड्डीचे आहेत संतोष घोरपडे, अजय पवारे, असे अनेक कबड्डीचे खूप आहेत.
1: तुम्ही तयार केले?
0: हो.
1: मग तुमची टीमही चांगल्या खेळत होत्या.
0: तो विष्णू उंद्रे होता. आता त्या विष्णू उंद्रेचाही मुलगा आता एकदम चांगला खेळतोय तो.
1: अरे वा.
0: महाराष्ट्राच्या टीम मध्ये पुढे त्याचं सिलेक्शन होईल कारण ह्या वर्षी तो आपण राज्य अजिंक्यपद स्पर्धा जिंकलेली पुरुषांची आणि त्या टीम मध्ये तो होता.
1: अजून संतोष घोरपडे पण खेळला.
0: हो तो युनिव्हर्सिटी खेळला कबड्डी.
1: अजून कुठले प्लेअर आहेत?
0: अजय पवार हे
1: म्हणजे जिल्हा क्रीडा अधिकारी झाले ना ते?
0: नाही नाही ते नाही, दुसरे. अजय चंद्रकांत पवार.
1: बर बर बर बर.
0: आपला कृष्णा लांडे.
1: म्हणजे असे प्लेअर तुमचे आहेत.
0: पंकज
1: शिरसाट ही तुमच्या याच्यात होता.
0: हो ते
1: त्याची कारकीर्द तुमच्या काळातच सुरू झाली ना?
0: मी असतानाच सुरू झाली ती.
1: बर. त्यांनी तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला
0: भारताचं कॅप्टनशिप केली होती.
1: शिवछत्रपती
0: अर्जुन पुरस्कार आणि इंडियाचा कॅप्टन. त्यामुळे त्या सध्या ठाणे येथे तो DYSP म्हणून आहे कार्यकर्ता कबड्डीमुळे.
1: कबड्डीमुळे आणि थेट नियुक्ती
0: सरकारची.
1: म्हणजे फार मोठं एक यश नगरला मिळालंय
0: हो
1: त्यांच्या रूपाने.
0: आणि पहिला छत्रपती पुरस्कार नगर
1: कबड्डीचा.
0: हो नगर मधील.
1: हा कबड्डीचा. आणि ते थेट दिला ना तो.
0: हो
1: म्हणजे त्याला पुरस्कारासाठी अर्ज करायची गरज नव्हती. आणि अजून काय सांगता येईल?
0: आता आणखी सांगायचं म्हणजे आता रिटायर झाल्यानंतर मी कबड्डी असोसिएशन मध्ये सक्रिय.
1: 2015 रिटायर झाले?
0: नाही, 2017
1: हा. तुम्ही इथं न्यूयॉर्क मधन 2015 दुसरीकडे?
0: 2014 जून 2014 मी उपमुख्याध्यापक म्हणून घोडे.
1: 20 इथं तुम्ही न्यूयॉर्क ला?
0: हो हो.
1: बर बर. घोडेगावला
0: उपमुख्याध्यापक म्हणून गेलो आणि मग तिथून एक वर्ष तिथे काढल्यानंतर दोन वर्ष टाकळी मनोर म्हणून तिथे हायस्कूल एटा ज्युनियर वर प्राचार्य म्हणून काम केलं.
1: बर बर बर. प्राचार्य मुख्याध्यापक होणं हे क्रीडा शिक्षकांच्या दृष्टीने फार दुर्मिळ योग असतो. म्हणजे क्रीडा शिक्षकाला असं संधी कमी मिळत नाही, कमी मिळते.
0: कमी मिळते
1: म्हणजे अगदी तुम्ही एक दीपक रामदीन मार्कंडेचे झालेले होते.
0: तात्या दरेकर होते.
1: ते कुठल्या याला होते?
0: ते रोईला होते प्राचार्य.
1: रिटायर झाले.
0: हो.
1: आणि तुम्ही एक अशी संधी मिळाली म्हणजे अगदीच बोटार मोजणे इतक्या लोकांना संधी मिळाली. तुम्हाला ते क्रीडा शिक्षक मुख्याध्यापक म्हणजे प्राचार्य.
0: माझा बंधू सुद्धा आता ह्या वर्षी म्हणजे मे मध्ये रिटायर येतो म्हणजे ह्याच महिन्यामध्ये.
1: हो का.
0: तोही कबड्डीचा खेळाडू. तोही नगर जिल्ह्याच्या टीम मधून स्टेट लेवलला.
1: काय नाव त्यांचं?
0: पोपट.
1: बर. पोपटराव कडून. बर. ते कुठल्या शाळेत आहेत?
0: ते आता देवळाली प्रवरा त्या ठिकाणी हायस्कूल अटॅच ज्युनियर कॉलेजवर प्राचार्य म्हणून काम करतात.
1: ते पण क्रीडा शिक्षक.
0: हो. तो एमपीएड झालेला आहे.
1: दोघं भाऊ बंधू असे प्राचार्य म्हणून रिटायर व्हायची.
0: हो. आणि दोघही विशेष म्हणजे कबड्डीचे इकडे खेळाडू.
1: मग तुम्ही कोचिंग कधी सुरू केलं कबड्डीचं?
0: कबड्डी मग तस हायस्कूल पासूनच सुरू. जेव्हा ते ऑर्डर मिळेल तेव्हापासूनच सुरू आणि आज तागा ते चालूच आहे.
1: मग आता कबड्डीचं तुम्ही पंचपरीक्षा राष्ट्रीय पंचपरीक्षा उत्तीर्ण आहात.
0: हो.
1: तर त्याच्याबद्दल सांगा ना.
0: मी 2008 साली राष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण झालो आणि त्यानंतर मग मला अशा राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धा घेण्याची संधी आली.
1: अरे वा.
0: नांदेड जिल्ह्यामध्ये शिरूर ताजबंद या ठिकाणी ऑल इंडियाच्या कबड्डीच्या मॅचेस होत्या. त्या ठिकाणी मी पंच म्हणून गेलेलो होतो आणि तसेच व्यावसायिक स्पर्धा जिथे असतील तिथे माझी पंच म्हणून नेमणूक व्हायची.
1: बर बर. कुठल्या कुठल्या स्पर्धा केल्या तुम्ही?
0: सांगलीला गेलो होतो. त्यानंतर मुंबईला होतो. त्यानंतर नाशिकला होतो.
1: बर.
0: असे अनेक ठिकाणी गेलेले.
1: आणि तुम्ही आता 2008 पासून ती परीक्षा कशी पद्धतीने घेतली जाते ते सारा सांगा ना.
0: ती परीक्षा लेखी परीक्षा असते आणि प्रात्यक्षिक आणि तोंडी अशा पद्धतीची ती परीक्षा असते. त्या ठिकाणी लेखी परीक्षा हिंदी आणि इंग्रजी मधून असते. आपल्याला जे मेथड पाहिजे इंग्लिश किंवा ती निवडायची आणि त्या पद्धतीने तो पेपर द्यायचा. ते झाल्यानंतर मग ग्राउंडवर तुमची व्हिसलिंग पाहिली जाते, तुमची निर्णय क्षमता पाहिली जाते आणि ते पाहून मग ते सिलेक्शन.
1: म्हणजे राज्याच्या स्पर्धा होतात का अगोदर मग राष्ट्रीय असं काही आहे का लेवल?
0: नाही, अगोदर राज्य स्पर्धा.
1: बर. त्याच्यात तुम्ही त्याच्यातलं ते सिलेक्शन झाल्यावर राष्ट्रीयच्यावर होतं?
0: हो. अगोदर राज्य पंचपरीक्षा मी 2000 साली.
1: बर बर बर.
0: नंतर 2008 ला
1: राष्ट्रीय
0: स्पर्धा.
1: बर नगरमध्ये राष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण किती जण आहेत तुमच्या सर?
0: आहेत 14 जण आहेत.
1: बर कोण कोण आहेत?
0: मी आहे, बळीराम सातपुते, गीताराम पवार आणि संकेत शिंदे.
1: बर बर बर बर, म्हणजे चारच राष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण आहे. आणि निर्णय क्षमतेला महत्व आहे ना?
0: हो, निर्णय क्षमता तिथं, कारण खेळाडूवर तर अन्याय झाला नाही पाहिजे हे प्रथम पाहिलं जातं. कारण जर आपण चुकीचे निर्णय दिले तर खेळाडूवर त्या टीमवर अन्याय होतो.
1: हो,
0: आणि त्यासाठी निर्णय क्षमता अतिशय महत्वाची असते.
1: बरं, मग तुम्हाला निमंत्रण येतं का राष्ट्रीय स्पर्धेसाठी वेगवेगळ्या?
0: हो.
1: मग प्रो कबड्डीला काही संधी मिळाली का?
0: नाही, प्रो कबड्डीला मी आता तिथं वयाची अट असते.
1: बर, अरे बाप.
0: आणि मग ते आपण आता माझं वय आता 68 आहे.
1: हो,
0: त्यामुळं संधीचं काहीच कारण नाही.
1: म्हणजे त्याच्या वयाची
0: अट असते.
1: बरोबर, जसं तरुण तेवढ्या क्षमतेने निर्णय देऊ
0: शकतो
1: आणि जो फास्ट देऊ शकतो तसं. मग तुम्ही आता राष्ट्रीय स्पर्धा अशा आयोजित तुम्ही पंच म्हणून असता.
0: हो.
1: मग आता नगरच्या कबड्डीची काय आता तर विजेतेपद मिळवलंय.
0: हो.
1: तर त्याबद्दल सांगा ना सर थोडं.
0: आता मी 5 वर्षापासून त्या ठिकाणी पुरुषांच्या टीम बरोबर जातो. तर प्रथम 69वी राज्य अजिंक्यपद स्पर्धा काल्हेर ठाणे येथे झाली. त्या ठिकाणी अतिशय घासून मॅच झाली मुंबई शहराबरोबर. आणि मग त्या ठिकाणी इक्वल झाली मॅच. इक्वल झाल्यानंतर 5 रेडवर गेली आणि 5 रेडमध्ये परत इक्वल झाली. आणि मग त्या ठिकाणी गोल्डन रेडवर त्या ठिकाणी आपला संघ जिंकला.
1: असे 2021 ला
0: 21 22 मध्ये 22.
1: बर बर बर.
0: आणि त्यानंतर परत 70वी 71वी स्पर्धेतही फायनलला मुंबईच त्या ठिकाणी होती. आणि त्या दोनही स्पर्धा परत अशाच गोल्डन रेडवर गेले आणि त्या गोल्डन रेड त्या मुंबईने जिंकल्या. त्यामुळं त्या ठिकाणी 2 वर्ष उपविजेतेपद मिळालं. आणि नंतर मग 72वी राज्य अजिंक्यपद स्पर्धा ठाण्याला होती. त्या ठिकाणी फायनलला कोल्हापूर होतं. आता कोल्हापूर संघही तसा त्यावेळेस चांगला होता, परंतु आमच्या मुलांच्या काही चुका झाल्या त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी उपविजेतेपद झालं. आणि ह्या वर्षी सिन्नरला मॅचेस झाल्या.
1: बर.
0: आणि गाडे सरांनी आम्ही ठरवलं होतं की ह्या वर्षी फायनल मारायची म्हणजे मारायची. आणि त्या पद्धतीने नियोजन करून त्या ठिकाणी आम्ही ती फायनल मारलेली.
1: आणि सगळ्या एकतर्फी मारल्या ना?
0: हो, एकतर्फी. कोणत्याच टीम बरोबर हारलो नाही, काय नाही. फायनल पर्यंत साखळीतही सगळे 1 साइड मारले. आणि प्री क्वार्टर, क्वार्टर आणि फायनल, अशा सेमी फायनल पूर्ण अशा 1 साइड मारले.
1: चांगला परफॉर्मन्स होता.
0: हो.
1: काय तयारी काय करून घेतली होती?
0: आता आम्ही त्या ठिकाणी 10 दिवसाचं सराव शिबिर घेतलं होतं. मुळात आम्ही कबड्डीच्या प्रत्येक प्लेसवर त्या ठिकाणी 2-2 प्लेअरची हे करतो, निवड करतो. आणि त्यामुळं एखादा खेळाडू जखमी जरी झाला तरी त्याच्या जागेवर लगेच त्या ठिकाणी खेळाडू असतो.
1: बरोबर.
0: आणि सिलेक्शन करतानाच प्रत्येक जागा आहे त्या जागेसाठी सिलेक्टर नेमलेले होते. त्यामुळं ते आम्हाला सिलेक्शन करणं फार सोपं गेलं. आणि कुठेही वशिलेबाजी केलेली नाही. त्यामुळं कोणाचेही फोन आले तरी ते आम्ही अवॉइड करायचं. जो चांगला खेळाडू
1: आहे
0: क्वालिफाईड
1: त्यालाच. आपले प्लेअरचे काय सांगा ना परफॉर्मन्स सगळ्यांचे कोण कोण?
0: आता आपले ह्या वर्षी संकेत शिंदे कॅप्टन होता. आदित्य शिंदे कॅप्टन होता. त्यानंतर शिवम पठारे, अभिजित पवार, अजित पवार, सौरभ राऊत, एकदम उत्कृष्ट खेळाडू. त्यात हे 2 जण शिवम आणि आदित्य हे लेफ्ट रायडर होते.
1: बर.
0: सौरभ राऊत हा राईट रायडर होता. शंकर गदाई ज्याला महाराष्ट्र शासनाचा शिव छत्रपती पुरस्कार, तो राईट कॉर्नर, म्हणजे तोही एक चांगला प्लेअर होता. संकेत खलाटे वगैरे असे चांगले प्लेअर सगळेच निवड केलेले होते.
1: सगळे स्ट्रॉंग टीम होती.
0: स्ट्रॉंग टीम एकदम. आणि आम्ही आता अजून 5 वर्ष हटत नाहीत.
1: एवढी स्ट्रॉंग केली.
0: एवढी स्ट्रॉंग केली.
1: अरे वा. आणि त्याचबरोबर किशोर आणि कुमार गटाच्या खेळाडूंचा पण चांगला परफॉर्मन्स.
0: कुमार
1: बद्दल सांगा.
0: कुमार गटामध्ये आपण राज्य अजिंक्यपद स्पर्धेत उपविजयी झालेलो आहे. किशोरी मुलीमध्ये उपविजयी झालो.
1: बर.
0: आणि किशोर मुलामध्ये आपण थर्ड प्लेस जिंकलेली आहे. म्हणजे ह्या वर्षीचा एकदम चांगला परफॉर्मन्स कबड्डीमध्ये आपल्या जिल्ह्याचा झाला. त्यामुळे असे चांगलं जर सिलेक्शन केलं मुलांचं तर टीमा त्या ठिकाणी चांगल्याच तयार होतात. आणि त्यांचा कॅम्प घेतो, 10-10 दिवसाचा कॅम्प घेतला.
1: कुठे घेतला यावेळेस?
0: वाडिया पार्क.
1: वाडिया पार्क.
0: हो,
1: चांगली तयारी तुम्ही करून घेतली सगळ्यांची. सगळे तुमचे सगळ्यांचं टीम इव्हेंट आहे.
0: हो, टीम
1: सगळ्यांचं. निवड समिती पण एकदम स्ट्रॉंग होती. त्यांनी सिलेक्शन व्यवस्थित तुम्ही वेगळ्या पद्धतीने निवड समिती तयार केली होती.
0: आणि आता तोच आदर्श आता महाराष्ट्र राज्य घेऊन राहिलेले.
1: बर बर बर बर. क्या बात आहे. म्हणजे एक निवड एक नवीन पद्धत.
0: हा, नवीन पद्धत.
1: क्या बात आहे. बरं, आता तुम्ही सत्कार केले ना या सर्वांचे.
0: हो,
1: त्याबद्दल सांगा ना.
0: रविवारी आम्ही सहकार सभागृह येथे या चारही टीमचा सत्कार केला. तसा अगोदर त्या ज्या तीन टीम होत्या, कुमारगट आणि किशोर मुले किशोरी मुली, त्यांचे अगोदर सत्कार केले होते. परंतु या पुरुष गटाबरोबर परत त्यांचाही सत्कार केला. म्हटलं कारण यांचं परत त्यांना हे प्रोत्साहन मिळालं पाहिजे. हो, त्यांच्या आदर्श निर्माण राहिला पाहिजे. हे जिंकले म्हणजे आपण का जिंकू नये. त्यांना सगळ्यांना ट्रॅकसूट देऊन त्यांचा ट्रॅकसूट आणि मोमेंटो देऊन त्यांचा सत्कार केला.
1: कोण कोण होतं, आलं होतं, काय नामांकित खेळाडू?
0: आपले सध्याचे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष गजानन कीर्तिकर, माजी खासदार ते होते. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे खजिनदार मंगल पांडे होते. त्यानंतर राष्ट्रीय खेळाडू संपत भोसले. त्यानंतर सचिन भोसले हे आले होते. आणि एक रेल्वेचे कोच आणि उत्कृष्ट समालोचक राणा प्रताप तिवारी हे त्या ठिकाणी
1: त्यांना बोलवलं.
0: हो, त्यांनाही खास करून बोलवलं होतं. कारण ते राष्ट्रीय कबड्डी आपण ज्यावेळेस घेतली होती 2 वर्षापूर्वी, त्यावेळेस त्यांनी आपलं नियोजन पाहिलं होतं आणि ते इतके खुश झाले होते. त्यांनी आता ज्यावेळेस गुजरातमध्ये ऑल इंडिया झालं त्यावेळेस त्यांनी खास नगरचा उल्लेख केला. असं नियोजन कुठंच पाहायला मिळालं नाही. आपण त्यावेळेस सर्व टाइम टू टाइम ह्या टायमाला मॅच सुरू होणार म्हणजे होणार त्या पद्धतीने नियोजन करून या राष्ट्रीय स्पर्धा घेतलेल्या होत्या.
1: नावलौकिक वाढलं. हो,
0: नावलौकिक खूप वाढलं. म्हणजे आणि शिवाय जे इंडियातले भारत सरकारने अर्जुन पुरस्कार दिलेले होते कबड्डीमधले, ते 35 जण या ठिकाणी त्या स्पर्धेसाठी आले होते. त्यांना खास बोलवलेलं होतं
1: नगरला.
0: नगरला
1: म्हणजे 2000 किती मागच्या वर्षी ना.
0: हो, 2024 ला.
1: यावेळेस कोणी आलं होतं का असे अर्जुन पुरस्कार विजेते?
0: ह्या वर्षी
1: आपल्या इथं आता कार्यक्रम
0: नाही. ह्या वर्षी नाही कोणीच.
1: बर बर बर बर. पण एक चांगला कार्यक्रम तुम्ही दिला नगरच्या लोकांना. आता त्यांच्या नॅशनल काय आहेत?
0: आता आपल्या 3 मुलांचं भारतातले 45 खेळाडू आहेत.
1: बर.
0: त्यामध्ये आपल्या नगर जिल्ह्याचे 3 खेळाडू आहेत
1: भारतीय कबड्डी संघात.
0: हा, कबड्डी म्हणजे त्यातून आता सिलेक्शन होणार आहे.
1: बर बर. 45 जण संभाव्य टीम तयार केली.
0: हा, त्यात 3 जण नगर जिल्ह्याचे. आपला आदित्य शिंदे, शिवम पाटरे आणि अजित पवार.
1: बर, हे 3 जण. बर बर बर बर. म्हणजे पंकज शिरसाट नंतर असं सिलेक्शन होण्याची प्रथमच वेळ असेल ना.
0: हो,
1: भारतीय टीम मध्ये.
0: भारतीय टीम मध्ये
1: संभाव्य टीम मध्ये ते खेळू शकतात आज.
0: हो,
1: म्हणजे एक नगरमध्ये एक मोठं नावलौकिक वाढत आहे.
0: कबड्डी क्षेत्रामध्ये एक चैतन्य पसरवण्याचं काम आम्ही करत आहोत.
1: सगळे तुमची टीम
0: असोसिएशनची टीम.
1: बर बर बर. अजून काय कबड्डी विषयी काय सांगता येईल सर अजून?
0: आता आम्हाला त्या ठिकाणी महापालिकेकडून एखादा भूखंड मिळाला तर त्या ठिकाणी आम्हाला इनडोर हॉल तयार करायचा आहे. आणि त्या ठिकाणी असोसिएशनचं एक क्लब म्हणजे त्या ठिकाणी तयार करून चांगले खेळाडू कसे तयार होतील आणखी हे पाहायचंय.
1: पण आता मैदानावर पहिल्यांदा कबड्डी खेळली जायची आणि आता ती मॅटवर आलेली आहे.
0: हो,
1: तर त्याचा फरक कसा आहे?
0: आता कबड्डी मातीवरची आणि मॅटवरची.
1: तुम्ही तर मातीवर खेळलात.
0: आम्ही मातीवर खेळलो. आता मातीवर ग्रीप मिळायची आणि तसं मॅटवर ग्रीप नाही आणि शूज घालून खेळावं लागते. आणि त्या ठिकाणी ग्रीप मिळत नाही, तिथं असे हालचालच करावं लागते. त्यामुळं तो फार मोठा फरक आहे. आणि सारखा खेळाडू आहे ना तो सारखा हलत राहतो
1: मॅटवर. पण तसं इंजुरीचं प्रमाण कमी होतं ना का, वाढलंय
0: आता जर व्यवस्थित एक्झरसाइज केलेली नाही अगोदर तर मग इंजुरीचं प्रमाण वाढतं. आणि जर तुम्ही जर परफेक्ट अगोदरच वॉर्मअप झाला असाल तर इंजुरीचं प्रमाण कमी होतं
1: म्हणजे उलट कमी झाले. म्हणजे पहिले जखमा व्हायच्या त्या मातीमध्ये म्हणजे खरचटणे पडणे ते तो हे धोका कमी झाला. आणि कबड्डी प्लेअरनी स्वीकारलं काही मैदानाचं आणि मॅट
0: आता जशी परिस्थिती पाहून त्या ठिकाणी ते खेळतात. काही ठिकाणी आता तसे जिल्ह्याच्या मॅचेसच असोसिएशनच्या मॅटवर होतात, परंतु शालेय मॅचेस जे आहेत त्या मातीवरच होतात, त्यामुळे ते ऍडजस्टमेंट करावं लागतं.
1: बरोबर. स्कूल गेम्सच्या पण स्पर्धा आता मॅटवर होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
0: प्रत्येक तालुक्यात जर दोन दोन मॅट असतील तरच ते शक्य आहे.
1: पण कुस्तीला व्हायला लागलंय पण मॅटवर.
0: हा कुस्तीला आता तसे ते इंडिव्हिज्युअल गेम आहे, खेळाडू तसे त्या ठिकाणी कमी असतात. आता हा कबड्डी हा सांघिक खेळ,
1: सांघिक, त्यामुळं टीमचा म्हणजे मॅटचं प्रमाण वाढलं तर मॅटवर येऊ शकतो.
0: हो,
1: स्कूल गेम
0: सुद्धा मॅटवर होऊ शकतात.
1: पण स्कूल गेम्सला येणं फार महत्वाचं आहे
0: कारण तालुक्यापासूनच तुम्हाला मॅटवर तिथं.
1: हो हो हो.
0: आणि खेळाडू कबड्डीमध्ये खेळाडू हे गरीब घरातले असतात.
1: हो हो.
0: आणि प्रत्येकाकडे शूज घेण्याची ही तशी हे नसते.
1: बरोबर. त्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो.
0: हा.
1: आणि एकूण आता खेळाचं काय वाटचाल कशी चालू आहे सर्व खेळांची? आता तर कबड्डीच तर आहेच आहे, परंतु इतरही खेळांची कशी आहे, तुमचं काय मत आहे यावेळी?
0: आता खेळाचे तसे आता चांगल्या प्रकारे असतातच खेळाडू कुमार.
1: आता आणि वाड्या पार्कला तुम्हाला मिळू शकतं ना पण तिथं पण आहे.
0: हा वाड्या पार्कला आता ते 50 कोटी 52 कोटीच आहे, त्यातले 15 कोटी आलेले आहेत, त्यातून त्यांचं चाललेलं आहे कबड्डीचं इनडोर. म्हणजे जिल्हा क्रीडा कार्यालय आणि असोसिएशन मिळून तिथं प्रॅक्टिस करावं लागेल
1: असं ते
0: कॉम्बिनेशन ठेवावं लागेल.
1: बरं. काय अजून काय सांगू इच्छिता सर क्रीडाविषयक तुम्ही?
0: आता क्रीडाविषयक सांगायचं म्हणतात जास्तीत जास्त आता खेळाडूंनी त्या ठिकाणी ग्राउंडवर गेलं पाहिजे आणि सराव करून आपल्या जिद्दीच्या जोरावर मेहनतीच्या जोरावर त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत गेलं पाहिजे. आपलं भविष्यव्य त्या ठिकाणी चांगलं आहे आणि शासन आपल्याला 5% आरक्षण देतंय खेळाडूंसाठी, त्यामुळे त्याचा खेळाडूंनी लाभ घेतला पाहिजे.
1: बरोबर. पण आहे का तसं मुलांची तयारी आहे का?
0: हो, काही आता काही अतिशय जिद्दी खेळाडू आहेत, त्यांची अशी म्हणजे तयारी चालूच आहेत. आम्ही छत्रपती मिळवणार, अर्जुन मिळवणार असे खेळाडू आहेत.
1: बर, त्यांची तयारी चालू.
0: हो.
1: बर बर बर. बरं, तुम्हाला असं एखादा अनुभव आहे का कुठल्याही अडचणीत आले नाही तर अपयशी ठरले पण तुम्ही जिद्दी चिकाटीने उभे राहिले, असं काही श्रोत्यांना कुठला अनुभव तुमचा एखादा सांगू इच्छिता का?
0: आता जीवनामध्ये त्या ठिकाणी खेळत असताना सांघिक खेळताना त्या ठिकाणी टीम इव्हेंट सगळेच खेळाडू चांगले नसतात आणि मग त्या ठिकाणी एखाद्या खेळाडूमुळं त्या ठिकाणी टीम हरते आणि मग त्या ठिकाणी मुलं मग दोष देत असतात यांनी टीमचं हे केलं, नुकसान केलं. मग अशा वेळेस मुलांना समजून सांगावं लागतं हा टीम इव्हेंट आहे, प्रत्येकानेच ते जबाबदारीने खेळलं पाहिजे, तरच सगळ्यांचं त्या ठिकाणी भलं होऊ शकतं. आता जर टीम विनर झाली त्या मुलांना त्या ठिकाणी 5% आरक्षणामध्ये त्यांना लाभ होऊ शकतो. त्यामुळं हा सांघिक गेम आहे, त्यासाठी मुलांनी व्यवस्थित मार्गदर्शकाचं ऐकून त्या ठिकाणी खेळ खेळला तर त्यांना अडचण येणार.
1: संदेश काय देऊ इच्छिता तुम्ही नवीन खेळाडूंना?
0: नवीन खेळाडूंना संदेश हाच आहे की त्या ठिकाणी मेहनत करा, रोज ग्राउंडवर जा आणि मार्गदर्शक सांगतील त्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रॅक्टिस करा आणि तुमचं नियोजन महत्वाचं म्हणजे प्रॅक्टिस, कारण पंकज शिरसाट खेळत असताना तो कोणी जरी आलं नाही तरी तो एकटाच राऊंड मारायचा, तो आदर्श मुलांनी घेतलाच पाहिजे. कारण टीम इव्हेंटमध्ये तसंच आहे, कारण हा येईल तो येईल मग आपण सराव करू, पण पंकज शिरसाट असा होता की तो त्या ठिकाणी हो स्वतःच अगोदर येऊन अगोदर राऊंड मारून करायचा.
1: त्या जिद्द चिकाटीच्या जोरावर यश मिळवलंय.
0: हो
1: बरं, आपल्या समवेत प्राध्यापक बाळासाहेब कडूस होते. त्यांनी आपल्या एकूण खेळाच्या विषयी कबड्डी अॅथलेटिक्स याविषयी माहिती दिली. चांगले खेळाडू त्यांनी तयार केलेले आहेत. कबड्डीचे प्रशिक्षक राष्ट्रीय पंच म्हणून ते उत्तीर्ण आहेत. तर त्यांनी आपल्या मार्गदर्शन त्यांनी नवीन खेळाडूंना योग्य प्रमाणे केलेलं आहे. सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, अतिशय सुंदर मुलाखत दिली, धन्यवाद सर.
2: श्रोते हो, आजच्या

0: क्रीडा झेप या मालिकेत आपण ऐकत होता कबड्डीपटू बाळासाहेब कडूस यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया क्रीडा झेप या मालिकेत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र अनवरस अनाथ कुमारी माता बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे.
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90110175.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रसिक हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा। रेडिओ नगर 90.4 एफएम सादर करत आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात राग भीमपलासी। ऐकूया स्वर संजीवनी।
1: नमस्कार श्रोते हो, मी सुहास जोशी बोलतोय आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलोय राग भीमपलासी। भीमपलासी रागाचं वैशिष्ट्य हे की जर तुम्ही खूप दमला असाल, दुपारच्या उन्हामुळे खूप घामाघूम झाला असाल, वैतागला असाल, भीमपलासी ऐका किंवा गुणगुणा आणि तुमचा थकवा नाहीसा होईल, तुम्हाला ताजंतवानं वाटेल, तुम्हाला फ्रेश वाटेल, याची मला खात्री आहे। आज सादर करीत आहे राग भीमपलासी आणि त्यामध्ये आलाप आणि त्यानंतर एक भजन। धन्यवाद। जर तुम्हाला काही सूचना किंवा प्रश्न असतील तर जरूर ईमेल करा, ईमेल qrtune@gmail.com, emailcurete@gmail.com। धन्यवाद।

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 एफएम वर आपण ऐकत होता संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. आज तुम्ही ऐकला राग भीम पलासी, गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. रसिक हो स्वर संजीवनी कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता होईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत, सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये, सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी डॉक्टर धनश्री मकरंद खरवंडीकर. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका. कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या. वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा. शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा.

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.

मुलांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन, संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचे किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशनसाठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90110111005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

आध्यात्मिक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम, आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो,

रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारे रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

डायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांज रंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।